श्रोतेहो सुप्रभात, नमस्कार। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात दिनांक 30 मे 2026। सकाळचे 5:55:30 झाली आहेत। आकाशवाणीच्या प्रसारण सेवेला आम्ही सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग गुजरी तोडी आपण ऐकला. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोत्याहो, सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, सूर्योदयाच्या सोनेरी किरणांसह नव्या दिवसाचं आगमन झालंय. तेव्हा आमच्या सर्व श्रोत्यांचं प्रातःकालीन प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत. आजच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमानं.

0: पी बी श्रीनिवास यांच्या स्वरात पारंपरिक रचना आपण ऐकली. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती.
2: एकोणीसशे 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेहो त्याचापुढे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना ऐकली. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांक नील यांनी संगीतबद्ध केलेली श्रीकांत आमरे यांची भक्तिरचना आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो आता ऐकूया विचारपुष्प हा कार्यक्रम.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं. ओवी गायन केलं आहे विद्या लिमये यांनी.

शूर माणसामध्ये शूरत्वाबरोबर काही सुप्त अवस्थेमध्ये जे गुण असतात ते व्यक्त करण्याचा मार्ग कला हा असल्याने ती कला वाढावी, त्या माणसाची कीर्ती सगळीकडे पसरावी, तसेच या राज्याची कीर्ती पसरावी असा मातोश्रींचा मनोदय आहे।

आपल्याच राज्यात उत्तमातल्या उत्तम गोष्टी भेटतील असे आदर्श राज्य मातोश्रींच्या मनामध्ये आहे. राज्याचा विस्तार करण्याऐवजी राज्यात कलागुण वाढले तर रयतेला जगण्यातला आनंद कळेल असा दूरदृष्टिकोन मातोश्रींचा होता. उत्तम

प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण किंवा कला असते. ती जर वाढत राहिली तर कुठल्याच कलेची कमतरता भासणार नाही.

सर्व कलाकारांना ज्ञानी लोकांना फतवा काढून यासाठी बोलावले की प्रत्येकाच्या कलेला ज्ञानाला प्रोत्साहन मिळून चांगले ज्योतिषी चांगले मूर्तिकार कीर्तनकार आपल्या राज्यात निर्माण झाले पाहिजेत. महेश्वर या राजधानीच्या ठिकाणी सर्वांना बोलावून घेतलेलं आहे.

मातोश्रींनी राजधानीचे ठिकाण इंदोर वरून महेश्वर केले. महेश्वर या राजधानीत कलेमध्ये जे निपुण आहेत अशांना राजधानीत बोलावले. पण मातोश्रींनी कारभार यांना सूचना दिल्या, जर त्यांना राहण्याची अडचण असेल तर महेश्वर मध्ये त्यांना स्थायी करण्याच्या दृष्टीने त्या कलाकारांची सोय करावी असा मातोश्रींचा मनोदय होता. कलेमध्ये तरबेज आहेत अशांनाच प्राधान्य द्या.

दरबारात मातोश्रीकडे निरोप पाठवला की काशीचे धर्मशास्त्री भेटण्यासाठी आलेले आहेत, भेट मागतायत, त्यांना आपल्याशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे.

0: काशीचे धर्मशास्त्री मातोश्रींना भेटण्यासाठी एवढ्यासाठीच आलेले आहेत की ज्ञानार्जन करणारे, ज्ञान मिळवणारे असे सर्व काशीमध्ये बेशिस्ती वाढल्याने त्रस्त झालेले आहेत. खरं म्हणजे काशी हे ज्ञानपीठ, पण काशीतील शिस्त बिघडल्याने ज्ञान घेणाऱ्यांना त्रास होत होता. हे गाराणे ऐकून धर्मशास्त्री मातोश्रीकडे आलेले आहेत.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन केलं होतं विद्या लिमये यांनी.
2: आताच आपण विचारपुष्प हा कार्यक्रम ऐकला. FM बँड 103.4 MHz यासह न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण.

0: श्रोत्याहो, थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
2: संपर्क 87400304008.
4: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
5: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी

0: एमबी चव्हाण गुरुकुल। इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
0: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72-76-66-39।
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
3: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
3: अरुण नरखेडकर अंगर।
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
4: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू। मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
5: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्या विभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
4: वायफाय आणि बसची सुविधा। गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा। SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा।
5: संपर्क 97-67-104 आणि 97-67-105।
6: सकाळचे 6:30 होत आहेत। आता ऐकूया सोलापूर दिनांक।
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक।
8: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
9: ऍडमिशनचं काम झालं।
8: आणि एवढी मोठी फी?
9: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत। मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे, त्यामुळं काम सोपं झालं।
8: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा।
9: मोबाईल 90-96-222-325।
10: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांक साठी मी मारुती बावडे। सुरुवातीला काही ठळक घडामोडी। पंतप्रधान सूर्यघर योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद, बारामती परिमंडळात सोलापूर आघाडीवर। 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, विज्ञान शाखेचा कट ऑफ 80%। विधान परिषद निवडणुकीसाठी 44 अर्जांची विक्री, सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस। आणि IPL क्रिकेट स्पर्धेत राजस्थानला नमवून गुजरात अंतिम फेरीत दाखल। आता घडामोडी विस्तारानं। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला सोलापूर मंडळातून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 21,658 घरगुती वीज ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत। या प्रकल्पाद्वारे 73.25 मेगावॉट वीज निर्मिती होत असून सोलापूर विभाग बारामती परिमंडळात अव्वल स्थानी राहिला आहे। या प्रकल्पामुळे मासिक वीज बिलात बचत होते, वापरा इतकीच वीज निर्मिती झाल्यास बिल शून्य येतं, त्याशिवाय ग्राहकांना अतिरिक्त वीज विकून उत्पन्नाची देखील संधी आहे। इयत्ता 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी काल जाहीर करण्यात आली। यात विज्ञान शाखेच्या कट ऑफनं 80% टप्पा पार केला आहे। वालचंद कला शास्त्र महाविद्यालयात विज्ञान शाखेचा 82.20%, दयानंद महाविद्यालयात 81.80%, तर संगमेश्वर महाविद्यालय 80% बंद झालं आहे। कला शाखेसाठी मात्र थेट प्रवेश सुरू आहे। 11वी प्रवेशासाठी 5 फेऱ्या आहेत। शेवटची फेरी मुलींची असणार आहे। प्रवेशाची दुसरी फेरी 5 जून नंतर जाहीर होणार आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 44 अर्जांची विक्री झाली असून शुक्रवारी भाजप, सेना, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी, एमआयएम, संभाजी ब्रिगेड

असं अपक्ष अशा 12 अर्जांची विक्री झाली आहे, मात्र एकही अर्ज दाखल झालेला नाही. पक्षाकडून अधिकृत नावं अद्याप निश्चित झालेली नाहीत, त्यामुळे उमेदवारीसाठी विविध पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांची संख्या आता 2 वरून 3 वर गेली आहे. यापूर्वी सांगोला आणि अक्कलकोट हे दोनच तालुके आकांक्षित यादीत होते. आता या यादीत करमाळा तालुक्याचाही समावेश झाला आहे. चालू वर्षात तीनही तालुक्यांच्या विकासकामांचा आराखडा येत्या 8 जूनपर्यंत सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. राज्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानातील बक्षिसांची घोषणा काल करण्यात आली. अ वर्गातील पहिलं 1 कोटी रुपयांचं बक्षीस बारामती बसस्थानकाला मिळालं आहे. ब वर्गातून भंडारा विभागातील लाखणी बसस्थानकानं अव्वल स्थान पटकावलं आहे, तर क वर्गात अहिल्यानगर विभागातील अकोले बसस्थानकानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या बक्षिसांचं वितरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 1 जून रोजी मुंबई इथं होणार आहे. या अभियानामुळे स्वच्छतेच्या चळवळीला गती प्राप्त होईल असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. सरकार आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर उपोषणावर मी ठाम आहे. प्रत्येक मागणीचं मला ठोस लेखी उत्तर हवं आहे, असं मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. ते काल माध्यमांशी बोलत होते. सरकारला खूप वेळ दिला आहे, आत्ताचं उपोषण हे कठोर असेल असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान लेखी आश्वासनाशिवाय कोणतीही माघार नाही. ठरलेल्या वेळेनुसार आज सकाळपासून उपोषणाला बसणार आहे, असंही ते म्हणाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. भारतीय हवामान खात्यानं काल नैऋत्य मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला. यात महाराष्ट्रात जून महिन्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे खरीप हंगामावर सुद्धा संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. दरम्यान येत्या 2 दिवसात केरळात मान्सून दाखल होणार आहे. महाराष्ट्रातही पुढील 5 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे ते सोलापूर धावणारी हुतात्मा एक्सप्रेस काल पुन्हा उशिरा धावली. 5.5 ते 6 तास उशिरानं ही गाडी पुण्यावरून सुटली, यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दौंड ते अहिल्यानगर दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं. एकाच रेकची जोडणी 2 गाड्यांना केल्यामुळे ही गाडी वारंवार विलंबानं धावत आहे. अशा स्थितीमध्ये स्वतंत्र गाडीची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी काल 2 वेगवेगळ्या प्रकरणात 2 अधिकाऱ्यांवर कारवाई केली. मान्सूनपूर्व उपाययोजनांमध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी महापालिकेच्या प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार यांची 1 वर्षाची वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणात विभागीय कार्यालय क्रमांक 5 चे सहाय्यक अभियंता किशोर तळीखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या 495 आशा स्वयंसेविकांचं रखडलेलं 4 महिन्यांचं मानधन खात्यावर जमा झालं आहे. डिसेंबर ते मार्चपर्यंत 86,64,000 रुपये खात्यावर जमा केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली. एप्रिल महिन्याचं मानधन येत्या सोमवारपर्यंत जमा होणार आहे. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पासाठी येत्या 1 ऑगस्टपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीमुळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी निवडणूक आयोगाकडे या कामापुरती आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे. तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. उजनीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा 36% कमी पाणीसाठा राहिला आहे. गतवर्षी म्हणजे 2025 मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली होती. त्यावेळी धरणात झपाट्यानं पाणी वाढलं होतं. मात्र यंदा पाऊस न आल्यानं हा प्रकल्प -20.10% अशा स्थितीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लक्ष आता पावसाकडे लागलं आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी कामास माढा तालुक्यातून सुरुवात होताच शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. काल धानोरे इथं आंदोलन आणि मोजणी कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. यात एका सर्वे यंत्राचंही नुकसान झालं. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात 9

0: वध आंदोलकांना ताब्यात घेतलं असून कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू ठेवलं आहे. यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात काल जयंती सप्ताहांतर्गत मुंबईचे कवी प्रशांत मोरे यांच्या काव्य मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी मोरे यांनी विविध छटांच्या कविता, ओव्या, समकालीन विषयावरील विचार आणि मनाला भिडणाऱ्या अनेक कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. कविता ही फक्त अभिव्यक्ती नसून समाजाचं विवेक जागृत ठेवणारी शक्ती आहे असं त्यांनी यावेळी नमूद केलं. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी काल मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. या भेटीदरम्यान वसतिगृहातील लहान मुलांना मिळणारं भोजन, निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षा याबाबत संबंधितांशी चर्चा केली. आवश्यक त्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या वाचनालयाची देखील पाहणी केली. हे वाचनालय आणखी समृद्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करू असंही त्या म्हणाल्या. सोलापूर जिल्हा रुग्णालयात काल जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक चंद्रकांत क्षीरसागर यांनी तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या असंसर्गजन्य आजाराची माहिती दिली आणि तंबाखू मुक्ती केंद्राचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. यावेळी आरोग्य तपासणी, विविध स्पर्धा, स्वाक्षरी मोहीम यासारख्या उपक्रमांनी तंबाखू विरोधी दिन लक्षवेधी करण्यात आला. कुमार आणि मुलांच्या गटाची 52वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो खो स्पर्धा येत्या 2 जूनपासून सोलापुरात सुरू होणार आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि सोलापूर अॅम्युचर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेनं किरण स्पोर्ट्सच्या वतीनं ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत 24 जिल्ह्यातून 24 कुमार आणि 24 मुलींचे असे 48 संघातील खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडले जाणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातनं 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे गुजरातनं सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थाननं 20 षटकात 6 बाद 214 धावा केल्या तर प्रत्युत्तरात गुजरातनं 18.4 षटकात 3 बाद 219 धावा करत विजय मिळवला. शुभमन गिल हा सामनावीर ठरला. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 41.1 दशांश तर किमान 26.9 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. पंतप्रधान सूर्यघर योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद. बारामती परिमंडळात सोलापूर आघाडीवर. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. विज्ञान शाखेचा कट ऑफ 80%. विधान परिषद निवडणुकीसाठी 44 अर्जांची विक्री. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थानला नमून गुजरात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: श्रोतेहो, आजच्या सोलापूर दिनांकचं संकलन केलं होतं पत्रकार मारुती मावळे यांनी.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 6 19 00 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।

0: ಸಾರಿ ಚಾಟಿಗಲ್ಲಿ ಸೋಲಾಪುರ್.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
6: जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मार्च ते मे या कालावधीमध्ये तापमान हे 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढतं, तर अनेक भागामध्ये पाण्याची उपलब्धता ही मर्यादित होते. याचाच परिणाम जमिनीतील आर्द्रता झपाट्यानं कमी होते आणि पिकांवर उष्णतेचा तीव्र ताण येतो. विशेषतः काकडी, दोडका, कलिंगड, खरबूज, भोपळा ही पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसतो. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो, तणांची पिकाशी स्पर्धा तीव्र होते आणि रोगकिडींचा प्रादुर्भावही वाढतो, ज्यामुळे उत्पादनामध्ये 30 ते 50% घट येण्याची शक्यता असते. या परिस्थितीमध्ये पिकांचं संरक्षण, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि उत्पादनामध्ये स्थिरता राखणं ही मोठी गरज आहे. यासाठी सेंद्रिय आच्छादन हे फायदेशीर ठरतात. ऊसाचं पाचट, पेंढा, कडधान्याचं कुटार किंवा इतर सेंद्रिय अवशेष वापरून सहजपणे हे तंत्र आपल्याला अंमलात आणता येतं. ऊस पाचट जाड थर तयार करण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि साधारणत 3 ते 4 महिने टिकतं. त्यामुळे जमिनीमधील ओलावा हा दीर्घकाळ टिकवला जातो. ठिबक सिंचनासोबत याचा वापर केला तर पिकांना पाण्याची बचत साध्य होते. तर वेलवर्गीय पिकांमध्ये जसं की काकडी, दोडका आणि टरबूज हे आच्छादन विशेष फायदेशीर ठरतं. यासाठी साधारणत 5 ते 6 टन इतकं ऊसाचं पाचट हे प्रति हेक्टरी आपल्याला लागतं. गहू आणि भाताचा भुसा हलका, स्वस्त आणि सहज पसरवता येण्याजोगा असल्यामुळे तो सर्वाधिक वापरला जातो. या साहित्याचा थर पिकांच्या भोवती समानरित्या पसरवावा आणि जाडी 5 ते 10 सेंटीमीटर इतकी ठेवावी. यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकांची वाढ सुधारते. गहू आणि भाताच्या भुशाचा विचार केला तर प्रति हेक्टरी साधारणत 4 ते 5 टन इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला गहू आणि भाताचा भुसा हा आच्छादनासाठी लागतो. तसंच बाजरी आणि ज्वारीचा पेंढा हे कोरडवाहू भागामध्ये सहज उपलब्ध होणारे आणि टिकाऊ साहित्य आहे. हा पेंढा थोडा जाड आणि मजबूत असल्यामुळे जमिनीतील चांगला संरक्षणात्मक थर तयार होतो आणि ओलावा दीर्घकाळ टिकतो. तसंच तण नियंत्रणात हे प्रभावी ठरतं. योग्य प्रकारे पसरवला तर मातीचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी देखील मदत होते. बाजरी आणि ज्वारीचा पेंढा हा साधारणत 4 ते 5 टन प्रति हेक्टरी आपल्याला पुरतो. या पद्धतीनं सेंद्रिय आच्छादन वापरून आपण जमिनीचं तापमान सोबतच पिकांना लागणारं पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवू शकतो.

श्रोतेहो, आताच आपण कृषी सल्ला ऐकला. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण केलं जाईल आज सायंकाळी 7:30 आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आणि याशिवाय आपण ऐकू शकाल देशी कोंबडी पालनातून उद्योजकता विकास याविषयीची संकलित माहिती, त्याचबरोबर बहुगुणी चिंच याविषयीची संकलित माहिती.

0: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलंय रसिका तुळजापूरकर यांनी.
1: एखाद्या दिवशी चला आता छान मुगाची भाजी करूया किंवा चवळीची उसळ करूया म्हणून आपण आपल्या घरातली चवळी, मटकी, मूग भिजवण्यासाठी बाहेर काढायला जातो आणि बघतो तर काय, आतल्या आत कडधान्याचा भुगा झालेला आहो, त्याचं पीठच तयार झालेलं असतं. हे सगळं कुणामुळे होतं? हे होतं मूग धोरा नावाच्या उपद्रवी कीटकामुळं. यांना पर्ल्स बीटल असं म्हणतात. यांचं शास्त्रीय नाव कॅलोसोब्रुकस अनालिस. आपल्या घरातल्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये, डब्यात, पिशवीत काळ्या रंगाचे भुंगे आपल्याला दिसतात. हे भुंगे सहसा वटाणा, मूग, शेंगा, डाळी, चवळी, मटकी अशा प्रकारच्या सगळ्या कडधान्यांना फस्त करतात. मी म्हटलं तसं या कडधान्यांचं अक्षरशः पीठच तयार करतात. हे किडे ब्रुचिडे कुटुंबातले. म्यानमार, युरोप, भारत या ठिकाणी यांचं जास्त वास्तव्य आढळतं. यांच्यामधले प्रौढ नर, मादी, आळ्या अगदी सगळे मिळून कडधान्याची नासाडी करतात. प्रौढ नर आणि मादी हे चॉकलेटी रंगाचे असतात आणि मादीच्या पंखावर काठाला जर अशी काळी किनार असते. साधारण मार्च महिन्यात नर आणि मादी यांचं मिलन होतं. मग मादी 11 ते 50 अशा रेंजमध्ये अंडी घालते. या अंड्यांमधून मग आळी बाहेर येते. पूर्ण वाढ होईपर्यंत कडधान्याला छिद्र पाडून ही आळी अन्नग्रहण करते आणि पूर्ण वाढ झालेली आळी नंतर कोशामध्ये रूपांतरित होते. मग तो कोश फोडून प्रौढ नर किंवा मादी बाहेर येते. आळी, कोश या सगळ्या अवस्था तापमानानुसार वाढताना किंवा बदलताना दिसतात. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत प्रौढ, आळ्या, कोश हे सगळे अतिशय क्रियाशील असतात, म्हणजेच ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे या दरम्यान आपल्या घरातल्या कडधान्याचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. ही आळी काय करते तर कडधान्याला पोखरून पोखरून त्याच्यामध्ये छिद्र करते. आत जाऊन कडधान्य पोकळ करते आणि एवढंच नाही तर घाणेरडा वासही सोडते. आता बघा हे कडधान्य साठवताना काय काळजी घ्यायची, तर हे कडधान्य साठवताना धुरीकरण करायचं, म्हणजेच काय तर फ्युमिगेशन. यासाठी कार्बन टेट्राक्लोराइड आणि ॲक्रलोनायट्राइड या रसायनांचं प्रमाण एकास एक असं ठेवलं तर या किडींपासून आपली सुटका होऊ शकते. याशिवाय हवाबंद डबे वापरणं, बरण्या वापरणं, स्वच्छता ठेवणं या सगळ्या गोष्टी तर आहेतच. मेलाथियॉन आणि पायरिथ्रॉइड या दोन कीटकनाशकांचा धान्य साठवताना वापर केला पाहिजे. एकतर रेफ्रिजरेट करणं किंवा अतिउष्ण प्रक्रियांचा धान्यांवर वापर करणं, नाहीतर मग कडुलिंबाचा पाला, या गोष्टींनी सुद्धा या किडींवर नियंत्रण मिळवता येतं.
0: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
0: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
3: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
4: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
5: मानसिक आजार आणि व्यसने उपचार.

0: आजाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 93 72 707 100.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
2: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
4: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
6: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
7: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
6: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
7: अय्या खरंच?
6: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्रीनंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
8: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात, VIP रोड वर. मोबाईल 98 22 89 85 38.
9: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
10: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
9: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
10: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
11: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
3: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-26-65-39.
3: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
4: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
3: मोबाईल 7083069496.
4: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
3: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स,
4: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
3: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
4: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99-22-111-725.
3: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
4: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
12: सर्व प्रकारच्या

0: ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर।
2: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
3: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी
2: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
3: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
4: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर। जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
5: मोबाईल 77192922555।
6: प्रवेश प्रवेश प्रवेश।
1: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू।
7: DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी।
6: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू।
1: ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरणं सुरू।
6: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर।
1: मोबाईल 860-5833-499 किंवा 72190-63953।

0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूया एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: श्रोते हो, आजचं गाणं सरगम या चित्रपटातलं, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीत आनंद बक्षी यांचं, तर या गीताला संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: एक गाणं गुणगुणण्यासाठी या कार्यक्रमात आज आपण सरगम या चित्रपटातलं गीत ऐकलं. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.
1: सात वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान.

0: अवश्य ऐका आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्या गौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
1: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
2: पाणी उकळून शांत यावं.
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तू शिकवतोय ना?
1: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
7: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे. त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
6: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एआयचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता

0: महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपर फुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
1: या तृतीयपंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहे आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठंतरी हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
0: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची

0: ची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मिले
2: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 103.4 MHz वर सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर, पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
2: पत्ता

0: एमबी चव्हाण गुरुकुल लमन तांडा कामठी खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 72 76 26 65 39।
1: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार
2: पण तू कसा ओळखलास
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात
3: व्ही आर पवार साठी गल्ली सोलापूर
4: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू संपर्क 94218 760 55।
5: ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन।
6: श्रुती हो 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली पण त्याच्या आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या बरं कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली। त्यांची अद्भुत अशी प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण होता हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। तेव्हा श्रोते हो नक्की ऐका 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
5: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:25 होत आहेत। आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरडे आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अलेकांड तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकानट अरेकानट सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?

0: सांगितलं मी की हेडनेक मध्ये खूप पार्ट्स असतात. एक ओल्ड कॅव्हिटी मी बुक सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेनमध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅविक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेडनेकचा प्रकार येतो. आणि त्यामध्ये ओल्ड कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
0: नाही, हेड अँड नेकचा असं वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट्स असतात, सांगितलं, वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचं कॅन्सर पीएफएस स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक. त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
0: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण तिथे अलर्ट नाही झालं त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचं आहे, काम करायचं आहे. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलंट्स लागतात. स्टिम्युलंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसन आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
0: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपयामध्ये तुम्हाला तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
0: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो. त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो. जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय म्हणून तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत.
1: बरोबर.
0: तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅनवर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला, माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्टर्ब होणार.
1: अगदी बरोबर. डॉक्टर, तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर जी बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्ल्यावर, तोंड पूर्णपणे उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना फोर फिंगर आपल्या जात आजायला पाहिजे, त्याला आपण फोर फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू, सुपारी खातात त्यांचा 2 फिंगर किंवा 1 फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघताही येत नाही. असं ही जी प्रकार असते आणि ही तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया, ही व्यसनं करायला लागल्यापासून साधारण त्याला किती, म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल, किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जे असते, सांगितलं, खैनी आणि कच्च्या तंबाखू असते त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्याकडे नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि सुरुवात केली होती. पण जे गुटखा जो प्रकार आहे तो 5-7 वर्षांमध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्याने सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं

0: ड्युरेशन होतं कॅन्सर आदळण्याचा तो कमी झाला आहे.
1: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटका स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट पण आलेला आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे, हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलं यामध्ये कॅन्सर आहे, त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे, पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्याने होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम्स होत नाही ना, तर 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंगमध्ये खूप प्रॉब्लेम्स सुरू झालेला आहे. जर कॅन्सरनी आपण कॅन्सर थांबवला तंबाखूमुळे लंग प्रॉब्लेम्स नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्सवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते, आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर झालेला आहे, ठीक आहे, तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं, सगळं टेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही, पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल इट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाहीये की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत, तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना, तर खूप लोकांना माहीत नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते. त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांना कॅन्सर, दात साफ होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर, आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात, तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हिटेड खैनी.
1: अच्छा,
0: बिकॉज हिटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगला वाटतो, कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये, तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅकोमध्ये ते अब्झॉर्प्शन कपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना, तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा,
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा,
0: हा मेकॅनिझम. तुम्ही चुना नाही घेतला ना, तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनानी ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपेन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी या डीटीएच उपग्रहवाहिनीवरून.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
2: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळं इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. सोलापूरची नाट्यगाथा.

श्रोतेहो, आकाशवाणी सोलापूर केंद्रात सोशल मीडियावरही उपलब्ध आहे आमचे कार्यक्रम. आपण आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवरही ऐकू शकता. तेव्हा आकाशवाणी सोलापूरला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सकाळचे 7:40 झाली आहेत.

0: बारामतीमधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू.
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484 86 1900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: ऐकूया प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढ का? आणि या सगळ्यामध्ये प्लॅनेट कशा पद्धतीने काम करतंय याबद्दल सांगा.
7: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचा वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर

0: तर फ्रीज जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा कॉस्टला भरपूर फरक पडलाय. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. तसंच आता बीआयएसमुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही. मग त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. इव्हन काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्टमध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे.
1: मग
0: तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. साठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय, फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
0: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. आता प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चालू आहे. त्यामुळे एनी आऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना फरक पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: आताच आपण प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आता ऐकूया दागिना सोन्याचा असो व हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
6: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगे अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
7: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
6: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
7: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
6: आजच भेट द्या पूना गाडगे अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
5: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग

0: असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात, तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
1: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील, त्यांच्यासमोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात, त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅमपासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडव किंवा पेढेगाठी जोडव म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडव. तसंच ते जोडव पण त्याला जर मध्ये असे उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठीच्या मोठी स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्यावर ज्या पैंजण हा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय. तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं. जड असतात पैंजण, आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं. त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
0: बरोबर.
1: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मगाशी सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक तर आम्हाला पण हे करून द्या.
0: बरोबर. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
1: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
0: अरे वा.
1: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून बायकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅमवरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
0: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव. श्रोतेहो, आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत.

0: सोलापूर केंद्रावर।
1: श्रोते हो, आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं गीत।

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर।
3: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
4: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
2: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
5: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।

श्रोतेहो ऐकूया मंथन ही कौटुंबिक श्रुतिका. सहभाग मृणाल निपुणगे, अभिराम सराफ आणि यल्लप्पा गाडेकर यांचा. लेखक रजनीश जोशी आणि सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील.

0: मीरा, ए मीरा,
1: काय हो? चहा हवाय का?
0: होय, चहा तर हवाच आहे, पण आज हवा काय आहे?
1: गेल्या 4-5 दिवसांपासून हवा बदलली आहे. अधून मधून शिडकावा पण येतोय पावसाचा.
2: शिडकावा कसला म्हणताय मीरा बहिणी? चांगला सडाका पडतोय, बघा जरा बाहेर.
1: अरे चा राम भाऊजी, तुम्ही चक्क भिजलायत की
2: काय करणार?
0: असल्या कडक उन्हाळ्यात डोक्यावर पाणी मारून फिरणारे अनेक जण पाहिले, पण कपडे भिजवून बाहेर पडणारा तू पहिलाच.
2: नाही रे मोहन, आमच्या भागामध्ये चक्क जोरदार पाऊस झालाय.
0: सांगतोस,
1: अवकाळी पाऊस म्हणायचा हा?
0: काही भागात असतो, काही भागात नुसतीच हुलकावणी.
2: हो, पण आपल्याकडे नवतपाचा कहर होणार असं दिसतंय खरं.
1: आता हा नवतपा काय प्रकार आहे?
0: नवतपा म्हणजे मान्सून पूर्वीच्या 9 दिवसातील कडक ऊन.
2: हो, ह्या 9 दिवसात रोज अधिक अधिक कडक होत जात ऊन.
1: पण मागच्या वर्षी असं काही झाल्याचं आठवत नाही मला.
2: मागच्या वर्षी मान्सून लवकर आला होता ना, तो आला की हा जातो
1: असं. मग कधी येणार आहे तो?
0: अंदमानात तर पोहोचलाय.
2: हो ना,
0: अजून मुंबईत धडकायचं आहे.
1: मध्येच ही नवतापाची भानगड आली यंदा.
2: भानगड वगैरे काही नाही हा मीराबाईनी. सूर्यानं रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला की सुरू होतो नवतपा.
1: का बर?
0: या 9 दिवसात पृथ्वी आणि सूर्याचं अंतर जवळ असतं, त्यामुळे वातावरण तप्त होतं.
1: पण मी तर ऐकलं की जेवढा उन्हाळा कडक तेवढा पाऊस जास्त.
2: बरोबर आहे, कधी कधी हे खरंही ठरतं. म्हणजे बोला फुलाची गाठ पडावी तसं ना.
1: बोला फुलाची गाठ? निसर्गातही असं असतं का?
0: फुलं कुठं असणार मीरा, निसर्गातच ना.
1: काय तुमचा विनोद?
0: मग तर काय,
1: यापुढे भाऊजींचा पीजे ही बरा म्हणायचा.
2: बहिणी, पण मी अजून पीजे मारलाय कुठं?
1: नाही, मी आपलं जनरल सांगितलं. हो,
2: बर,
1: फुलं निसर्गात असतात असं सांगतायत हे.
0: मीरा, होते गडबड कधी कधी, इतकं काय त्याचं?
1: तसं काही नाही, जेव्हाचा तेव्हा हिशोब चुकता केलेला बरा.
2: छान बहिणी, तुम्ही जुने हिशेब चुकते करताय का?
0: हिशेब नवा असो की जुना, किंवा काही नसलं तरी हिशेब करते बर काही.
1: उगीच काही सांगू नका, कर्माची फळं असतात ती.
2: काय सांगता
0: बघ राम, हे असायचं. पण मीरा, आपल्याला मेरा कर्मा तू तेरा कर्मामय असंच म्हणावं लागणार आहे.
2: हा मात्र भयंकर पीजे बर का तुझा.
1: कर्म माझं, दुसरं काय?
0: दुसरं कशाला, आधी हे पहिलं निसरूया.
2: मोहन, आज वादविवादाच्या मूड मध्ये दिसतोयस तू.
1: दिसतायत ते काहीच नाही.
2: मग
1: वाद घालायला लागले ना की त्यांना काहीच दिसत नाही.
0: शब्द छल, नुसतं शब्दांची फिरवा फिरव करते बघी.
1: विनायक दामोदर सावरकरांची जयंती झाली ना परवा, त्यामुळे शब्दांचं महत्व सांगतीये जरा.
2: हो, विनायक दामोदर सावरकर म्हणजे मोठे साहित्यिक, कवी, त्यांची आठवण केली हे खूप झालं बर का.
0: त्याच काय आहे, क्षण हा क्षणात गेला सखी हातचा सुटून, अशी एक ओळ सुचायलाही भाग्य लागतं राम.
2: शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या, या मधल्या ओळी येते ना त्या.
1: होय, शब्दांची कसली जादू केली आहे ना त्यांनी. शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या.
2: हो, खर तर हे त्यांनाच सुचू शकतं बरं.
0: हो ना, मराठीवरचं त्यांचं प्रभुत्व तर आहेच, पण विज्ञाननिष्ठ राहा असा संदेश त्यांनी दिलाय.
1: तेच तर सांगते मी अहो, त्यांचं साहित्य वाचणं हेच एक साहित्य संमेलन आहे.
2: खरं,
0: आता गावोगाव साहित्य संमेलन सुरू झाली आहेत, कुठं गाव पातळीवरची तर कुठं तालुका स्तरावरची.
2: हो ना, सोशल मीडियावर तर रोजच साहित्य संमेलन असतं बाबा.
1: अहो, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, त्यामुळं साहित्य संमेलनाला तोटा नाही.
0: पण असल्या संमेलनातून मिळणार काय?
2: बहिणी म्हणाले तसंच, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना सगळ्यांना.
1: व्यक्त व्हायची संधी मिळते हेही खूप आहे ना, त्यातूनच एखादा चांगला कवी समजेल.
0: या संमेलनातल्या कविता ऐक म्हणजे समजेल तुला.
2: कवींवरती तुझा

0: मागे का रे
1: हो ना कवींनी काय घोडं मारलंय हो तुमचं
0: मग काय तर
2: तसं काही नाही बरं का उगीच र ला ट लावून कविता करतात झालं
0: अरे बाबा मराठी साहित्य प्रांतात कविता अशी रटरटली तर बिघडलं कुठं
1: पण भाऊजी कविता रटरटली काय म्हणताय भाऊजी
0: का
1: रटरटायला ती काय बकरीची मेजवानी आहे का
2: वा मीरा बकरीची मेजवानी काय भारी असते ना झाली ती परवाच
0: हो आमच्या गल्लीत तर बोकडांचे कळप घेऊन फिरत होते अनेक
2: काय सांगतोय
1: कपाळावर चांद असलेल्या बोकडाला लाखो रुपयांची किंमत मिळाली म्हणे हो
2: तेच तर म्हणतोय मी
0: पण मला आधी हे सांग की कवितेबद्दल तुझी नाराजी का
2: वाईट कवितेबद्दल नाराजी नाहीये माझी बिलकुल नाहीये
1: अहो चांगले कवी सुद्धा बऱ्याचदा वाईट कविता लिहितात बरं का
0: हो हो शेकडो कवितांमधून एखादीच चांगली कविता असते त्यांची
2: खरंय तुझं बोकड दाढी वाढलेल्या एका कवीला आचार्य अत्र्यांनी एकदा विचारलं
1: सुरू झाले यांचे किस्से
0: हो दे मोहन सांग बरं तू काय म्हणाले म्हणजे अत्रे काय म्हणत होते
2: त्यांनी कवीला विचारलं रोज एक कविता लिहिता का
0: बर
1: मग काय म्हणाले कवी
2: हो म्हणाले
0: बर
2: महिन्याला 30 कविता लिहितो असं उत्तर दिलं त्यांनी
0: मग अत्रे काय म्हणाले
2: अत्रे काय म्हणतात रोज कविता लिहिता तशी रोज आंघोळ करत जा म्हणाले
0: वा
1: अत्र्यांच्या नावावर खपवलेला हा पीजे बर का रामभाऊजी
0: त्याचं काय आहे काव्य गुण नसताना कविता लिहिणाऱ्यांबद्दल म्हणाले ते तसं बरोबर आहे ना रे
2: हो ना सगळीकडे सुमारांची गर्दी आहे म्हणून आठवला तो किस्सा
0: हो ना
1: अहो तसं सगळ्या क्षेत्रातच डावं उजवं असतंच ना हो
0: उडदा माझी काळे गोरे अशी म्हणच आहे ना
2: पण असा भेदभाव न करणाऱ्या राजकर्त्या होत्या आपल्या देशात
1: कोण हो
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
0: हो उद्या त्यांची जयंती आहे ना
1: हो अहिल्यादेवी किती मोठ्या मनाच्या निर्गवी राज्यकर्त्या होत्या तुम्हाला माहित असेलच
0: हो मी तर असं ऐकलं की त्यांची स्तुती कवनातून करणाऱ्या एका मोठ्या कवीला त्यांनी झापलं
2: म्हणजे
0: त्यांना भर दरबारात त्यांनी सुनावलं
2: बर
0: कवनातून देवांची स्तुती करा माझी नको मी राज्यकर्ती नाही जनतेची सेवक आहे
1: आणि म्हणूनच अहिल्याबाईंना देवी म्हणतात ते यामुळे
2: अलीकडे साध्या दारवानालाही स्वतःची स्तुती ऐकाविषयी वाटते
0: तर परवा एका हॉटेलचं दार उघडणाऱ्या दरबानानं दार नीट उघडल्याबद्दल आभार न मानणाऱ्या ग्राहकाला अपशब्द वापरलेत म्हणे
1: पण तुम्हाला काय ठाऊक
0: अहो बातमी चालली होती तशी
2: हो ना मीही ती बातमी वाचली आहे
0: मग काय
2: 5-स्टार हॉटेलच्या दारवानाने दार उघडल्याचं कौतुक न केल्याबद्दल ग्राहकाला सुनावल्याची बातमी होती ती
0: बघा
1: काहीही अहिल्यादेवी महाराणी असूनही निर्गवी होत्या
0: त्यांची दूरदृष्टी किती होती पहा गावोगावी त्यांनी पाणवठे बांधले विहिरी बांधल्या
2: आणि फक्त स्वतःच्या राज्यातच नव्हे तर भारतभरात त्यांनी असं मोठं काम केलंय राम
1: त्याचबरोबर भाविकांसाठी धर्मशाळा नद्यांना घाट असं अनेक प्रकारचं काम त्यांनी करून ठेवलंय
0: हो त्यांनी बांधलेल्या विहिरींची तोंड किती बंदिस्त होती पाहिलीत का तुम्ही
2: नाही विहिरींचं तोंड तर उघडं असतं ना
0: अरे मोहन आपला प्रदेश उष्ण आहे पाण्याचं बाष्पीभवन होईल हे जाणून त्यांनी बंद तोंडाच्या विहिरी बांधल्या तिच्यामध्ये राहाट आणि पोहरा जाईल एवढीच व्यवस्था ठेवली
1: आणि त्यामुळे कचरा किंवा घाण ही विहिरीत जाऊ शकत नाही ना
0: हो बरोबर आहे
2: इतका बारीक सारीक विचार कोण करेल हो
0: तेच म्हणतो मी दूरदृष्टी म्हणतात ती यालाच अहिल्यादेवी हे चालतं बोलतं विद्यापीठच होत
1: म्हणूनच आपल्या सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलंय ना
2: अगदी योग्य आहे ते
0: हो ना
2: त्यांनी घालून दिलेली घडी नीट राखली तरी आपली पिढी तरुण जाईल
0: मुद्दा तोच आहे नव्या पिढीला आपल्या मार्गाने जायचं आहे
1: म्हणजे
0: गोव्याचा मार्ग
2: राम तुला म्हणायचं तरी काय
0: अरे काही नाही आज गोवा राज्य दिन आहे
1: हो मग त्याचं काय
0: अहो या छोट्या राज्यानं स्वतःची अर्थव्यवस्था पर्यटनातून कशी वाढवली हे पाहिलंयत ना तुम्ही
1: मग तरुणाईचं काय
2: तरुणाने तसं स्वतःच्या पायावर उभं राहावं असं त्याला म्हणायचं असं
1: बर ते समोर आहेत ना सांगतीलच की काय हो रामभाऊजी
0: मलाही तेच म्हणायचंय स्वतःच्या पायावर उभं राहण्यासारखं सुख नाही
2: आणि आता सगळ्या क्षेत्रात संधी आहेत क्रिकेट पासून फुटबॉल पर्यंत आणि आयटी पासून औषधांपर्यंत
0: मग काय
1: तरुणांनी बेरोजगार राहायचं ठरवलं तरी त्यांना ते शक्य नाही बर का
0: असं कसं म्हणता तुम्ही
1: पडल्या पडल्या रील्स जरी केले मोबाईलवर आणि ते त्याला लाखो लाईक्स मिळाले तर घर बसल्या पैसे मिळतात आहो
2: पण त्याला कल्पकता

0: तेवढे कल्पक आहेत बर का आजकालचे तरुण.
1: हो आणि तसंही त्या रील्सचा दर्जा पाहिला तर तेवढी गुणवत्ता निश्चित आहे आपल्या पोरांकडे.
2: होय, आणि मोठ्या मनाचे दिलदार लोकही आहेत जेवणावळी घालणारे.
0: आता हे काय बोलतस?
2: बोलतच नाही. परवा एका हरिनाम सप्ताहात 25,000 पुरणपोळ्या आणि 7 टन आंब्याच्या रसांचं जेवण होतं भक्तांना.
0: बापरे.
1: हो तरीच भक्तांची संख्या वाढली आहे बरं का अलीकडे.
0: काय म्हणताय भाऊजी?
1: अहो नाहीये, म्हणजे लोक भक्तिभावानं नाम सप्ताह करतायत, हजारो भाविक प्रसाद घेतायत, हे चांगलंच आहे असं म्हणायचंय मला.
2: मग हरकत नाही,
0: वेळच्या वेळी खुलासा केलेला बरा.
1: हो ना, देवाची भक्ती करायला माझा विरोध असायचं कारणच काय?
2: हे कसं बोललास बरं?
0: तुमच्या वाणीतून बरसणाऱ्या भक्तिरसाची सांगता आपण आमरसानेच करूया का मग?
1: म्हणजे
0: अहो कालच केशर आंबा आणलाय.
1: अरे वा,
0: त्याचा रस घेऊया आपण.
2: मीरा, तू म्हणजे सुग्रण नंबर 1 आहेस.
0: हो तुम्ही खुश तर आम्ही खुश,
1: आणि आमरसानं आम्ही पण खुश.
2: हा राजी खुशीचा मामला आपण आमरसाच्या प्याल्यात बुडवूया.
1: चालेल चालेल, आणा लगेच.
3: श्रोतेहो, आताच आपण मंथन ही कौटुंबिक श्रुतिका ऐकली. सहभाग मृणाल निपुणगे, अभिराम सराफ आणि यल्लप्पा गाडेकर यांचा होता. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ सोमेश्वर पाटील. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शहा यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा ए 2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन एप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख

म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती पोषण कौशल्य विकास क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास नफा मालमत्ता दर्जा सरकारी योजनांची अंमलबजावणी वित्तीय समावेशन डिजिटल परिसंस्था सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या पीएसबीए अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी विमा दावे समभाग लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एक एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. एनसीआर अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण एनसीआर क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 काल 123 सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे.
पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे

0: अत्यवस्था असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. काही दिनविशेषासह मराठी गाणी आता ऐकूया.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
1: श्रोते हो, आज 30 मे मराठी भावगीतांच्या सुवर्ण काळातील आपल्या सुरेल आणि भावस्पर्शी गायनानं रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ गायिका कुंदा बोकील यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन. श्रोते हो, बडोदा इथं जन्मलेल्या कुंदा बोकील यांचं माहेरचं नाव कुंदा भागवत. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. अहमदाबाद आणि पुढे इंदोर इथं शिक्षण घेत असताना त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेण्याची संधी त्यांना मिळाली. अवघ्या 16व्या वर्षी इंदूर आकाशवाणीवर त्यांचा पहिला कार्यक्रम प्रसारित झाला आणि त्यांच्या संगीत प्रवासाला नवी दिशा मिळाली. श्रोतेहो, दिल्ली इथं झालेल्या अखिल भारतीय सुगम गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव स्वीकारला. मराठीबरोबरच गुजराती, पंजाबी आणि कोकणी भाषातील गीतांनाही त्यांनी आपला मधुर स्वर दिला. शाळा सुटली, पाटी फुटली, गमाडी गम्मत, जमाडी जम्मत, सदैव सैनिका पुढेच जायचे, हा मंद मंद वारा, हे चांदणे, ही चारुता, अभिमानाने मीरा वदते यासारखी अनेक गीतं आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. श्रोतेहो, झगमगाटापासून दूर राहून साधेपणानं आयुष्य जगणाऱ्या कुंदा बोकील यांनी आपल्या मोजक्या पण अजरामर गीतांमधून मराठी संगीतविश्वात वेगळी ओळख निर्माण केली. योगा योग असा की ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्याच दिवशी म्हणजेच 30 मे 2015 रोजी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांना विनम्र अभिवादन.

अनिल बोहिले यांनी संगीतबद्ध केलेली रचना आपण ऐकली कुंदा बोकील यांच्या आवाजात. श्रोत्यांनो आणखीन एक रचना ऐकूया मधुकर जोशी यांची कुंदा बोकील यांच्या आवाजात.

श्रोतेहो, आज 30 मे मराठी रंगभूमी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या सहज सुंदर अभिनयानं स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचा स्मृतिदिन. सन 1944 मध्ये जन्मलेल्या रमेश मेढेकर यांनी पुण्यातील विद्यालयातून शिक्षण घेतलं. प्रख्यात रंगकर्मी भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन या संस्थेतून त्यांनी आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली. व्यावसायिक आयुष्यात पुणे महापालिकेत अभियंता म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी अभिनयाची आवड जपली आणि रंगभूमीशी असलेली नाळ कायम ठेवली. तू वेडा कुंभार, देवांचे मनोराज्य आणि देव चालले यासारख्या नाटकातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, तीन पैशाचा तमाशा आणि बेगम बर्वे या गाजलेल्या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आणि त्यांनी रंगभूमीवर स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला. श्रोतेहो, चित्रपट क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. डॉ जब्बार पटेल दिग्दर्शित सामना आणि सिंहासन यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात राहिल्या आहेत. सुमारे 5 दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या विविध माध्यमातून कार्यरत राहून त्यांनी आपल्या कला साधनेनं मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. 30 मे 2019 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या गुणी रंगकर्मीला विनम्र अभिवादन करूया.

0: श्रोतेहो मराठी गाणी आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: श्रोतेहो, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: श्रोतेहो, आज 30 मे गोवा राज्य स्थापना दिवस. नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या गोव्याचा इतिहास अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्यात सत्ता स्थापन केली आणि तब्बल 450 वर्ष गोवा

अधिपत्याखाली राहिला. पुढे 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला आणि तो भारताचे 25वे राज्य बनला. त्यामुळे 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन तर 30 मे हा गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

आताच आपण फुले राणी या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीत गुरु ठाकूर यांचं होतं, संगीत निलेश मोहरीर यांचं, तर गायक कलाकार होते स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी.

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: आज ऐकूया सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम.
6: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
7: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का?
8: बाबा झोपू दे ना.
7: काय करायचं याला?
8: ओ बाबा, जरा मोबाईल द्या ना.
7: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
6: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
7: मग काय करू?
6: अहो, या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
7: काय सांगताय?
6: अहो हो,
5: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर, तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
6: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
9: नमस्कार
6: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
9: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
6: अगदी.
9: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते. आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
6: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
9: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
6: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
9: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता,

0: चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
0: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता ज्या आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
0: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील, हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: आताच आपण सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. FM बँड 103.4 MHz यासह न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
3: पत्ता MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 26 65 39।
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
5: श्रोते हो, आता एक होता विदूषक या चित्रपटातली लावणी ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोखिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची

नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा। श्रावणाच्या

0: आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 9:15 झाली आहेत.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: ऐकूया खमंग रुचकर हा कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
6: खमंग रुचकर.
7: श्रोतेहो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी रेखा
8: आणि मी अश्विनी
7: आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. अश्विनी, आता माझ्याकडे बरेच वांगी आहेत बरं का, कारण या वांग्याचे वेगवेगळे प्रकार पण मी करून झालेले आहेत. वांग्याचे काप करून झालेले आहेत, भरलं वांग करून झालेलं आहे,
8: वांग्याची पातळ
7: आमटी झालेली आहे, पण आणखीनही एवढं करून सुद्धा माझ्याकडे आणखीन ही वांगी उरलेली आहे. याचं करायचं काय?
8: अगं चल, आता आपण आज की नाही दोघी पण एक नवीन प्रकार ट्राय करूयात वांग्याचा.
7: काय बरं?
8: डाळ वांग, म्हणजे थोडीशी विस्मरणात
7: गेलेली
8: भाजी आहे, तर पुन्हा एकदा तिला उजाळा देऊयात.
7: येस येस येस.
8: तर मस्त मैत्रिणींनो, डाळ वांग ही एक छानशी स्पायसी भाजी म्हणून पण तुम्हाला करता येईल बरं का, वांग्याची.
7: येस,
8: तर अगदी त्याच हिशोबाशी आणि छान सगळ्यांना आवडेल अशी भाजी आज आपण करू.
7: अगदी, सांग ना.
8: हे बघ, तुझ्याकडे आता वांगी आहेतच, तर साधारण एक वाटी वांग्याच्या फोडी चिरून घे छान. त्यानंतर एवढ्या वांग्याच्या फोडींसाठी तुला एक वाटी तुरीची डाळ लागणार आहे.
7: बर,
8: म्हणजे समप्रमाणात. त्यानंतर 2 चमचे तिखट, चवीसाठी मीठ, थोडासा गूळ लागणार आहे चवीपुरता. त्यानंतर लिंबा एवढी चिंच घ्यायची, 2 चमचे गोडा मसाला किंवा मग काळं तिखट घ्यायचंय. ठीक आहे. 1 चमचा जिरे, 1/2 वाटी सुकं खोबरं, 2 चमचे धणे, कोथिंबीर, कढीलिंब, फोडणीचं साहित्य. आता मीठ आणि तिखट आवडीप्रमाणे तुम्ही थोडं कमी जास्त केलं तरी चालणार आहे बरं का रेखा. तर साहित्य आलं लक्षात तुझ्या?
7: हा, साहित्य मी पुन्हा एकदा तुला सांगते बरं का.
8: हो,
7: आपल्याला डाळ वांग करण्यासाठी लागणारं साहित्य असे 1 वाटी तुरीची डाळ, आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्याला लागणार आहेत वांग्याच्या फोडी.
8: बरोबर,
7: जसं तू सांगितलीस. 2 चमचे तिखट आपल्याला लागणार आहे, मीठ आपल्याला चवीपुरतं वापरायचंय, आणि लहान लिंबा एवढं आपल्याला चिंच घ्यायचंय, 2 चमचे काळा मसाला किंवा गोडा मसाला, 1 चमचा जिरे, 1/2 वाटी सुकं खोबरं, 2 चमचे धणे, कोथिंबीर, कढीपत्ता आपल्याला लागणार आहे, आणि फोडणीचं साहित्य आपल्याला घ्यायचंय. त्याचबरोबर तिखट आणि मीठ आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचंय. जर जास्त स्पायसी आपल्याला करायचं असेल तर जास्त आपण तिखट घालू शकतो, आणि जर मीडियम पाहिजे तर कमी तिखट वापरू शकतो.
8: अगदी,
7: नाही का?
8: तर मैत्रिणींनो, रेखाच्या तर साहित्य लक्षात आलंच आहे, आणि तुम्ही साहित्य काय आहे ते ऐकलेलं आहे. आता तुम्हाला झटपट मी रेसिपी सांगते. तर रेखा, 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून छान शिजवून घ्यायची आधी.
7: जास्त नाही शिजवून घ्यायची ना अश्विनी?
8: हो, 70% शिजवून घेऊया.
7: पूर्ण नाही शिजवून घ्यायची,
8: अगदी म्हणजे थोडीशीच. ती पुन्हा पुन्हा

0: वांग्याबरोबर आणखी आपण एक वाफ काढू तेव्हा ती शिजणार
1: शिजणार आहे.
0: मग इथं फार महत्वाचं काम आहे बरं का आपलं, की डाळ शिजणार नाही जास्त हे बघायचंय. आता फोडणी करायची, तेल तापू द्यायचं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी कडीनिंब घालायचं आणि वांग्याच्या फोडी घालायच्या आणि छान त्याची एक वाफ काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही अर्धवट शिजवलेली डाळ घालायची.
1: बर,
0: आता याच्यामध्ये तिखट चवीपुरतं मीठ चिंच आणि गुळ घालायचंय.
1: बर,
0: गुळ आवडीप्रमाणे घ्यायचंय. गुळ आवडत नसेल तर तुम्ही गुळ
1: स्किप करू शकता
0: अगदी. आणि मग नंतर मगाशी सांगितलेलं होतं की धणे जिरे आणि खोबरे लागणार आहे नाही का आपल्याला, मग हे तिन्हीचं जे प्रमाण मगाशी सांगितलंय, थोडेसे धणे थोडेसे जिरे आणि खोबरं थोडंसं भाजून घ्यायचंय, हे एकत्र बारीक वाटायचंय.
1: बरं, ह्याचं वाटण तयार करायचं.
0: वाटण तयार करायचं थोडक्यात. एक वाफ घेतलेली जी आपली वांग्याच्या ज्या फोडी आहेत ना रेखा, त्याच्यामध्ये हे वाटण टाकायचंय. त्याच्यावरतून छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मग हे डाळ वांग आहे ना चांगलं वाफवून घ्यायचंय.
1: बर,
0: आणि ज्यांना याच्यामध्ये पाणी घालायचंय त्यांनी थोडंसं पाणी घातलं तरी काही हरकत नाही, हे पाणी चांगलं उकळून घ्यायचंय. पण छान पाणी न घालता जे वांग तुम्ही कराल ना ते जास्त थोडस स्पायसी होणार आहे, त्याच्यात तुम्ही शेवटी शेवटी अगदी तेल ऍड करू शकता पुन्हा. आणि असं हे छान आपल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ असलेलं स्पायसी डाळ वांग तयार होईल आता आपलं.
1: नक्कीच आज मी संध्याकाळी हे ट्रायच करणार आहे बरं का अश्विनी.
0: आणि मस्त पातळ भाकरी असतात आपल्याकडे
1: हो, तर त्याच्याबरोबर नक्कीच जेवणाची लज्जत वाढणार आहे. तर श्रोती हो, तुम्हीही नक्की ट्राय करा आजची ही सांगितलेली रेसिपी. तेव्हा आजच्या भागातून मी रेखा
0: आणि मी अश्विनी
1: आपल्या सर्वांचा निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
4: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:22 मिनिट होत आहेत. आता ऐकूया क्रमशः अभिवाचन.

संध्याकाळची गायत्री गच्चीवर एकटीच उभी होती. आकाश सुरेख लाल सोनेरी झालं होतं. ढगांचे पुंजके सैलपणे इकडे तिकडे फिरत होते. मिनिटाला त्यांचे आकार बदलत होते. थंडी चांगलीच पडलेली होती. एकटीच काय करतेस गायत्री? विश्वासने विचारलं. गायत्री वळली. विश्वास हसत उभा होता. अंधारात का बसलीयस? दिवा का लावत नाहीस? विश्वासनं दिवा लावला. तू आता नमस्कार नाही केलास दिव्याला? त्यानं थट्टेनं विचारलं. केला ना मनातल्या मनात. वा, मनातल्या मनात नमस्कार होतो का? होतो तर काय? एकटीच काय करतेस गच्चीवर? थंडी नाही वाजत? कमल सुन्नू सगळे कुठं गेलेत? खाली असतील ना, मला नाही माहिती. गायत्री, तुला तुझ्या घरची आठवण येत असेल ना? नाहीये. असं कसं? ती आठवण येणार नाही असंच ठरवलंय. कोणी ठरवलंय? गायत्री, हे लायब्ररीचं कार्ड. मी डिपॉझिट वर्गणी भरून आलोय. आणि ही पुस्तकं. गायत्रीनं पुस्तकं हातात घेतली. वाचून झाली की तू स्वतःच बदलून आणू शकतेस. लायब्ररी थोडी लांब आहे. तसं सुन्नू मी कुणी बदलून आणू शकतो बरं? गायत्री पुस्तकं हातात धरून तशीच उभी राहिली. विश्वास खाली निघून गेला तरीही तिला भान नव्हतं. रविवार होता. गायत्रीनं सुन्नूला न्हाऊ घातलं. उन्हात केस विंचरताना सुन्नू सारखी हलत होती. ए सुन्नू, स्थिर राहा ना ग, हलतेस का सारखी? गायत्री, तुझे केस एवढे मोठे, तुला कोण नाव घालत?

0: होतो ग माझी आई. आणि बरं का सुनू, नाऊ घालताना मी आईला खूप छळायची. गायत्रीनं आपल्या घराचा उल्लेख असा प्रथमच केला असेल. सुनूनं एकदम तिला विचारलं, गायत्री तुला घरची आठवण येत असेल ना ग? विश्वासनं हेच विचारलं तर गायत्रीनं ते उडवून लावलं होतं. पण सुनूला मात्र म्हणाली, आपल्या घरावरला आभाळ आपल्या सवयीचं होऊन गेलं असतं सुनू. त्याखालची घराची कौलं, झाडं, माणसं, अगदी आभाळातले ढगांचे पुंजके सुद्धा सवयीचे होतात सुनू. आणि आता ग? प्रश्न फक्त आपल्या सवयीचाच तर असतो. गायत्री, ए विश्वास काका बघ ना, आपल्याकडेच बघतोय. पण गायत्रीनं वर बघितलं नाही आणि ती तिथून निघून गेली. मध्यरात्रीनंतर केव्हा तरी दारावर थापा पडल्या. गायत्रीची झोप सावध, तिला एकदम जाग आली. ती दार उघडायला उठणार तो जान्हवीबाईंचं सांगणं आठवलं. गायत्री झोपूनच राहिली, थापा वाढायला लागल्या. तिनं मग स्वयंपाकीण बाईंना उठवलं. त्यांनी दार उघडलं आणि त्या बाजूला झाल्या. विश्वास आत आला, त्याचा तोल जात होता.
1: छेलवारे गुलाल,
0: तो मोठ्यानं गाणं म्हणू लागला. गायत्री कुठे आहे? त्याने स्वयंपाकीण बाईंना विचारलं.
1: हे बघा, दार गायत्रीनंच उघडलं पाहिजे. एकतर कमल नाहीतर गायत्री. काय काय समजलात?
0: स्वयंपाकीण बाई थरथर कापायला लागल्या.
1: कमल कुठे आहे? कमल कुठे आहे?
0: वहिनी वर झोपल्यात.
1: तिला भलत्या वेळी झोपायला काय झालं?
0: ही झोपेचीच वेळ आहे, तुम्हीच भलत्या वेळी आलात. गायत्री पुढे झाली, दाटून चिडून म्हणाली. विश्वासला आजवर कुणी असं बोललेलं नव्हतं. निदान गायत्रीसारखं मुस्काटात बसावी तसा विश्वास चमकला.
1: तू गायत्री,
0: तुम्ही पुन्हा पिऊन आलात?
1: मग तुझ्या बापाची भीती आहे का काय? मला
0: काय आहे तुमची अवस्था? शी. वर जायला म्हणून विश्वास गेला, पण गायत्रीच्या पाळण्यावरच झोपला.
1: इथं झोपू नका, वर जा, उठा म्हणते ना.
0: पण विश्वास पाळण्यावरच गाढ झोपला, कपडे बूट मोज्यासकट. गायत्रीनं घाबरून बाईंच्याकडे बघितलं. त्यांनी न बोलता अंथरूण गुंडाळलं. वळकटी देवघरासमोर आणून टाकली. त्यांच्या मागोमाग गायत्री गेली. बाई दुसऱ्या मिनिटाला झोपून गेल्या, पण गायत्रीला झोप नाही आली. सगळीकडे अंधार होता, फक्त देवघरात छोटा दिवा. त्या उजेडाकडे मग गायत्री कितीतरी वेळ बघत राहिली. रात्रीची गोष्ट सकाळी घरभर झाली आणि तीही विपरीत स्वरूपात, तिखट मीठ लावून. विश्वास गायत्रीजवळ जाऊन झोपला इथंपर्यंत. सगळे कुजबुजत होते. जान्हवीबाईंचा धाक होता म्हणून उघड कोणी बोलत नव्हतं इतकंच. कमलबाईंचे डोळे रडून रडून सुजले होते, पण त्यांनी गायत्रीला काहीच विचारलं नाही. पण दुपारी निवांतपणे जान्हवीबाई म्हणाल्या, हे बघ, आज रात्रीपासून तू वर सुन्नूच्या खोलीत निजत जा. मी पूर्वीच तुला सांगणार होते, दुसरीकडे राहायचं म्हणजे डोळे, कान, मन सगळी दारं बंद करावी लागतात गायत्री. जान्हवीबाई थोड्या कठोरपणेच म्हणाल्या. पण मी दुसरीकडे आहे असं वाटतच नाही मला, गायत्री अतिशय संथपणे म्हणाली. जान्हवीबाईंनी चमकून तिच्याकडे बघितलं. वहिनी आपली बायकांची जातच तर निवडुंगाची, कुठंही आणि कशीही रुजून जाते. जान्हवीबाई काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांचे डोळे जरा निवळले होते. संध्याकाळी कमलबाईंनी गायत्रीला म्हणाल्या, गायत्री तू आणि मी या घरात एकसारख्याच आहोत, पण तुझ्यापेक्षा माझी गत जास्त वाईट. म्हणजे वहिनी? तू निराधार म्हणून आमच्या घरात आलीस. माझं माणूस आहे, पण त्याचा मला उपयोग नाही, आणि ते जास्त वाईट. त्यापेक्षा कुणीच नसतं तर एक म्हणायला होतं, आपलाच दाम खोटा. गायत्रीनं ऐकून घेतलं. पण दोन दिवस जान्हवीबाई गायत्रीशी जेवढ्याच तेवढं वागल्या. तशा त्या कामाव्यतिरिक्त गायत्रीशी बोलतही नसत, पण आता त्यांनी स्वतःला आवरून घेतलेलं स्पष्ट दिसत होतं. गायत्रीवर त्या अकरण चिडत देखील होत्या. गायत्रीनं दोडक्याचं साल जरा जाड काढलं तर त्या एकदम म्हणाल्या, गायत्री आज तुझं कामात लक्ष नाहीये. अगं साल केवढं काढलंस?

बर, गायत्री पळखाऊन म्हणाली. गायत्रीनं सुन्नूचं अभ्यासाचं पुस्तक घेतलं होतं, ते वर नेऊन ठेवायचं राहिलं. गायत्री, माझं मराठीचं पुस्तक घेतलंस का ग? हो, आत्ता देते हा. गायत्री पुस्तक द्यायला वळली तो जान्हवीबाई तोडून म्हणाल्या, गायत्री, तू तिच्या पुस्तकाला हात कशाला लावतेस? आणि तू घेतलं तर जागेवर का ठेवत नाहीस? पुस्तकं आणायला वळलेली गायत्री क्षणभर थांबली. खालचा ओठ तिनं दाताखाली घट्ट दाबून धरला, पण ती अजिबात बोलली नाही. सुन्नूचं पुस्तक तिच्या पेटीत होतं ते आणायला गेली, आणि पाठोपाठ सुन्नूही. गायत्रीनं पेटी उघडल्यावर सुन्नू हळूच म्हणाली, गायत्री, अगं मला पुस्तक आत्ताच हवं होतं असं नाही, मी आपलं सहजच विचारलं. गायत्री काहीच बोलली नाही. पण तुला आई बोलली ना माझ्यामुळं, सुन्नू अपराधी स्वरात म्हणाली. सुन्नू, अगं मी तुमच्या घरच्या वळचणीला आलीये, या गोष्टीची मला सवय व्हायला हवी. पण काय गो गायत्री, सगळे म्हणतात विश्वास काका पाण्यावर तुझ्याजवळ. ते खोटे आहे सुन्नू. मग तू सगळ्यांना तसं का नाही सांगत? आई तर तुझ्याशी बोलत देखील नाही. सुन्नू, उगा स्पष्टीकरण कशाला द्यायचं? त्याची मला गरज नाही. म्हणजे ग? पण गायत्री काही बोललीच नाही. रात्री मधुकरराव मुद्दाम आले, थोडा वेळ दादासाहेबांशी बोलले, आणि मग जान्हवीबाईंच्याकडे आले. इकडचं तिकडचं बोलले आणि मग त्यांनी मुद्द्याला हात घातला. आज विपरीत गोष्ट कानावर आली, बरं नाही वाटलं म्हणून मुद्दाम आलो. जान्हवीबाई काहीच बोलल्या नाहीत. विश्वास हे वाढतच चाललंय, दादाचा त्याला जरा देखील धाक नाहीये. जान्हवीबाईंनी निश्वास टाकला. त्याला त्यांनी आपल्या बरोबर कोर्टात नेलं तरी पुष्कळ बरं होईल. खरंय. मग मात्र मधुकरराव एकदम म्हणाले, काय हो, रात्री गायत्री विश्वासजवळ निजली म्हणे? इथं तमाशे चालतात ते चालतं. दोन दिवस घरी पाठवा म्हटलं. मधुभाऊजी तुम्ही जाऊ शकता, मी जातोच आहे, गाव ओरडतंय ते सांगितलं. घरच्या मुलीबद्दल मी वेळवाकडा ऐकून घेणार नाही हो. कोण घरची मुलगी? गायत्री, मधुकरराव हेटाळणीने म्हणाले. पण जान्हवीबाई उठूनच गेल्यात. आत गायत्री आणि सुन्नू उभे होत्या. त्यांच्या अंगावरून जान्हवीबाई गेल्या. त्यांनी गायत्रीकडे बघितलंही नाही, पण गायत्रीचे ओठ त्यांच्याशी बोलायला थरथरले. तिच्या गायीसारख्या संथ डोळ्यात जान्हवीबाईंबद्दल अपार कृतज्ञता होती.

0: श्रोतेहो, आताच आपण तिची कथा या पुस्तकातील कथेचं अभिवाचन ऐकलं. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. अभिवाचन केलं होतं शैला सरदेशमुख यांनी.
1: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9:35 होत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. ठीक 10 वाजता आपण ऐकू शकाल चित्रबेला, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रबेला, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या आवाजात समीर यांचं गीत, याला संगीतबद्ध केलंय अन्नू मलिक यांनी.

श्रोते हो, आताच आपण हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटासाठी अनू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा.

आता ऐकूया चलते चलते या चित्रपटातलं गीत. संगीतबद्ध केलंय जतीन ललित यांनी. गीत जावेद अख्तर यांचं तर स्वर आहे अभिजीत आणि अलका याज्ञिक यांचा.

चलते चलते या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात जावेद अख्तर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. चित्रवेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण

0: बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
0: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस समजलं.
0: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: राजू बन गया जेंटलमॅन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं. महेंद्र देहलवी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी.
1: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
2: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
1: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
2: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
1: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
0: श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
3: श्रोते हो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात. ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर. हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
4: कमी वेळात जास्त नफा,
5: बस एका क्लिक वर कमाले. हसला
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
0: चित्रवेला या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लम्हे या चित्रपटातलं गीत.

चित्रवेला या कार्यक्रमात शेवटी आपण हरिहरण आणि लता मंगेशकर यांनी गायलेले गीत ऐकलं. चित्रपट लम्हे गीत आनंद बक्षी यांचं होतं तर संगीत शिवहरी यांचं होतं. या गीताबरोबरच आजचा चित्रवेला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: FM बँड 103.4 MHz यासह न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऍपवर आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया स्वरयात्री हा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूया हिमांशु गिंडे यांच्याशी विद्या वालवडकर आणि कृपा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत.
1: ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री.
0: श्रोतेहो नमस्कार. स्वरयात्री या कार्यक्रमात मी कृपा
2: आणि मी विद्या,
0: आम्ही दोघीही तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतोय. आपण संवाद साधतोय डॉक्टर हिमांशु गिंडे यांच्याशी.
2: पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य सूरमणी विवेक सोनार गुरुजी यांच्याकडून डॉ हिमांशु गिंडे हे गेल्या 19 वर्षांपासून बासरीचं शिक्षण घेत आहेत. त्यांचे अनेक वैयक्तिक कार्यक्रम होतच असतात, त्याचबरोबर अनेक नामवंत कलाकारांना त्यांनी साथ संगतही केलेली आहे. आपण अनेक कलाकारांना साथ संगत केलेली आहे, म्हणजे साधना सरगम, पण यशवंत देव, रवींद्र साठे, राहुल देशपांडे आणि अलीकडचेच म्हणजे प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, मंजुषा पाटील, त्याचबरोबर श्रीधर फडके, अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर आपण साथ केलेली आहे. तर त्या अनुभवाविषयी काय सांगाल?
3: आता मी तसं सांगितलं तर बाकी सगळेच कलाकार, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन म्हणा, ह्या तर सगळे लिटिल चॅम्प्स मधून लोकांना माहितीच आहे, त्यामुळे त्यांचा ते उगाच नाही पोहोचले त्या लेवलला. इतक्या मोठ्या लेवलच्या कॉम्पिटिशन आणि परीक्षकही त्याला इतके चांगले होते, त्याच्यातनं इतक्या फेऱ्या पार करून वगैरे जेव्हा ती व्यक्ती गाणं म्हणते तेव्हा नक्कीच त्याचा त्या गाण्याच्या डिटेलिंग विषयी किंवा याविषयी जो काही अभ्यास असतो तो आपल्याला अनुभवायला मिळणं ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे अशा लोकांच्या संगतीमध्ये सुद्धा जर जेव्हा विचार केला जातो तेव्हा खूप बरं वाटतं. हे आणि उगाच होत नाही, कितीही म्हटलं तरी सुद्धा कुठेतरी ते वरती पोचलेलं असतं की नाही हा सुद्धा एखादा वादक कलाकार, त्याचा जो काही रोल आहे तो एकदम खूप सिन्सिअरली तो त्याचा पार्ट प्ले करतोय म्हणून मजा येणार आहे प्रोग्रॅमला. हा कुठेतरी एक विश्वास आयोजकांना थोडासा मिळतो म्हणूनच ते बोलवलं जातं, असं अचानक कोणाला तरी उठवून तिकडे हे केलं जात नाही. तसं आता श्रीधर फडकेंच्या बाबतीत तर मी लहानपणी त्यांची कॅसेट आलेली होती, एक ऋतुजी बनावाची कॅसेट, माझ्या लहानपणी मी ती कॅसेटचाच जमाना होता तेव्हा, सीडी पण नव्हत्या तेव्हा, त्यामुळे किती लोकांकडे तुम्हाला तर माहिती आहे भरलेला असायचा शोकेस वगैरे, आणि तेवढंच फक्त 8 गाणी एका कॅसेट मध्ये, ए साइडला 4, बी साइडला 4. मला ती लाईनशील गाणी लक्षात
2: एव्हरग्रीन गाणी आहेत त्याच्या नावाप्रमाणे,
3: एव्हरग्रीन गाणी आहेत अगदी. आणि ते त्यावेळेला त्यांनी तो असा म्हणून आपण पायनियर म्युझिक, म्हणजे आपलं त्यावेळेला जे चालत होतं त्या काळातलं म्युझिक त्याला कम्प्लिटली छेद देणारं, थोडं फिल्मी असून सुद्धा आणि आशा भोसलेंचा स्वर म्हणजे तर कमालच ते, आणि अगदी असं काटा येणारी अशी सगळं जीवलगा राहिले गे किंवा भोगले जे दुःख किंवा ऋतुयुगवा गाणं जे टायटल सॉंग गधराणी असेल, मी किती झिणझिणी वाजे दिन
2: जय
3: शारदे वागेश्वरी, तर किती ते तर स्तवनच झालं ते.
2: माझी अमना आहे,
3: माझी अमना आहे,
2: म्हणजे कोणतंही गाणं म्हणजे केव्हाही ऐका अगदी प्रसन्न आपल्याला
3: कोळून मी प्यायलेलो, आणि तेव्हा तर का बासरीचा संबंध नव्हता, हे सगळं लहानपणच आहे, त्याच्यामुळे ही सगळी कॅसेट माझी पाठ होती. मी हार्मोनियम वर सगळी गाणी वाजवायची होती विथ पीसेस, हा इतकं ती कॅसेट मी ऐकली का शेवटी शेवटी ते ती रील अडकायला लागली, निघायला लागली, मग ते पेन्सिल घालून आपण परत ते गोलगोल फिरवून ती बसवायचो, परत वाजेल कोई कोई करत का असे ना, तर म्हणजे त्याचा तो प्राण जाईपर्यंत ती कॅसेट ऐकून कोळलेली. तर जेव्हा अशा संगीतकाराचा फोन आला की तुला माझ्यासोबत वाजवायचंय, तेव्हा असं वाटलं की ज्यांना मी लहानपणापासून ऐकतो ज्यांची गाणी मी बसवतोय,
2: म्हणजे थोडा वेळ आपल्या कानावर
3: विश्वासच बसत नाही. आणि दुसरं म्हणजे प्रचंड दडपण की संगीतकार स्वतः स्टेजवर आहे आणि मला जो पीस त्यावेळेला त्या दिग्गजांनी वाजवून ठेवलाय तो आता मला लाईव्ह वाजवायचा आहे, आणि तेच आहे स्टेजवर, तर वाजेल की नाही आपण किती असे घरात वाजवू पीस काही प्रॉब्लेम नाहीये, पण स्टेजवर काय होईल आपलं, लोकांचं टेन्शनच नाहीये, लोक जाऊ देत, इथे संगीत करत बसले साक्षात. लाईव्ह परफॉर्मन्स पहिला जो आठवतो मला तारापूरचा होता, तेव्हा ते सांगितलं.

0: लगे असं असं हा वाजव काही प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा मी पण असा दपका दपला, तेव्हा मी खरं तर असा म्हणजे तेव्हा माझं कदाचित बीपी वगैरे मोजलं असतं तर काहीतरी विश्वास नसता बसला त्या मशीनवर बघून आकडे असा काहीतरी दडपणाखाली होतो. पण त्यांनी नजरेनीच दिलेली जी केलेली खूण होती की छान चाललंय. बासरीची फुलं एक क्षण माझं किती बासरी त्याच्यामध्ये, फिलर्स मध्ये किती बासरी आहे, किंवा जय शारदेमध्ये तो बासरीचा पीस येतो. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी जेव्हा ती पावती मिळत गेली की एक स्वतःवर एक असा आत्मविश्वास की येस, संगीतकारांनी स्वतः सुद्धा म्हणजे किंवा त्याच्यात त्यांनी काही काही गाणी अशी पण केली की त्याच्यात फ्रीलान्स वाजवतो असं. म्हणजे ह्या लोकांसोबत जसं म्हटलं ना हेही करावं लागतं. म्हणून म्हटलं ना फक्त लाईट म्युझिक घेऊन तुम्ही तेवढं पुढे नाही जाऊ शकत का. मला खूप क्लासिकल येतं म्हटल्यावर मी लाईट सहज वाजवू शकेन असं दोन्ही नाही, वाईस वर्सा. म्हणजे लाईट मला खूप जमतं मग क्लासिकल निभावू शकतो असंही नाही. कारण हेच होतं ना की अशा लाईट म्युझिकच्या प्रोग्राममध्ये काही काही त्यांची गाणी अशी आहेत की ज्याच्यामध्ये लिटरली असं आता तू वाजव याच्यामध्ये फ्री. तसं काहीतरी भूपेश गागातलं एक असं ताने स्वरगंगा बाबा त्यांचं एक कंपोजिशन आहे तर त्याच्यामध्ये ते नेहमी सोडतात. म्हणजे त्याच्यावर आता आम्ही एवढे प्रोग्राम करतोय की त्याच्यावर तू काहीतरी मस्त सोलो वाजव मग ते आमची आणि तबल्याची जुगलबंदी वगैरे होते सगळं अनप्लॅन. हे फक्त थोडस इंटरवलच्या आधी त्यांनी सांगितलेलं असतं ते असं असं कर. म्हणजे असं तू त्याचं टेन्शन घेऊ की एकच मिनिट वाजवायचं वगैरे असं काही नाहीये, थोडंसं वाजव म्हणजे तो अजून तो डेव्हलप होईल. किंवा त्यांचे सगळे जे काही अभंग ते बऱ्यापैकी राग बेस्ट आहेत. आता देवाची द्वारी वगैरे हे सगळं आता चारुकेशी बेस्ट वगैरे सगळे अभंग, त्यामुळे त्याच्या आधी मला उलट ते आता सांगायला लागले की नाही तू आधी चारुकेशी डेव्हलप कर थोडासा बासरीवर. म्हणजे मग ते किंवा ते निवेदन चालू असताना तू मागे मागे असे थोडेसे स्वर, जेव्हा संगीतकाराकडनं असे इनपुट्स मिळायला लागतात मोठ्या लोकांचं तेच खरं तर एक तर त्यांचंही ते मोठेपण आहे की त्यांची आणि माझी काही गणना होऊ शकत नाही. जे कोणी वादक ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांच्यासोबत तरी सुद्धा मला एवढं ते प्रोत्साहन देत आहेत किंवा काय म्हणजे कुठेतरी ती पावती पोचते त्यांच्यापर्यंत. तर ते सगळं वाजवताना किंवा या सगळ्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. जसं तुम्ही आता विचारलं की या सगळ्या लोकांसोबत मी शिकणं म्हणजे असं वाटतं ना की आपण काहीतरी वेगळ्या जगात आलो. जसं आपण एखाद्या डबक्यात असतो तेव्हा आपण एवढंच विश्व आहे. तिथून अशी नदी तुडी मागल्यावर अरे हे तर एवढं मोठं आहे, समुद्रात गेल्यावर अजूनच काहीतरी वेगळं. हा अनुभव जो आहे ट्रान्झिशन की तिथे आपण राजे असतो, स्वतःच्या हौदामध्ये एकदम राजे असतो. काय सगळ्या कानाकोपरा माहितीये, किती खोल आहे सगळं माहितीये. जर ओढ्यात गेल्यानंतर आपल्याला अशी तंतरते की बापरे हे काय भयानक आहे, काहीतरी डबक्यातली सवय होती मला. सो ते आपण थोडस असं वाटतं की ते ताऊन सुलाखून जसं म्हणतो ना आपण, तर ती फ्रेज अगदी तिकडे अप्रोप्रिएट बसते की जेव्हा तुम्ही मोठ्या लीग मध्ये वाजवायला लागता किंवा जेव्हा तिकडे तुमच्या त्या लेवलची विचार होते ह्याच्यातच खूप आला. मेबी तुम्हाला मेबी प्रोग्राम मिळणार नाही तेवढा.
1: आणि अर्थात तुम्ही केलेली मेहनत आणि साधना हे कुठेतरी त्याचं फळ मिळालं.
0: आणि ते कसं मिळते खरंच सांगता येत नाही. म्हणजे
1: मिळतं पण
0: फ्रँकली मला हे मार्केटिंग वगैरे हे मला खरंच जमत नाही. असं लोकांना सांगावं की बघा मी कसा प्रॉडक्ट आहे छान बासरीचं, की तुम्ही मला असं असं मी हे पण करतो ते पण करतो. ते कुठून कोणी ऐकलेलं असतं आणि कुठून ते रेफरन्स लागत जातो ना हे काहीही कळत नाही.
1: तुम्ही ऋतू हिरवा या अल्बमचा विषय काढलाच आहे तर त्याच्यावरती एखादं आधारित.
0: आता जय शारदेमधला पहिला पीसच आहे तो आता बासरीवर वाजवून दाखवतो.

0: हार्मोनियम वरून फिरणारी सहज ही जी बोट आहे तर तितक्याच सहजपणे आपलं बासरी वादन पण खरंच खूपच आनंद देऊन जात मनाला.
1: नाही त्याची त्याच्याच ही गाणीच अशी ऐकलेली आहेत जसं म्हणतो आपण ती कुठेतरी मनाच्या अशा कोपऱ्यात ती दडलेली आहे की जो एकदम बंदिस्त आणि अत्यंत सेफ असा तो झोन आहे की जी तिथून कधीच विस्फोटित कधी जाऊ शकत
0: नाही. लाईव्ह कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग त्याबद्दल आपण सांगितलेला आहेच आहे पण बासरी उत्सव या संगीतमय कार्यक्रमामध्ये 100 बासरी वादकांसोबत आपण त्यामध्ये एक कलाकार म्हणून आपण सहभागी होता तर तो अनुभव कसा?
1: बासरी उत्सव ही संकल्पना खरं तर गुरुजींचीच आहे आणि त्यांचीच राहणार आहे ती आणि सुदैवाने मी त्याच्या अगदी जन्मापासून म्हणजे त्याची अनुभूती घेतोय की कसा तो बासरीचा उत्सव झाला. कारण सुरुवातीला अगदी एका स्टेजवर मावतही नव्हते, छोट्याशा स्टेजवर आम्ही त्याची सुरुवात केली होती. हार्डली 20-25 जण होतो तेव्हा. तर त्यावेळेला म्हणजे सिम्फनी हा जो काही प्रकार आहे जो वेस्टर्नमध्ये असतो की जसे व्हायलिनचा संच असेल किंवा त्याच्यामध्ये व्हायलिन सेक्शन, चेलो सेक्शन किंवा अजून सगळ्या वायब्रोज आणि सगळ्याच गोष्टी असतात. म्हणजे त्याचा मेन कन्सेप्ट की एकाच वेळा ही सगळी वाद्य त्यांची वेगवेगळी कामं करत असतात, ग्रुपमध्ये काही गोष्टी वाजत असतात. जसं आपण एखाद्या हार्मोनियममध्ये कॉर्ड जर म्हणतो ना की एकाने समजा हा एकच स्वर वाजवला, एकाने समजा हा एक स्वर वाजवला व्हायलिन मध्ये म्हणते, समजा 20 जणांनी हा वाजवला, 20 जणांनी हा वाजवला, काही जणांनी हा वाजवला, तर जेव्हा एकत्रित ऐकू येते तेव्हा तिची कॉड ऐकू येते. हे अगदी बेसिक एक्झाम्पल म्हणजे सिम्फनीचं. तर त्याच्यामध्ये कोणी ह्या 3 स्वरांपैकी एकाने प कमी वाजवावा, कोणी ग कमी वाजवा, कोणी तरी तो फील बदलतो. तर मग हे सगळे सिम्फनीचे जे काही त्यांची तत्व, त्याची प्रिन्सिपल आणि त्याचा गोडवा आहे तो सगळ्यांच्या डोक्यात ते झालं की इथे जर सगळे बासरीवादक आहेत तर मग आपल्याला सगळ्यांच्या एकत्रित येण्यातनं काही वेगळं संगीत तयार करता येईल का, जसं सिम्फनीमध्ये होतं, तर बासरीतनं का नाही होणार. तर यशाने त्याच बासरी उत्सवाचं हे जन्माला आलं वेळ असं म्हणता येईल. आणि त्यात एवढ्या मोठ्या लेवलला होतं की 100 जण आम्ही जवळपास स्टेजवर असतो, त्याचं मुख्यत्वे संहिता सगळी आता मला या सगळ्या अनुभव असल्यामुळे ते गुरुजींनी माझ्या हातात सोपवलेलं आहे, त्याचंही एक जबाबदारी वाटते की आपण जे लिहिणार आहोत हे सगळ्यांनी ते फॉलो करायचंय. त्यामुळे आपण लिखाणामध्ये काही चूक होताच कामा नये अजिबात. ते म्हणतो ना प्रूफ रिडिंग आपण 10-10 वेळा तरी केलं पाहिजे त्याचं. तर हे सगळ्या गोष्टी करताना किंवा ती एक वेगळी प्रोसेस आहे, मजा येते. त्याच्यामध्ये वेस्टर्न आणि इंडियन क्लासिकल म्युझिक याचा तो एक बरोबर होणारा संगम असतो. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे व्हायलिन वगैरे सुद्धा कोणी आर्टिस्ट असेल किंवा सॅक्सोफोन एस्पेशली त्याचे पीसेस असतात, अशा काही कंपोजिशन्स आम्ही जिकडे तबला आहे, पखवाज आहे, ऑक्टोपॅड आहे, ड्रम आहे, जिकडे बेस गिटार आहे, जिकडे कीबोर्डवरती काय काय चालू आहे, जिकडे आता छोटंसं पियानिका म्हणून वाद्य जसं त्याचा काही फ्लेवर आहे, म्हणजे जिकडे अशा सिम्फनीज आहेत, जिकडे अशी काही धून सगळ्यांनीच बांधलेली आहे अशी धून पण जाते. म्हणजे त्या एका संचामध्ये तुम्हाला एवढे वेगवेगळे फ्लेवर्स दिसून येतात. आणि सिम्फनीमध्ये काम की प्रत्येक जण त्या वेळेला काहीतरी वेगळं काम करत असतो किंवा कधी कधी एकदम सायलेन्स असतो, ते सुद्धा खूप म्हणजे आपण म्हणतो ना की जसं 10 कॅप्टन आले एखाद्या टीम मध्ये काहीच एकाच डोकं चालणार नाही त्याच्यामध्ये. कोणीतरी एक कॅप्टन असावा आणि कोणीतरी त्याचा त्याचा रोल करावा त्याने. म्हणजे जसं आपल्याला फक्त क्रिकेट खेळणारा तेंडुलकर दिसतो पण द्रविड दिसत नाही, जो काही करत नसतो जास्त रन्स, पण तो एका साईडला उभा आहे, भिंत तयार आहे म्हणून तो एक बेस देतो आणि बाकीचे लोक त्याच्यावर जसा जसा गेम पुढे जातो तसं त्याच्यावर ते सोने पे सुहागा जे काही करतात. तर त्यांचा तो रोल महत्वाचा आहे. मेबी तो प्रकाश झोतात नसेल तसा. त्याच्यामुळे या सिम्फनीमधून एखादा लेवलला सायलेन्स असतो, तो सायलेन्स सुद्धा इतका त्यावेळेला तो असा प्रभावी वाटतो त्यावेळेला
2: शांततेत. पण
1: असा गोंधळ गोंधळ गोंधळ एकदम शांत झालाय, मग एकच काहीतरी वाद्य वाजते कुठून तरी, मग इकडून दुसरा वाद्य वाजते, मग परत थोडं थोडं वाढत जातंय, मग त्याला अजून त्या वाढताना आता जो इंडियन फ्लेवर होता तो पूर्ण चेंज होतोय वेस्टर्न फ्लेवर आला, मध्येच मग तो शांत होतोय. म्हणजे हे सगळं सिंक्रोनाइज पद्धतीने काम. आणि या सगळ्या गोष्टी जसं सिम्फनीमध्ये कंडक्टर असतो ना तसं आमच्या या शोमध्ये कोणी कंडक्टर नसतो. जे हे थोडं म्हणून आपण इंडियन क्लासिकलच्या डोक्याने आम्ही वेस्टर्न सिम्फनी वाजवतो असं म्हणता येईल एक वेळ. कारण आमच्या समोर नोट्स नसतात, हे सगळं डोक्यात असतं. नोट्स तरी आम्ही ठेवतो काही, पण असं कंपल्शन नाहीये की नोट्सनुसार तुम्ही वाजवलं पाहिजे. किंवा रादर 100 जण सगळे फेसिंग असतात ऑडियन्सला, त्याच्यामुळे त्यांना सांगणारं कोणीच नसतं. कंडक्टर जसा त्यांना सांगणारा काठीने तो इशारे करत असतो की तुम्ही आता कमी वाजवा, तुम्ही जास्त वाजवा. हा.

0: ती सुद्धा स्वतः लोकांसमोरच त्यांचं म्हणजे फेसिंग असल्यामुळे लोकांच्या दिशेने, त्याच्यामुळे असं सांगणार नसून सुद्धा ते कोऑर्डिनेटेड वे मध्ये ऐकणं ही एक अनुभूती वेगळी मिळते. आणि त्याचे आम्ही आता म्हणजे बरेच म्हणजे जवळपास एक 13-14 त्याचे शो झालेत, म्हणजे प्रत्येक वर्षी एक एक असा, आणि ते जसं वाढतं प्रमाण असं वाढतं चाललंय त्याचं सगळं, त्याच्यामुळे त्याचं स्वरूपही वाढत चाललंय. आणि मोठ्या मोठ्या लोकांनी आम्हाला त्या सिम्फनीमध्ये साथी केलेल्या आहेत, पंडित भवानी शंकर होते त्यांनी साथी केलेल्या आहेत असं, त्याच्यामुळे ते खूपच मोठ्या प्रमाणात ते सगळं त्याचं कव्हरेज पण खूप मोठ्या प्रमाणावर झालंय आता. मुळात या सगळ्याचा आनंद असा मिळतो की अगदी छोट्या एक म्हणतो ना आपण एक जन्माला घातलेलं मूल जसं मोठं होतं तसा तो आनंद त्या स्टेज पासून मी या सगळ्या क्षणाचा सोबती असल्यामुळे मला ते सगळे जेव्हा आता एवढं ते भव्य रूप आपण म्हणतो एखाद्या रोपट्याचा वृक्ष झाल्यावर जो आनंद मिळतो, वृक्ष झाल्यानंतर ते रोपट्याची आठवण राहणं तो जो त्याच्यामुळे आनंद जो मिळतो तो मात्र नक्कीच या प्रकल्पातून त्यानिमित्ताने मिळतो. आणि हे सगळं आमच्या श्रेय गुरुजींचं आहे त्यांच्या डोक्यात. अजून
1: किती दिवस लागले आपल्याला हा उत्सवामध्ये?
0: ह्या कम्पोजिशन म्हणजे कसं ना, शेवटी हे सगळं क्रिएशन आहे, त्यामुळे हे अगदी गुरुजीचे क्लासमध्ये बसलेले असतील, काहीतरी एखादी लाईन त्यांना सुचली आणि त्यांच्या डोक्यात असं आलं की हा याची काहीतरी सिम्फनी होऊ शकते, मग त्याला त्यांच्या मागे एखादा लेअर सुचला की हे सगळं क्रिएशन असं क्लासमध्येच होतं. ते एक दोन विद्यार्थ्यांना सांगतात तुम्ही हे वाजवा बरं, हे एका लूपमध्ये वाजवत राहा, मग ते वाजवत असताना सर काहीतरी अजून वेगळं वाजवत असतात, मग त्यांचं वाजवणं चालू करतं, हे तुम्ही वाजवा आता त्यांच्यासोबत, मग हे दोन लेअर चांगले वाटतात का ठीक आहे, मग आता तुम्ही ते वाजवा, मग तुम्ही ते वाजवा असं, त्याच्यात सर अजून त्याच्यात वेगळं काहीतरी मग लीड लाईन काही वाजवता येत असेल तर असं असं घडत जातं. म्हणजे त्याच्यामुळे ते नोटेशन लिहिणं सुद्धा माझ्यासाठी हे असतं की नाही हे नकोय आता, अच्छा हे लिहायचंय मग ते नकोय, अशी ती खोडाखोड होऊन मग ते या कोणती वाक्य एकत्र, कारण ते ऑन द स्पॉट सगळ्यांच्या डोक्यात जाऊ शकतं. क्रिएशन असं पटकनच होतं ना, कधी असं ते काही ठरवून तर होत नाही, त्याच्यामुळे असं करत करत ती मूड बांधत बांधत जेव्हा तो साचा त्याच्यातही 10 वेळेला चेंजेस होतात, कारण अजूनही वाटत असतं. या सगळ्याचा उद्देश चांगलाच असतो की अजून ते चांगलं वाटावं, अजून त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट पडावा, एखादा कुठेतरी सेक्शन थोडासा असा ढिला वाटतोय की तिकडे थोडंसं ऑडियन्स लक्ष थोडंसं त्यांचं विचलित होऊ शकतं, तर ते तसं नको, एकदा पकड धरली आहे श्रोत्यांवर तर ती निसटू नये अजिबात, त्याचं एक बोर्ड बांधली गेलेली असेल तर ती पकड ढिली होऊ नये, तर त्या सगळे त्याच्यावर हे सगळे विचार केले जातात त्याच्यावर, आणि तसं ते घडत जातं, छोटंसं कंपोजिशन मोठं मोठं होऊन मग त्याच्यात दुसरे कोणी वादक आले हा मग त्यांचा हा सोलो चांगला वाटेल, म्हणजे आता बासरी ऐकली लोकांनी एवढी, मग पटकन एखादा काहीतरी एकदम असा वेस्टर्न काहीतरी असा जॅझ सारखा फील आला त्याच्यातच. म्हणजे राग बेस जरी असल्या ह्या कंपोझिशन तरी सुद्धा असं काही बंधन नाहीये की रागातच असलं पाहिजे असं काही नाही, तो जॅझ मध्ये तो कम्प्लिटली वेगळंच काहीतरी फिरून येतो, काफी चालू असेल तर काहीतरी वेगळं फिरून येतो, पिंपलास चालू असेल तर अजून काहीतरी, मग आम्ही परत तिथून कुठून तरी बागेश्री वगैरे एंटर करून पिंपलास मध्ये येतो, म्हणजे जिकडे बागेश्री आणि पिंपलास आहे तर हमखास परीक्षेला विचारणारे प्रश्न असतात, कारण तो दैवत सापडतच नाही लोकांना पिंपलास नंतर, तर अशा काही गोष्टी असतात, तर ते आम्ही मुद्दामून मग ते अशा तिकडून आडवाटेने परत पिंपलासवर गाडी येते आमची, तर ते लोकांना असं क्या बात आहे, म्हणजे आम्ही फिरत फिरत पण येतोय परत त्याच्यावरच येतोय कंपोझिशनवर, अशी सगळी ती गंमत असते. म्हणजे
2: क्रिएटिव्ह वर्क आहे खूप,
0: ऍक्च्युली कसं शब्दात सांगण्यासारखं नाही, आम्ही कितीही मी सांगितलं मला माहितीये तुम्हालाही ते चित्र जे माझ्या डोळ्यासमोर आहे ते उभं राहणं शक्य नाही.
1: बरोबर, खरं तर आपले हे बासरीचे अनुभव जी की शब्दांशिवाय केलेली प्रार्थना म्हणायला आपण हरकत नाही ती अतिशय सगळ्यांना खूप जवळची अशी वाटणारी आहे. तर खरंच आम्ही दोघीही अनेक भागांपासून आपल्या या कलेविषयी ऐकत आहोत, श्रोतेही ऐकत आहेत, पण हे सगळं करत असताना मी हे विसरलेच की आपण डेंटिस्ट पण आहात. तर आता आपण या मुख्य प्रश्नाकडे वळूयात. तर आपण वैद्यकीय प्रॅक्टिस पण करतात, आपण डेंटिस्ट आहात, तर हार्मोनियमचा रियाज असेल किंवा आपलं बासरी वादन असेल तर यासाठी कसा वेळ देता, कसं संतुलन साधता?
0: जे तुम्ही आता म्हणालात की एवढ्या वेळानंतर तुम्ही विसरलात डेंटिस्ट आहे, हेच करावं लागतं मला, आणि हे होतं आपसूक की ज्या वेळेला बासरी किंवा हार्मोनियम चालू असेल तेव्हा असं वाटत आहे ना की लोकांनी माझा उल्लेख डॉक्टर करावा, कारण त्यावेळेला काही माझ्याकडे एप्रन नाहीये ना, माझी कोणती हत्यारं आहेत किंवा त्यावेळेला मी फक्त संगीताचा साधक आहे, त्यावेळेला माझं जे काही काम आहे माझा जो काही रोल आहे तोच मला म्युझिकमध्ये हे करायचं असतं, त्यामुळे मला हे स्विच ऑफ स्विच ऑन करणं हे मे बी संगीत असल्यामुळेच फक्त जमू शकतं, ज्याच्यामुळे आपण म्हणतो ना की जसं आपण म्हणतो की कामात बदल हीच विश्रांती असली पाहिजे खरं तर, म्हणजे विश्रांती म्हणजे काय नॉट नेसेसरीली तुम्ही झोपून राहायला पाहिजे असं नाही, हे दोन्ही प्रोफेशन जे आहेत ते एकमेकांना इतकी पूरक होतात त्याच्यामुळे की कधी कामाचा, म्हणजे असे काही डॉक्टर्स आहेत आता माझे मित्र आहेत ते खूप 24/7 त्यांच्या विचार म्हणजे ते पेशंट्स आणि या सगळ्या गोष्टी, नो डाऊट त्याचा आनंद वेगळा आहे, पेशंटचा

0: आपण घालवतो की
1: ती एक वेगळीच सेवा आहे. ती पण
0: ती सेवा आणि आनंद देणारी सेवा आहे अशी, आणि फक्त स्किलफुलही आहे त्याच्यातही स्किलचा भाग आहे. मला थेरॉटिकली माहिती आहे रूट कॅनल कसं, पण ते प्रत्येक वेळेला अजूनही इतक्या हजारो रूट कॅनल केल्यानंतर सुद्धा एखादी केस अशी असते की काहीतरी शिकवून जाते आपल्याला, की असं वाटतं आपल्याला इनिशियली हे सोपं असेल, पण करताना कळतं की नाही काहीतरी याच्यात वेगळे चेंजेस आहेत. हे चॅलेंजेस काम करताना सुद्धा येतातच, म्हणजे त्याच्यामुळे काही तो वादच नाही. त्यामुळे ते तिकडे प्रत्येक मुवमेंटला ते शिकताना पेशंट जेव्हा येतो तेव्हा तो मे बी त्या वेदनेनी असा एकदम तो कणत आलेला असेल, तोच पेशंट जाताना एक स्माईल देऊन जातो किंवा काय, त्याच्यात त्यांनी सांगायची आवश्यकता नसते. ते आपल्याला तो एक आनंद वेगळा, म्हणजे ती एक आनंदाची नशा वेगळी असते. जसं म्युझिक मधनं आपण काहीतरी वाजवतो आणि आपणच कधीतरी वाजवलेलं आवडतं आपल्याला, किंवा काहीतरी एखाद्या प्रोग्राममध्ये कधीतरी असं होतं की लोकांकडनं दाद मिळत नाही, पण त्यावेळेला स्वतःला असं समाधान वाटतं की नाही मी जे काय आज वाजवलं ते छान वाटतं. कधीतरी हे शेवटी ठरवून काही गोष्ट नसते, कधीतरी
2: पेशंटच्या बाबतीत
0: तसंच पेशंटच्याही बाबतीत आहे.
2: कारण
0: असं कधी अप्रिशिएट करतो कधी करत नाही, काही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा तो आनंद बघतो आम्ही पेशंटच्या चेहऱ्यावर.
2: तुमचं ब्रीदवाक्य असे आहे की दुःखितांचं दुःख दूर करण्याची मला शक्ती दे.
0: अगदी म्हणजे प्रत्येकाची जी काही कपॅसिटी असते त्याच्यानुसार, म्हणजे काही डॉक्टरांमध्ये सुद्धा असं खूप स्किलफुल डॉक्टर आहेत किंवा कसे, शेवटी प्रामाणिक प्रयत्न जो काही डॉक्टर करतो ज्याने पेशंटला जो हे मिळतो, पण शेवटी कसं होतं की हे सुद्धा जर मी सतत करत राहिलो तर कुठेतरी तो एक मनाला एक आपण म्हणतो ना एक स्ट्रेस येतो, तो इतका जास्त होतो कधी कधी की मग ते त्यांना त्याच्यातनं बाहेर कसं पडावं हे कळत नाही, किंवा मग ती कार्यक्षमता थोडीशी कमी होऊन जाते. ते मला बॅलन्स करतं माझं संगीत, कारण मी जे प्रोग्राम काही हा मला बोलवलं जातं किंवा काय, ही माझ्यासाठी शॉर्ट टर्म टार्गेट्स असतात. मी फारसा लांबचा विचार करतच नाही. समजा आता पुढच्या 15 दिवसांनी एखादा प्रोग्राम आहे तर त्याचं जे काय प्रिपरेशन असेल, तो लाईट म्युझिकचा असेल तर मी जसं मगाशी सांगितलं नोटेशनच्या पद्धती वगैरे या सगळ्या, तर त्याच्यामध्ये माझा पेशंट चालू असताना सुद्धा, पेशंट झाला की मधल्या वेळेमध्ये एखादं नोटेशन चालू असतं क्लिनिकमध्ये, म्हणजे माझं जे कन्सल्टिंग टेबल आहे त्याच्या खाली नोटेशनची बुक असते आणि तिकडे प्रिस्क्रिप्शन असतं, म्हणजे पेशंट असताना प्रिस्क्रिप्शन वरती असतं, पेशंट गेला की ते खाली नोटेशनची बुक वरती, म्हणजे असं मी कित्येक गाण्याचे नोटेशन असेच लिहिलेले आहेत की इंट्रोपीस झाला पेशंट आला ओके, मग पेशंट गेल्यानंतर मध्ये 2-3 पेशंट केले, मग बघत वेळ मिळाला, मग म्युझिक मध्ये लिहिलं त्याचं, मग ते ठेवलं, मग असं गाडी झाली, चला 3-4 गाडी झाली आपली.
1: या दोन्हींचे बॅलन्स अतिशय
0: अगदी म्हणजे एका वेळेला
1: केलेला आहे.
0: हो मनातच दोन्ही गोष्टी म्हणजे पूरक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मग असं वाटत नाही की असं मी जर दिवसाचं म्हटलं तर असं वाटतं की हा यार मी आज एवढे पेशंट पण केले आणि एवढी 3 गाणी पण बसवली, हे मी वेगवेगळ्याकडून बसल्याचं स्ट्रेस आला असता कधी, पण हे सोबतच होऊन जातं. त्यामुळे कसं मनालाही एक स्विच ऑफ स्विच ऑन सारखं एक छान मिळतं, आणि गाणं ऐकतो म्हणजे शेवटी कोणालाही याला नाही कळत, संगीत हे आनंदच देतं. त्याच्यामुळे
2: म्हणजे शास्त्रीय संगीताचा हा जो अभ्यास आहे तो तुम्हाला वैयक्तिक आयुष्य तुमचं वैद्यकीय सेवा आणि याच्यामध्ये खूप छान असं संतुलन ठेवतं. खरंच तर हे सगळं करत असताना आता अनेक भागांमध्ये तुम्ही हे सांगितलेलंच आहे, पण तरी यासाठी काही वेगळा प्राणायाम किंवा जे अनुलोम विलोम असतं किंवा हे ज्या सगळ्या काही प्राणायामांचे प्रकार असतात, तर हे करणं आवश्यक असतं का किंवा तुम्ही वेळ देता का?
0: ब्रादर मी असं म्हणेन ना की प्राणायाम होतो आपसूक, ही फक्त प्राणायामच करायची वेगळी पद्धत आहे. बासरी वाजवणं म्हणजे तुम्ही जे ओंकार करता, तुम्ही बासरीमधनं एखादी लॉन्ग नोट वाजवणं जे आहे, एखादा सा मला वाजवायचा आहे, तर तो जरा मोठा वाजवायचा असेल तर तोच प्राणायामच झाला, जे आपण ओंकारामध्ये करतो की जास्तीत जास्त किती तो लांबू शकतो. तर फक्त त्याचं टेक्निक आहे, म्हणजे असं नाहीये की जसं म्हणतो ना की ज्याचा श्वसन क्षमता खूप जास्त स्ट्रॉंग आहे तो जास्त बासरी वाजवू शकेल असंही नाहीये. हा सगळ्या टेक्निकचा भाग आहे, जसा रेझोनन्सचा भाग आहे, फिजिक्समध्ये सांगायचं झालं तर रेझोनन्सचा भाग आहे. जसं म्हणून ते ब्रिजवर मार्चिंग करायला सांगत नाही, त्याचं मेन कारण त्याचं, कारण मार्चिंगमध्ये काही ताकद नसते ना फार, पण जर 30 लोकांनी मार्चिंग केल्यावर नेमकी ती फ्रिक्वेन्सी त्या ब्रिजची मॅच झाली तर कोसळेल तो ब्रिज. याच्या पलीकडे जाऊन जर हत्ती जरी गेले वेगवेगळ्या ह्याच्याने, तर त्या मार्चिंग म्हणजे त्या फोर्सचा प्रॉब्लेमच नाही आहे, प्रॉब्लेम आहे त्या रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा. त्यासाठी म्हणजे हीच आम्हाला इकडे कामाला येते, तुम्हाला फक्त रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मॅच करायची श्वासामधनं, ज्याच्यासाठी तुम्हाला जोरातच हवा फुंकली पाहिजे का किंवा खूपच फुफ्फुसामध्ये हवा जमा केली पाहिजे का, तर असंही नाहीये. तुम्ही तुमच्या स्पेसनुसार ती तुमच्या फक्त टेक्निकने ती हवा वापरायची कशी, की इनिशियली शिकताना मी जसं म्हटलं ना हिसिंग जे आपण म्हणतो तेव्हा काय होतं की आपली बासरीचं जे छिद्र आहे त्याच्यामध्ये 10% हवा जाते आणि 90% तर वेस्ट होते बाहेर, आणि तुम्हाला त्या 10% हवा जी जाते त्याच्यातनंच तुम्हाला तो साऊंड मिळतो. मग आता 10% करत मला 100% जेव्हा फुंकायचा असेल तेव्हा ते 1000% ऑलरेडी मी हवा फुंकलेली असते, त्यातली 900% वाया गेलेली असते. हे एक्झाम्पल मी गणिताच्या सहाय्याने. तर हे जेव्हा टेक्निकने जेव्हा 90% उपयोग होतोय 10% बाहेर जाते, तेव्हा माझी ऑब्व्हियसली मी जे 10-10% जे आधी बासरी वाजवण्यासाठी कामाला येत होते आता ते 90% होत आहे म्हटल्यावर मला तेवढाच माझी क्षमता तेवढीच आहे, ती काय माझी क्षमता वाढली नाही, पण त्या टेक्निकमुळे मी कमी श्वासामध्ये जास्त

जास्त वाजवू शकलो किंवा मी जास्त प्रेझेंट करू शकलो, त्याचा जास्त आनंद घेऊ शकलो. सो हा टेक्निक हा पहिला भाग झाला. पण प्राणायाम करावा लागतो का? तर ऍक्च्युली बासरीच्या रियाजामध्येच प्राणायामाला जेव्हा लॉंग नोट म्हणजे खूप असं छान वाटतं, मी एक अगदी एकच नोट, मी जास्त वेळ घेत नाही त्याच्यामध्ये, म्हणजे मी अगदी एक त्याचं प्रात्यक्षिक छोटंसं दाखवतो की त्यावेळेला असा एक स्वर लावून ठेवायचा तात्पुरत्यावर छान काहीतरी चालू आहे बॅकग्राऊंड आणि एक असा मोठा साल आहे जातो म्हणजे जेवढा जमेल तेवढा.

0: हा प्राण आहे.
1: हो,
0: मला काहीच वाजवायचं नाहीये. मी शेवटी तेच केलं, मोठा श्वास घेतला आणि हळूहळू सोडला. पण हा सोडतानाही टेक्निक म्हणजे बासरी मधून सोडला, त्यामुळे मला त्या स्वराची पण अनुभूती घेता आली. तर बासरीसाठी हा जो काही प्राणायाम आहे तो त्या बासरीमधनच होतो, की बासरीतच आता जसं मी करून दाखवलं तसा एक एक स्वर फक्त तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या क्षमतेची किती आहे श्वासाची क्षमता. म्हणजे आम्ही टेक्निकली रियाज करताना असं म्हणतो की चल आज मी एक सा समजा जेवढा मी आता सगळी बेसिकली साधनं आहेत आपल्याकडे, टायमर आहे सगळं तुमच्याकडे, सगळं तुम्ही रेकॉर्ड करू शकता इलेक्ट्रॉनिक वगैरे. पूर्वीच्या जमान्यात मला खरंच आश्चर्य वाटतं की कसे करत असतील, काही मशीन नसताना तानपुऱ्याचा एक स्वर ऐकून त्या बेसिसवर रियाज करायचा, तबलजीला कुठून तरी रियाजासाठी बोलवायचं. आता सगळं ते डिव्हायसेस आहेत इतकी सगळं सोपं झालंय. त्याच्यामुळे हे श्वासांचं अभ्यास करताना किंवा ते जर वाढवायचं असेल आपल्याला तर त्याच्यासाठी एकच आहे, तुमचा श्वास ऍक्च्युली वाढत नाही याच्यामध्ये, तुमची टेक्निक जास्त समृद्ध होते. की तुम्हाला समजा एक सा एक धरून चालू आपण एक इनिशियली समजा एक 10 सेकंद तुम्हाला सलग वाजवता येतं, याची अट एकच आहे की तो शेकी नाही झाला पाहिजे,
1: हल्ला नाही पाहिजे.
0: हा म्हणजे मी काहीतरी असा नंतर हा अनस्टेबल सा आहे, त्याला अर्थ नाही. इव्हन प्राणायामामध्ये तुम्ही अनस्टेबल गतीने तुम्ही हवा सोडली तर त्याचा काही तुम्हाला शरीराला उपयोग नाही, काहीच नाही. तर तो ठीक राहायला पाहिजे अत्यंत. तर असा जो काही तो सा आहे तर हा तुमचा किती चाललाय जो स्थिर आहे तो तुम्ही डिव्हाइसवर कॅल्क्युलेट करू शकता. तुमचा 5 सेकंद आहे. ऍक्च्युली लॉंग नोट्सचा हा प्रकार असतो तो सगळ्या स्वरावर केला जातो, म्हणजे मद्र पंचमापासून ते तार पंचमापर्यंत. तर त्या प्रत्येक स्वराचं ऍक्च्युली ते गणित लिहायचं असतं की तुम्ही किती सेकंद तो एक स्वर लांबू शकताय. तर असं होतं जसं आपण आता आधी म्हटलं की एवढ्या बासऱ्यांमध्ये आहेत किंवा काय, तर जेवढी बेस फ्लूड असेल तिकडे मला ताकद कमी लागते. म्हणजे आपल्याला जेव्हा बासरी वाजत नाही होत आपण तेव्हा असं वाटतं की बेस फ्लूड वाजवण्याची काय ताकद लागते, मोठी बासरी आहे ना ताकद जास्त लागत असेल, तर उलट येते. जेवढी बासरी छोटी तेवढी ताकद जास्त लागते वाजवायला, कारण त्याचा साऊंड जास्त आहे. कारण ती पहाडातली समजा असेल तर त्याला बेसिकली नेपाळी लोक वगैरे किंवा असे जे मेंढ्या हाकायला गाई गुरे वगैरे हाकायला त्यांना एक सोर्स ऑफ अटेन्शन की खूप लांब गेलं कुणीतरी तरी तो परत त्या आवाजाने यायला पाहिजे. म्हणजे त्या बासरीची मेन डिमांड अशी आहे की लांबपर्यंत गेली पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला ती ताकद जास्त लावायला लागते. बासरी छोटी असणार तेव्हा बेस बासरी घेऊन मी तिकडे गेलो तर कोणाला ऐकू येणार नाही ते. तर बेस बासरीमध्ये ताकद कमी लागते, टेक्निक ऑब्व्हियसली जास्त लागतं नो डाऊट. त्याच्यामुळे अशी एखादी आमची बेस बासरी घेऊन रियाजाला समजा बसलो, समजा आज ठरलं माझा 5 सेकंद समजा 6 चाललाय, तर अजून पुढचे काही दिवस रियाज करून तो 5 सेकंदचा 10 सेकंद झाला पाहिजे, तो 20 सेकंद झाला पाहिजे, 25 मिनिटं 1.5 मिनिटं किती जातोय. तर हे प्राणायाम हा या अभ्यासाने लॉंग नोट्सचा जो अभ्यास केला जातो त्याच्याने आपोआपच होतो आणि ती क्षमता ऍक्च्युली क्षमता वाढत नाही, पण तुमचं जे ब्रिदिंग आहे ना ते खूप छान तुम्ही ते वापरू शकता युटिलाइज. तुमची जेवढी काही क्षमता आहे इकडे फक्त होतंय कसं युटिलायझेशन होतंय. म्हणजे मी जेव्हा 5 सेकंद सा वाजवायचो तेव्हा सुद्धा माझी क्षमता तेवढीच आहे फुप्फुसाची, पण त्याच्यातली नेमकी 5% युटिलाइज होत होती, 95% वेस्ट जात होती हवा. आता माझी 95% वापरली जाते, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली 5+5+5 असं करत 95% माझा वे पण वाढत चाललाय.
2: ओंकार साधन
0: शेवटी ओंकार साधनाच आहे ती, फक्त बासरीचं ओम ऐकू येत नाही तुम्हाला, बासरीचा स्वर ऐकू येतो, बाकी काही फरक नाही. त्याच्यामुळे बासरीसाठीचा प्राणायाम म्हणण्यापेक्षा बासरी हाच प्राणायाम आहे.
3: श्रोतहो डॉक्टर हिमांशु गिंडे यांच्याशी संवाद आपण पुढील भागातही सुरू ठेवणार आहोत. सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा रागसंगीताचा प्रवास स्वरयात्री.
4: श्रोतेहो आता

0: आपण स्वरयात्री या कार्यक्रमामध्ये हिमांशू गेंडे यांच्याशी विद्या वालवडकर आणि कृपा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. या कार्यक्रमाचं आम्ही पुनःप्रसारण केलं. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 11 वाजले आहेत. आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 86 19 00 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।

0: मधुकर गोळवलकर यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आपण ऐकली सुधीर बडके यांच्या आवाजात. श्रोतेहो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
2: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जाव यास चांदीचा दीप. विष्णू रूपी जाव याला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
5: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
6: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.

0: लाहोटी संस्कृतीचा साज लाहोटी लाहोटी सारीज साठी गल्ली सोलापूर
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह
1: शिस्त संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा
2: पत्ता एमबी चव्हाण गुरुकुल लमन तांडा कामती खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 72 76 26 65 39
3: श्रोते हो मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता एक लोकगीत ऐकूया विठ्ठल उमा पाणी सहकाऱ्यांनी गायलेलं कुंदन कांबळे यांचं संगीत मधुकर पाठक यांचं

0: होती. उस्मानाबादची शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव. डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
4: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
5: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय. जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांविषयी. श्रोते हो, सकाळी ठीक 11:30 हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला बाजार भाव, कृषी सल्ला आपण ऐकू शकाल, आणि त्यानंतर देशी कोंबडी पालनातून उद्योजकता विकास याविषयीची संकलित माहिती, तसंच बहुगुणी चिंच याविषयीची संकलित माहिती सुद्धा आम्ही प्रसारित करणार आहोत आजच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात.

0: विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेली कुंदन कांबळे यांची रचना आपण ऐकली. संगीत मधुकर पाठक यांचं होतं.
1: शेळीपालनातून समृद्ध

0: आज रात्री 9 वाजता अहिल्यादेवी होळकर आणि इतर राज्यांचे सर्वसमावेशक धोरण याविषयी प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. संवादिका अश्विनी वाघमोडे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. श्रोते हो, रात्री 10 वाजता लावण्य रंग हा ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य अभिराम सराफ यांचं.
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
0: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता पद्मजा फेडाणी जोगळेकर यांच्या आवाजात ऐकूया इंदिरा संत यांची रचना, संगीत गिरीश जोशी यांचं.

इंदिरा संत यांची रचना आपण ऐकली पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या आवाजात. श्रुतेव कार्यक्रमात शेवटी एक बालगीत ऐकूया.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता हिंदी गाणी ऐकूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: चलो निकले गए.
3: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606555381.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार.
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.

0: पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना आपण ऐकली लता मंगेशकर यांच्या आवाजात.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
4: अरुण नरखेडकर अंदर.
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
6: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू.
7: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
6: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, 84 86 1900 8484861 1900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
7: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
0: श्रोते हो, आता राजेश जोहरी यांची गझल ऐकूया हरिहरण यांच्या आवाजात. संगीत उत्पल विश्वास यांचं आहे.

0: हरिहरण यांच्या आवाजात राजेश जोहरी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: श्रोतेहो, 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
4: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर.

0: रोड सोलापूर,
1: मोबाईल 93 72 707 100।
2: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
3: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
4: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
5: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
6: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315 156।
7: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
8: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
7: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
8: पुणे सोलापूर हायवे मोंडनी।
7: संपर्क 87400034008।

0: शोधूयात त्याचा आपण जसविंदर नरुला आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत ऐकलं. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
2: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
1: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
2: अय्या खरं?
1: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
3: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 98 22 89 85 38.
4: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
5: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
5: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
6: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
7: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
8: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल. इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
7: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
8: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72-76-26-65-39.
7: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
8: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
7: मोबाईल 7083069496.
8: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
7: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स.
8: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
7: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
8: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99-22-111-725.
7: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
8: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅगसाठी विश्वसनीय दुकान
8: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
7: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
8: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
7: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
10: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
11: मोबाईल 77192-22-55.

0: प्रवेश प्रवेश प्रवेश
1: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं डीएड च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू।
2: डीएड सोबतच आता मुक्त विद्यापीठातून बीए आणि बीकॉम करण्याचीही संधी।
0: मराठी इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता डीएड साठी प्रवेश सुरू।
1: ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरणं सुरू।
0: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय अक्कलकोट रोड MIDC सोलापूर।
1: मोबाईल 8658533499 किंवा 72190 63953।
2: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94218760055।
3: श्रुदेव कार्यक्रमात शेवटी लव्ह स्टोरी या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया।

आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. याला संगीत आर डी बर्मन यांचं होतं आणि चित्रपट होता लव्ह स्टोरी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागून रात्र अन रात्री मागून दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो. शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर. वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत. शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी. हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं, पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सारं ऋतुचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं.

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पतीसोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत. त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृतराय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्धविधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल, सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा. अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंग गंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतूनाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो, आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी। सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलिल सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह, नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळझुळवारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळझुळवारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली। आभाळाचे निळे निळे पण आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर। फुटू लागता पहाट चिवे चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिवे चिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल बासरी। असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतू वर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतू राग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

श्रोते हो, ऋतु एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतु आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडळाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात, एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. दोन अडीच महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात, अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात, पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला आहे.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग, उष्णता थकवा ह्या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशीच चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हातमिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो. सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान चमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात. अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात. झाडं वेली हिरव्या रंगात न्हाऊ लागतात. प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन. वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तुषारततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्य नूतन दरवर्षी हवा हवासा तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना बंदिशी गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा हं, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणि, कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सिराणी, होत असे घन गर्जन मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लखलख करुनी सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गा...

0: फार दिसे कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे श्रोते हो मी आधी म्हटलं ना हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात आपली आपली पदचिन्ह उमटवतात आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो कसा तो बघा हा श्रावण म्हणजे हिरवे पण जे जे बीज अवनीच्या पोटी त्याची सुंदर हिरवी रुजवण खडकही होती हिरवेगार खडकही होती हिरवेगार शेवाळांची लेऊन शाल चमचम करती संध्याकाळी काजव्यांच्या अगणित ओळी फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून श्रावण हसतो पोटातून भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात मृदगंध पण टिकून राहतो वाहून जात नाही पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो खरं सांगू का सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं वसंताची फुलं ज्येष्ठाची फळं श्रावणाचा हिरवा रंग अश्विनातलं खुलं वातावरण लक्ष्मीच्या पावलांची हेमंती गार वाऱ्याची झुळूक शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब भादव्यातली माळरानं आठवून पहा बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवतं नेचे तर बहारदार असतात ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो ओले मन ओले तन ओले सूर आळवतो ओले मन ओले तन ओले सूर आळवतो त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला कसा वाहे गारवारा कसा वाहे गार वारा अंग सारे थर थरे कसा वाहे गार वारा अंग सारे थर थरे त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे कुठे जाऊ धाऊ कुठे कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला
1: किती भिजविसी मला
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन भूपाली बिभास देस जय जयवंती या ऋतूत गायले जातात पण मल्हारची सर त्यांना येत नाही अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार मलहरण करणारा

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्य काळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई यन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबा गडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो. कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास। कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत। शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका हं। वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात। नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर। पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर। अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य, आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात। आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं। या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा। हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनीफुलते वसंत स्वप्न महान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। महन मंगला परम सुंदरा हे शिवगंगा धरा, सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा, या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या। या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून, भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात।

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हाव तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा, वसंत सांगे मीही येतो, वसंत सांगे मीही येतो, हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया, आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादर करत्या निलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती, निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव, निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं।

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसान वाणी यातला आपण फरक जाणूया काय होतंय. आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसान वाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून, जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात. आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बाबा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलं, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 वाजता आहे तर हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागं एक मुलाखतीमध्ये होतं किंवा फळबाग लागवड करायची का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील, त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात. काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनाने सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे आहेत. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंचसं माहीत होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं की बाबा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.

0: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
1: किसान वाणी जो कार्यक्रम राहतो नेहमीचाच, त्या किसान वाणी मध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसान वाणी पोहोचल, किसान वाणी मधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सतत पैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतात समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झालंय. पूर्वीची शेती आणि आताची शेती, आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असं माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय. आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसान वाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं, एक कौतुक करावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात. आणि विशेष म्हणजे जे काय डॉक्टर तज्ज्ञ असतील, त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काय गोष्टी असतील ती शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात. हे सर्वप्रथम किसान वाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसान वाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येते, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसान वाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात. खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काय बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जे खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये. भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाहरून टरबूज यायचं. आता येते का, त्याला पेपर लागतंय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात, सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज चारपट भाव झाले. वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तीनपट चारपट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढला आहे. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे, जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी, त्याच्यापेक्षा जे नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची, ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीज वर घेऊ जमीन, पण तूच कर असं मला वाटतं. बरं का, म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय, भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना, तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे. आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे, तर राजमामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसरावरचा आमचा, पूर्ण शेतकऱ्यांचं राजमामध्ये नुकसान झालं. म्हणजे खर्च पण निघाला नाहीये, पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काही गोष्टी आहे, कोणत्या टायमाला कोणतं पीक. आता बटाटा, राजमा, गहू हे जी पीक आहेत ही थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही कधी पण जमतं असं नाहीये. पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक फोन बनत आहे असं गोष्ट येत आहे.
2: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
3: माझी सुरुवात ही आकाशवाणीपासूनच झाली. बीडमध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो. त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं. पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंच काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो. स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार. ठीक आहे म्हणले, तुम्हाला आकाशवाणी विषय काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं. आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट

0: जे सांगत सुटलं की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोडलेली, आमचे अनुभवच कथन केले, ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. एक 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 14 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं आम्ही. ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल. परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली. आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकर वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असन, धूप असन, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय. आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमची आपल्या गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहिणी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीने करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो, सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
2: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली. आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे. आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाण यात जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज डिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते. हे सुद्धा मी माझ्या ती सर्टिफिकेट समजते.

सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले। या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं। ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले। भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं। आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे। आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता। गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं। त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं। गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं। दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते। गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय। शेतकरी, गुळ खाणसारी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली। यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे। बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे। गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला। या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली। मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे।
उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग बिहार ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम मणिपूर मिझोरम मेघालय त्रिपुरा नागालँड आणि कर्नाटकच्या समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

0: शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारत भेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचा 1:40 आणि 35 सेकंद होत आहेत. आता सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूया.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं उद्दिष्ट, इंधन बचतीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे प्रत्येक सोमवारी 9 व्हेकल डे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तयारी सुरू. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडीचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्र गृहीत धरून कृषी विभागाचं नियोजन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 3,38,000 हेक्टर असताना त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यंदा 1.5 लाख हेक्टरवर सोयाबीन, 1,10,000 हेक्टरवर उडीद, 95,000 हेक्टर तूर आणि 92,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य

0: भोसले यांनी व्यक्त केलं आहे. त्या अनुषंगानं रासायनिक खतं आणि बियाड्यांचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस नो व्हेईकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खासगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई वाहनं किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. नो व्हेईकल डे हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. सोलापूरकरांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं आहे. यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं पूर्ण करावीत, भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या आहेत. तसंच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाच्या आषाढी वारीत व्हीव्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्तिकेयन यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नुकतंच झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राज्यकारभार करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं असं प्रतिपादन कल्याण शेट्टी यांनी यावेळी केलं. अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी, घाट, बारवांची निर्मिती केली. अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व मोठं होतं. विद्यापीठानं आज त्यांचा वारसा जपत चांगली प्रगती केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत असं कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या हक्काची आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा की नाही हे संबंधित शेतकरीच ठरवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. ज्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचीही आपली तयारी असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. मोडनिंब इथं शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात येत्या 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी जवळपास 28,998 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र आहेत. पहिल्या पेपरसाठी 12,000 तर दुसऱ्या पेपरसाठी 16,000 उमेदवार परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
2: स्टार्च होता है और भरपूर मात्रा में एंटीऑक्सीडेंट, विटामिन और मिनरल्स होते हैं. और एक साथी लिख रहे हैं कि आलू की भाजी, बैंगन का भरता, बोले जी बोलो तो क्या खाओगे, ये एक इस गाने के बारे में इन्होंने लिखा है. और एक साथी लिख रहे हैं कि सबसे सस्ता आलू है, जो सभी सब्जियों के भाव ज्यादा हो जाते हैं तो केवल आलू, धनिया डालकर रसदार सब्जी, चावल और रोटी के साथ खाने का जो मजा है वो बड़ा आता है. और एक साथी लिख रहे हैं कि आज आलू की बातें सुनकर हमारी बेटी ने भी फरमाइश कर दी कि अभी तो खाना बन गया है तो डिनर में आज मस्त आलू की रसेदार सब्जी, जिसमें डाली हो थोड़ी सी केरी और उसके साथ हो जाए थोड़े से जीरा राइस, ऐसा इन्होंने लिखा है. एक साथी लिख रहे हैं कि आलू की बात हो रही तो मुझे चूल्हे की आँच में सेक कर आलू बहुत पसंद आते हैं. जब कभी लंबी यात्रा पर जाता हूं तो मम्मी हमेशा ही आलू के पराठे और आलू की चटनी ही रखती है, जो सूखी रहती है और आसानी से हम ले जा सकते हैं. बहुत धन्यवाद आपका. चलिए अब हम आलू की बातें तो हम कर रहे हैं, उसे चटपटे व्यंजन भी, लेकिन हो सकता है कि हमारे कई साथी हो जिन्हें कुछ मीठी चीजें भी पसंद हो, जैसे

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही.

0: ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार

20 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली.

त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्या नंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजासुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस। आजच्या दिवशी 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता। गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि अतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं। त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे। गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या। दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते। गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले। राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला। राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही। या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू। न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका। पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण। आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

FM बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये सायंकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सेवेत तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मी श्रीशैल बिराजदार मनपूर्वक स्वागत करतोय. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकूया. तारांनी गौरव होण्यात आलेलं आहे अशा चित्रपटातील गाणी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सुरुवातीचं हे गाणं मंदाकिनी राजीव कपूर यांच्यावर चित्रित झालेलं आहे. एकोणीसशे 1985 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि अत्यंत गाजला देखील होता.

श्रोते हो, आता राम लखन या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूयात. 1989 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटामध्ये अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, डिंपल कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हाही चित्रपट फारच गाजला होता आणि त्यातली सगळीच गाणी कमालीची गाजली होती. त्यातलंच एक सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी. आनंद बक्षी यांचे शब्द आहेत, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा स्वर.

राम लखन या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत आताच आपण ऐकलं. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया. श्रोते हो, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदरमी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 5:14 झाली आहेत. आता बेटा या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूयात. अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांचा स्वर आहे. समीर यांचे शब्द आहेत. आनंद मिलिंद यांचं संगीत आहे.

श्रोतेहो, बेटा चित्रपटासाठी फिल्मफेअरचे एकूण 5 पुरस्कार मिळाले होते आणि या गाण्यासाठी सरोज खान यांना बेस्ट कोरिओग्राफीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला होता. आता प्रेम ग्रंथ या चित्रपटातलं हे गाणं. विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांचा स्वर, आनंद बक्षी यांचे शब्द, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत. माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं.

प्रेम ग्रंथ या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि विनोद राठोड यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. आता कार्यक्रमाच्या शेवटी जतीन ललित यांच्या संगीत नियोजनात समीर यांचं गीत आपण ऐकूयात. उदित नारायण, अलका याज्ञिक, मनप्रीत अख्तर आणि सहकाऱ्यांचं स्वर आहे. चित्रपट कुछ कुछ होता है.

कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी उदित नारायण, अलका याज्ञिक, मनप्रीत अख्तर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकताय. श्रोतेहो, वेळाअभावी हे गीत आपण पूर्ण ऐकू शकणार नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवरून देखील आमच्या या प्रसारणाचा आनंद आपण घेतला. 5:30 झाली आहेत. थोड्याच वेळात युववाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के. लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं, सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून या सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे. 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आणि ही होती के यांच्या सुमधूर आवाजाची जादू. 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला. पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के यांचे. प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमावल्याच्या दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल. चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के यांचे एक गाणे आहे. काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते. हे एका पिढीच्या अंतासारखे आहे. असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले, के यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे पण कृष्णकुमार कुन्नाथ यांना के कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही. के यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला, मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या विशीतच आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती. आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतीशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नाथ यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये के यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती. मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपल्या यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणाशक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने

आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती. त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी केकेने नेरोलॅक पेंट्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3500 अधिक जिंगल्स गायले आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण ए आर रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने दस बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते. ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत केके म्हणाले की जेव्हा त्यांना कळले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते, तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनीही केके यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेड झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळम मध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे केके यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते. त्यांना केके आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. केके यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, त्यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 मधील कोई कहे कहता रहे, साथिया 2002 मधील ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 मधील डोला रे डोला, काका या 2003 मधील चित्रपटातील

उरियन उईराय घिली या 2004 मधील चित्रपटातील अपडी पोडू, दस या 2005 मधील चित्रपटातील दस बहाने वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 मध्ये गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 मधील चित्रपटातील आंखों में तेरी, बचना ए हसीनो या 2008 मधील चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठा मधील सजदे, आशिकी टू मधील पिया आयना, तसेच मर्डर थ्री मधील मत आजमा रे, इंडिया वाले हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाई जान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला. केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते. केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जाने साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे मल्याळी आई वडील त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला. केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ताक उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडीमल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 मध्ये केके मुंबईत आले. जस्ट मोहब्बत, शकालका बुम बुम, कुछ झुकी सी पलकिन, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. केके हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेऱ्यासमोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की केके यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढउतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये केके यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत केके यांना 30वे स्थान मिळाले. बीबीसीच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत केके यांच्या 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. केके यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग केके यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये

0: त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, केके हे एक ट्रेंड सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्या नंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय केके यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत, असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीची प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. केके खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगल गीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी केके सोबत स्टेजवर वेड्यासारखी वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे, इतकी की मला केके सारखे थोडेसे व्हायला आवडेल. ए आर रेहमान, रिचा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील केके यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी केके यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 केके यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगी ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. केके फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलविदा ऐकलं की वाटतं केके कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक केके यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला केके आताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: 10 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.4 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ॲपवर. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.
0: आकाशवाणी सोलापूर, सायंकाळचे 6 वाजले आहेत. शुभ संध्या.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 86 19 00 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
3: पत्ता MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 26 65 49।
4: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात प्रारंभी ऐकूयात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत रामदास महाराजांचा अभंग। राम फाटक यांचं संगीत आहे।

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात हरेंद्र जाधव यांचं लोकगीत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, आता आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया.
1: श्रोते हो, 1895 ते 1919 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
2: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐकायला विसरू नका आज रात्री 10 वाजता ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे. आता तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकूयात. जलसंगीत आहे राम लक्ष्मण यांचं. तत्पूर्वी एक जाहिरात.
3: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे

0: अंडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेकडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेकडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेकडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेकडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः.

0: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
1: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
0: क्यों?
1: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
3: शेळी पालनातून समृद्धी। उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे। बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे। शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो। तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा। शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धीमधून शेळी कारखानदारी उभी करूया। संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया। भेटा, लिहा किंवा फोन करा। आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव। डॉक्टर वसंत मुंडे, मोबाइल क्रमांक 94226553।
4: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका, सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका। दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
5: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात अपर्णा मयेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ए बी कोळी यांची लावणी। जलसंगीत आहे सदाशिव गुज्जर यांचं।

0: अपर्णा मयेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ए बी कोळी यांची लावणी आताच आपण ऐकली, ज्याला संगीत होत सदाशिव गुजर यांचं. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. श्रोतेहो, सायंकाळचे 6:30 आणि 40 सेकंद झालेले आहेत. आता हिंदी गाण्यांचा आस्वाद आपण घेणार आहोत. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
5: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
4: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
5: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
4: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी सीएससी सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
9: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले. हसला.
10: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचं आहे पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अनगर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
4: आता जहर चित्रपटासाठी आधीफ असलम यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया। सईद कादरी यांचे शब्द आहेत।

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
0: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
4: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
0: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
4: पुणे सोलापूर हायवे मोडणी,
0: संपर्क 87400304008।
5: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
6: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
7: श्रोत्यो, प्रेम म्हणजे वसंत ऋतू मधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धोक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव आणि त्यानंतर कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. त्यानंतर देशी कोंबडी पालनातून उद्योजकता विकास याविषयीची संकलित माहिती आपण ऐकणार आहोत. वाचक स्वर शहाजोया सुभेदार यांचा. त्यानंतर बहुगुणी चिंच याविषयीची संकलित माहिती आपण ऐकू शकाल. वाचक स्वर शिवाई शेळके यांचा आहे. तेव्हा ऐकायला विसरू नका, आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ हा ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम. आता ए दिल आशिकाना या चित्रपटातलं कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया.

0: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
0: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या।

0: आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
1: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
2: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी.
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
5: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
4: वायफाय आणि बसची सुविधा, गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा, SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
5: संपर्क: 97 67 107 104 आणि 97 67 107 105.
6: ब्रदर श्रोते हो, याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ॲपवरून देखील या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेतला.

0: आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूयात.
1: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळं इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. सोलापूरची नाट्यगाथा.
0: तेव्हा श्रोते हो, अशाच जबरदस्त कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.4 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवर. आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचे 6:58 झाली आहेत. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सह

0: 7 वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही. आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्ष प्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवला जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली.

आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्र मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एमएसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. सीयूईटी यूजी 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात

तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर पोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आम्ही आपली बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 7:10 आणि 20 सेकंद झाली आहेत.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 86 19 00 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
3: पत्ता MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 26 65 39।

श्रोतेहो, आता एक नजर आमच्या आज संध्याकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम गावकरी मंडळ. आज या कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव आणि त्यानंतर कृषी सल्ला आपण ऐकू शकाल.

कृषी सल्ल्यानंतर देशी कोंबडी पालनातून उद्योजकता विकास याविषयीची संकलित माहिती आपण ऐकू शकाल. आणि शेवटी बहुगुणी चिंच याविषयीची संकलित माहिती आपण ऐकणार आहोत. सकाळी 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:15 मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. 8:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:45 समाचार संध्या हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री ठीक 9:00 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि इतर राज्यांचे सर्वसमावेशक धोरण याविषयी प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. रात्री 9:30 ते 10:00 विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. रात्री 10:00 ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतो, ही होती रूपरेषा आमच्या संध्याकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. 7:15 झाली आहेत. थोड्याच वेळात

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉ अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठं राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो ते तयार करून दिलेला आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकल साठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे असं सगळं दिलंय, तर ते बरोबर होते किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4थं वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4थ्या वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक

0: धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे. त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील. अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं हे सगळं या टास्कफोर्स कडून अपेक्षित आहे.
1: सर, तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे चौथं वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरच असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
0: याचे दोन भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वीनंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वीनंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4थं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील दोन भाग आहेत. एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षांमध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणांतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जे काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्स मध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला

0: पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं पेडागॉजी जी पूर्ण केली वर्गात जे शिकला त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे आणि यासाठी या टास्क फोर्सला येत्या वर्ष 2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल त्यांना कौशल्य द्यावी लागतील त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ते 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ही मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे म्हणजे क्षमता असल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉ अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष

हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 103.4 मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:31 झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम गावकरी मंडळ. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. गावकरी मंडळ. मंडळी नमस्कार. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ 1948, 30 मे 2026.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचं आहे पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

मंडळी, कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्याकडून आलेले आजचे बाजार भाव निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. अंबाडी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 रुपये ते 800 रुपये, सफरचंद 2000 ते 3000 रुपये, बीट 1200 ते 2000 रुपये, कारली 2000 ते 4000, वांगी 500 ते 2500, कोबी 500 ते 1500 रुपये, ढोबळी मिरची 2500 ते 5000, गाजर 1800 ते 2250 रुपये, फ्लॉवर 800 ते 1440 रुपये, चिकू 2500 रुपये, गवार 2000 ते 5000 रुपये, कोथिंबीर प्रति 100 पेंढ्यांसाठी 500

0: रुपये ते 1200 रुपये, काकडी 400 रुपये ते 3500 रुपये, लसूण सुका 5200 ते 14800 रुपये, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 रुपये ते 800 रुपये, हरभरा 5790 रुपये ते 5830 रुपये, मिरची हिरवी 2000 ते 5000 रुपये, पेरू 500 रुपये ते 1500 रुपये, जांभूळ 3000 रुपये ते 11000 रुपये, कांदापात 1000 रुपये, करवंद 7000 ते 14000 रुपये, खरबूज 1000 ते 4000 रुपये, भेंडी 1000 ते 3500 रुपये, लिंबू 1000 ते 7500 रुपये, आंबा हापूस 600 रुपये ते 1600, आंबा 1500 ते 3000 रुपये, मेथी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 रुपये ते 1500 रुपये, कांदा लाल 100 ते 2900 रुपये, डाळिंब 700 रुपये ते 18000 रुपये, बटाटा 900 रुपये ते 1250 रुपये, राजगिरा प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 रुपये ते 700 रुपये, तांदूळ मसुरा 3520 ते 6990 रुपये, दोडका शिराळे 2000 ते 5000, शेपू प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 रुपये ते 1300 रुपये, ज्वारी मालदांडी 4000 ते 4605 रुपये, सोयाबीन 6000 ते 7290 रुपये, पालक प्रति 100 पेंढ्यांसाठी 400 रुपये ते 800 रुपये, तांदूळजा 500 रुपये ते 600 रुपये, टोमॅटो वैशाली 500 ते 3000 रुपये, कलिंगड 500 रुपये ते 2500, गहू शरबती 2590 रुपये ते 3985 रुपये। तर मंडळी, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्याकडून आलेले आजचे बाजार भाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते। मंडळी, आता ऐकूयात कृषी सल्ला।
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मार्च ते मे या कालावधीमध्ये तापमान हे 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढतं, तर अनेक भागामध्ये पाण्याची उपलब्धता ही मर्यादित होते। याचाच परिणाम जमिनीतील आर्द्रता झपाट्यानं कमी होते आणि पिकांवर उष्णतेचा तीव्र ताण येतो। विशेषतः काकडी, दोडका, कलिंगड, खरबूज, भोपळा ही पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसतो। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो, तणांची पिकाशी स्पर्धा तीव्र होते आणि रोगकिडींचा प्रादुर्भावही वाढतो, ज्यामुळे उत्पादनामध्ये 30 ते 50% घट येण्याची शक्यता असते। या परिस्थितीमध्ये पिकांचं संरक्षण, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि उत्पादनामध्ये स्थिरता राखणं ही मोठी गरज आहे। यासाठी सेंद्रिय आच्छादन हे फायदेशीर ठरतात। ऊसाचं पाचट, पेंढा, कडधान्याचं कुटार किंवा इतर सेंद्रिय अवशेष वापरून सहजपणे हे तंत्र आपल्याला अंमलात आणता येतं। ऊस पाचट जाड थर तयार करण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि साधारणत 3 ते 4 महिने टिकतं, त्यामुळे जमिनीमधील ओलावा हा दीर्घकाळ टिकवला जातो। ठिबक सिंचनासोबत याचा वापर केला तर पिकांना पाण्याची बचत साध्य होते, तर वेलवर्गीय पिकांमध्ये जसं की काकडी, दोडका आणि टरबूज हे आच्छादन विशेष फायदेशीर ठरतं। यासाठी साधारणत 5 ते 6 टन इतकं ऊसाचं पाचट हे प्रति हेक्टरी आपल्याला लागतं। गहू आणि भाताचा भुसा हलका, स्वस्त आणि सहज पसरवता येण्याजोगा असल्यामुळे तो सर्वाधिक वापरला जातो। या साहित्याचा थर पिकांच्या भोवती समानरित्या पसरवावा आणि जाडी 5 ते 10 सेंटीमीटर इतकी ठेवावी, यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकांची वाढ सुधारते। गहू आणि भाताच्या भुशाचा विचार केला तर प्रति हेक्टरी साधारणतः 4-5 टन इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला गहू आणि भात

चा भुसा हा आच्छादनासाठी लागतो. तसंच बाजरी आणि ज्वारीचा पेंढा हे कोरडवाहू भागामध्ये सहज उपलब्ध होणारे आणि टिकाऊ साहित्य आहे. हा पेंढा थोडा जाड आणि मजबूत असल्यामुळे जमिनीतील चांगला संरक्षणात्मक थर तयार होतो आणि ओलावा दीर्घकाळ टिकतो. तसंच तण नियंत्रणात हे प्रभावी ठरतं. योग्य प्रकारे पसरवला तर मातीचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी देखील मदत होते. बाजरी आणि ज्वारीचा पेंढा हा साधारणतः 4 ते 5 टन प्रति हेक्टरी आपल्याला पुरतो. या पद्धतीनं सेंद्रिय आच्छादन वापरून आपण जमिनीचं तापमान सोबतच पिकांना लागणारं पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवू शकतो.

0: कृषी सल्ला आताच आपण ऐकला, आता ऐकूयात देशी कोंबडी पालनातून उद्योजकता विकास याविषयीची संकलित माहिती। वाचक स्वर शाहजोया सुभेदार यांचा आहे।
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, देशी कोंबडी पालनातून उद्योजकता विकास याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत। मंडळी, व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये सुधारित देशी जातीच्या कोंबड्यांचं पालन करावं, कारण त्यांचं उत्पादन गावरान कोंबड्यांपेक्षा जास्त मिळत असल्यानं आर्थिक फायदा वाढतो। यासाठी गिरीराज, वनराज, कावेरी, डीपी क्रॉस, सातपुडा आणि सोनाली या सुधारित कोंबड्यांच्या जातींची निवड करावी। मंडळी, ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये कुक्कुटपालनाचा महत्वाचा वाटा आहे। व्यावसायिक ब्रॉयलर आणि लेअर कोंबडीपालन मोठ्या प्रमाणात वाढत असलं तरी आजही विविध रंगांच्या शुद्ध देशी तसंच सुधारित देशी कोंबड्यांचं पालन देखील किफायतशीर आहे। भारत सरकारच्या पशुपालन आणि डेअरी विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियानामार्फत म्हणजेच NLM मार्फत कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 50% अनुदान देऊन कुक्कुटपालनातून उद्योजकता विकासाला गती मिळाली आहे। कुक्कुटपालनातून उद्योजकता विकास करायचा असेल तर व्यावसायिक दृष्टिकोन आणि शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब आवश्यक आहे। यासाठी कोंबड्यांचं संगोपन कोणत्या पद्धतीनं करणार आहोत हे ठरवणं देखील तितकंच महत्वाचं आहे। मंडळी, आता कुक्कुटपालनाच्या पद्धतीविषयी थोडीशी माहिती घेऊया। पहिली पद्धत आहे मुक्त संचार पद्धत। या पद्धतीमध्ये कोंबड्या मोकळ्या सोडल्या जातात, फक्त रात्रीच्या वेळी निवाऱ्याची सोय केली जाते। दिवसभर मोकळ्या रानात फिरून किडे, पाला, गवत आणि इतर खाद्य खाऊन ते वाढतात। दुसरी पद्धत आहे अर्धबंदिस्त पद्धत। ही पद्धत गावरान देशी किंवा सुधारित देशी कोंबडी पालनासाठी अतिशय प्रभावी आणि प्रचलित संगोपन पद्धत आहे। या पद्धतीमध्ये कोंबड्यांना ठराविक क्षेत्रामध्ये कुंपण घालून मोकळं सोडलं जातं। यामध्ये त्यांना निवाऱ्यासाठी शेड असतं। शेडमध्ये खाद्य, पिण्याच्या पाण्याची सोय तसंच अंडी घालण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते। अतिशय कमी खर्चात या पद्धतीमध्ये व्यवसाय सुरू करता येतो। तिसरी पद्धत आहे बंदिस्त पद्धत। ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे तसंच व्यवसायात पुढे जाऊन विस्तार करण्याचा विचार आहे अशा वेळी बंदिस्त पद्धत अतिशय योग्य आहे। या पद्धतीमध्ये सुरुवातीचा भांडवली खर्च अधिक असला तरी कमी जागेत जास्त कोंबड्यांचं संगोपन केलं जाऊ शकतं। मंडळी, आता बंदिस्त कुक्कुटपालनाच्या प्रकाराविषयी थोडीशी माहिती घेऊया। पहिली पद्धत आहे गादी पद्धत म्हणजेच डीप लिटर पद्धत। या पद्धतीमध्ये कोंबड्या लिटरवर ठेवल्या जातात। चिकन उत्पादनासाठी संगोपन केलेल्या कोंबड्यांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे। बंदिस्त कुक्कुटपालनामध्ये दुसरी पद्धत आहे पिंजरा पद्धत। या पद्धतीमध्ये कोंबड्या विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या पिंजऱ्यांमध्ये ठेवतात। स्वच्छ अंडी उत्पादनासाठी ही पद्धत अतिशय चांगली आहे। या प्रकारे कोणत्याही पद्धतीत संगोपन करत असताना पिल्ले आणि मोठ्या कोंबड्या नेहमी स्वतंत्र आणि वेगवेगळ्या शेडमध्ये ठेवावेत। मंडळी, आता देशी कोंबडी पालन करत असताना त्यांच्या आहाराचं संतुलित व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती घेऊया। व्यावसायिक ब्रॉयलर आणि लेअर कोंबड्यांच्या खाद्याच्या खर्चापेक्षा सुधारित देशी कोंबड्यांच्या खाद्याचा तसंच संगोपनाचा खर्च अतिशय कमी असतो। त्यामुळे मका, सोयाबीन, ज्वारी, तांदळाचा कोंडा आणि खनिज मिश्रण यांच्यापासून बनलेला संतुलित आहार कोंबड्यांना दिल्यानं त्यांची वाढ झपाट्यानं होऊन त्यांचं वजन देखील वाढतं। याबरोबरच अंड्यांचं उत्पादन देखील वेळेत सुरू होतं।

कुक्कुटपालनाच्या खर्चामध्ये 60 ते 70% खर्च हा खाद्यावरती होत असतो. त्यामुळे खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी कोंबड्यांच्या खाद्यात 25 ते 30% अझोला, टाकाऊ भाजीपाला, शेवग्याचा पाला आणि लसूण घास वापरून खाद्यावरील खर्चात बचत करता येऊ शकते. मंडळी, आता देशी कोंबडी पालन करत असताना पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती घेऊया. पिलांना तसंच कोंबड्यांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी देणं गरजेचं आहे, कारण बरेचसे आजार हे पाण्यामार्फत होत असतात. कोंबड्यांची पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी देखील पाणी महत्वाचं काम करतं. बऱ्याचदा पाणी खराब, अस्वच्छ किंवा पाण्याचा जडपणा जास्त असल्यानं कोंबड्या पाणी पित नाहीत किंवा कमी प्रमाणात पितात. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी पिण्याच्या पाण्याचा टीडीएस आणि जडपणा याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी. पिण्याच्या पाण्याची भांडी दररोज आणि पाण्याची टाकी आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवावी. पाण्यात योग्य प्रमाणात अदलून बदलून वेगवेगळे सॅनिटायझर वापरावेत. मंडळी, आता देशी कोंबडी पालन करताना कोंबड्यांच्या जातींची निवड कशी करावी याविषयी माहिती घेऊया. मंडळी, देशी किंवा गावरान कोंबड्यांची उत्पादन क्षमता मर्यादित आहे. मोठ्या प्रमाणात एकाच वेळी पिले मिळण्यासाठी देखील अडचण आहे. त्यामुळे व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये गावरान कोंबड्यांऐवजी सुधारित देशी जातीच्या कोंबड्यांचं पालन करावं, कारण त्यांचं उत्पादन देशी आणि गावरान कोंबड्यांपेक्षा जास्त मिळत असल्यानं आर्थिक फायदा वाढतो. सुधारित जातीच्या कोंबड्यांमध्ये स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची आणि आजाराचा सामना करण्याची क्षमता अधिक असल्यानं त्यांची मरतूक कमी असते आणि त्यामुळे उत्पादन चांगलं मिळतं. गिरीराज, वनराज, कावेरी, डीपी क्रॉस, सातपुडा आणि सोनाली या सुधारित देशी जातींच्या कोंबड्यांची नेहमी निवड करावी. मंडळी, व्यावसायिक कुक्कुटपालन हा उद्योग म्हणून करत असताना त्यामध्ये आपल्या प्रक्षेत्रावर जैवसुरक्षा नियमाचं पालन करणं खूप महत्वाचं आहे आणि रोगप्रतिबंधासाठी हा अतिशय प्रभावी व्यवस्थापनाचा भाग आहे. मंडळी, आता गावरान देशी कोंबडी आणि सुधारित देशी जातींमधील फरक काय आहे ते पाहूया. गावरान देशी कोंबड्यांचं वजन हे 1.5 किलोपर्यंत भरतं आणि त्यांच्या वाढीसाठी 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो, तर सुधारित देशी जातींच्या कोंबड्यांचं वजन हे 1.5 किलो असतं आणि त्यांच्या वाढीसाठी 3 ते 4 महिने लागतात. मंडळी, गावरान देशी कोंबड्या ह्या प्रतिवर्षी 70 ते 80 अंड्यांचं उत्पादन करतात, तर सुधारित देशी जातींच्या कोंबड्या 150 ते 160 इतक्या अंड्यांचं उत्पादन प्रतिवर्षी करत असतात आणि गावरान देशी कोंबड्या ह्या 7 ते 8 महिन्यांनंतर अंडी देण्यास सुरुवात करतात, तर सुधारित देशी जातींच्या कोंबड्या हे 5 ते 6 महिन्यांनंतर अंडी देण्यास सुरुवात करतात. गावरान देशी कोंबड्यांचा खुडूकपणा खूप वेळ राहतो, तर सुधारित देशी जातीच्या कोंबड्यांचा खुडूकपणा कमी वेळ राहतो. मंडळी, गावरान देशी कोंबड्यांमध्ये अंडी देण्याचं प्रमाण कमी असतं आणि पुनरुत्पादन क्षमता देखील कमी असते. त्याच मानानं सुधारित देशी जातींच्या कोंबड्यांमध्ये अंडी देण्याचं प्रमाण जास्त असतं आणि पुनरुत्पादन क्षमता चांगली असते. मंडळी, आता देशी कोंबडी पालन करत असताना प्रशिक्षणाची गरज भासते, तेव्हा हे प्रशिक्षण आपल्याला कुठून मिळू शकतं याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. कुक्कुटपालनाविषयी प्रशिक्षण हे पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य तसंच महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरमार्फत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात दिलं जातं. पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुटपालन विषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. त्याचबरोबर कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र मुरुड, जिल्हा लातूर, अमरावती, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील आपल्याला प्रशिक्षण मिळू शकतं आणि यानंतर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पशुवैद्यकीय महाविद्यालयामार्फत कुक्कुटपालन विषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ, अकोला आणि उदगीर. या ठिकाणी देखील आपल्याला कुक्कुटपालनाविषयी प्रशिक्षण मिळू शकतं. मंडळी, आता यानंतर देशी कोंबडी पालन करत असताना विक्रीचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती घेऊया. मंडळी, आपण उत्पादित केलेली अंडी, चिकन तसंच कोंबडी खत यांची व्यवस्थित विक्री झाली तर आपल्याला चांगला नफा मिळू शकतो. सुधारित देशी कोंबड्यांच्या अंडी आणि चिकनला इतर व्यावसायिक कोंबड्यांपेक्षा चांगली मागणी असल्यानं

0: त्यांना बाजारभाव देखील अधिक मिळतो. कुक्कुटपालकांनी संघटित विक्री व्यवस्था निर्माण करावी. एकत्रित मोठ्या शहरामध्ये थेट एकसारखा पुरवठा करावा. यासाठी वर्षाचे कॅलेंडर बघून कोंबड्यांची बॅच करावी, कारण ठराविक सणांच्या काळात याला खूप मागणी असते. जसं की 31 डिसेंबर, नवीन वर्ष, ख्रिसमस, होळी आणि आखाडाचा महिना, तसंच थंडीच्या दिवसांमध्ये अंड्यांना जास्त मागणी असते. जास्तीत जास्त स्थानिक बाजारपेठ, हॉटेल्स, हॉस्पिटलमध्ये आपले उत्पादन जाईल याकडे लक्ष द्यावं आणि सतत पुरवठा होईल याचं योग्य पद्धतीनं नियोजन करावं. स्वतः उत्पादित केलेल्या अंडी आणि चिकन विक्रीसाठी स्वतःचे रिटेल शॉप सुरू करावेत आणि यामध्ये चांगलं सादरीकरण आणि स्वच्छता ठेवावी. उत्पादनाचा स्वतंत्र ब्रँड विकसित करावा. याचबरोबर सोशल मीडियाचा उपयोग करून घ्यावा. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपद्वारे आपल्या उत्पादनाची विक्री वाढवावी. तर मंडळी, अशा पद्धतीनं देशी कोंबडी पालनातून उद्योजकता विकास याविषयीची माहिती आज आपण घेतली.
1: देशी कोंबडी पालनातून उद्योजकता विकास याविषयीची संकलित माहिती आताच आपण ऐकली. वाचक स्वर होता शहाजोया सुभेदार यांचा. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात बहुगुणी चिंच याविषयीची संकलित माहिती. वाचक स्वर शिवाई शेळके यांचा आहे.
2: नमस्कार गावकरी बंधू आणि भगिनींनो, चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरून गेल्याशिवाय राहत नाही. ही चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असे फार क्वचितच आढळते. चिंचेचे झाड हे संपूर्ण भारतात आढळणारे एक व्यापक फळाचे झाड आहे. मुख्यतः तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ आणि ओरिसा यांसारख्या पावसाच्या प्रदेशात आढळते. हे सर्वात लोकप्रिय मार्गावरील झाडांपैकी एक आहे, कारण सावली देण्याव्यतिरिक्त ते महत्वपूर्ण फळे लाकूड देखील देते. भारतातून परदेशात पाठविल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी चिंचेचा 6वा क्रमांक लागतो. भारतातून चिंच युरोप आणि संयुक्त अरब अमिरती देशांमध्ये पाठविली जाते. युरोपीय देशांमध्ये लगदा, पावडर आणि रस केंद्रित करण्यासाठी बाजारपेठ आहे. चिंचेला दुष्काळी भागातील कल्पवृक्ष असे संबोधतात. याशिवाय सामाजिक वनीकरण, कृषी वनीकरण आणि कोरडवाहू फळझाडे यासाठी चिंच उपयोगी आहे. पहिला चिंच महोत्सव औरंगाबादमध्ये कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने 2008 रोजी भरवण्यात आला होता. याशिवाय CSIR ने गरापासून टार्टारिक आम्ल बनविण्याचे पेटंट मिळवले आहे. चिंचेचे महत्व जाणून घेऊया. चिंचेचे फळ हा एक अत्यावश्यक मसाला पदार्थ आहे, जो भारतीय स्वयंपाकात आम्लीय किंवा स्वाद घटक म्हणून वापरला जातो. खाद्यपदार्थांत सांबर, रसम, चटणी आणि विविध प्रकारचे आमटी बनविताना चिंचेचा कोळ वापरला जातो. चिंचेचा कोळ नीट वाळल्यावर आणि मीठ लावल्यावर चिंचेचा कोळ चांगला टिकण्याचा काळ वाढतो. गरामध्ये ग्लुकोज जास्त असते. याशिवाय टार्टारिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि सायट्रिक ऍसिड लगद्याच्या आंबट चवीसाठी जबाबदार आहेत. फळामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते. कोमल पाने व फुले खाणे देखील शक्य आहे. कापड उद्योगात ग्रीन स्टार्चसाठी कमी किमतीचा पर्याय म्हणून चिंचेच्या बियांचा वापर केला जातो. चिंच हे विविध मातीच्या श्रेणीमध्ये वाढू शकते. ती खोल चिकणमाती किंवा गाळयुक्त माती पसंत करते, ज्यात त्याच्या लांब मुळांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असते. ते किंचित अल्कधर्मी आणि किंचित क्षारयुक्त माती सहन करू शकते. चिंचेसाठी हवामान समुद्र सपाटीपासून 600 मीटर पर्यंतच्या उंच प्रदेशात चिंच येते. जास्तीत जास्त 45 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या प्रदेशातही चिंच येते. चिंचेची झाडे ओल्या ते कोरड्या कृष्ण हवामानात वाढू शकतात. वार्षिक पावसाची आवश्यकता 750 ते 1900 मिलीमीटर आहे. तथापि केवळ 500 ते 750 मिलीमीटर वार्षिक पाऊस असलेल्या भागातही चिंच वाढू शकते. कोरडे आणि डोंगर उतारावर देखील हे फळपीक घेता येते. चिंचेचे विविध प्रकार आहेत. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगांवरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडांच्या बियांपासून म्हणजेच चिंचोक्यांपासून

0: पासून चिंचेचे रोप बनते. बियांपासून रोपे तयार करून आणि शिवाय कलमे तयार करून रोप तयार केली जाते. चिंचेच्या लागवडीसाठी प्रतिष्ठान, अकोला स्मृती, अजंठा, सिलेक्शन नंबर 263, शिवाई, फुले, श्रावणी या जाती निवडाव्यात. याशिवाय काही सर्वात लोकप्रिय वाणांचा जसे की पीकेएम 1, उरीगम, डीटीएस 1, डीटीएस 2, गोमा प्रतीक आणि अनंत रुधिरा यांचा वापर करावा. चिंचेची लागवड करताना 1 किलो वजनात 1300 ते 1800 चिंचोके येतात. त्यांची 700 रोपे तयार होतात. रोपवाटिकेसाठी मार्च ते एप्रिल महिन्यात गादी वाफे तयार करून घ्यावीत. या गादी वाफ्यात ताजे बी पेरावे. बिया लावताना त्यावर कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नसते, परंतु उकळून थंड केलेल्या पाण्यात 24 तास चिंचोके ठेवल्यास ते चांगले रुजतात. रोपे तयार होण्यासाठी साधारण 1 महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर ही रोपे पॉलिथिनच्या बॅगेत लावावी. त्यानंतर पावसाळ्यामध्ये ही रोपे आपण जमिनीत लावू शकतो. लागवडीसाठी 10 मीटर बाय 10 मीटर अंतरावर 1x1 मीटर आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये पालापाचोळा, 1 पाटी चांगले कुजलेले शेणखत, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम फॉलिडॉल पावडर मिसळून चांगल्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. साधारणत 10-12 वर्षात चिंचवड फुलायला व फळायला लागते. चिंचेच्या झाडाचा प्रसार बियांद्वारे किंवा अलैंगिक ग्राफ्टिंग पद्धतीने करता येतो, परंतु चिंचेच्या झाडासाठी कलम करणे ही सर्वात लोकप्रिय अलैंगिक प्रसार प्रक्रिया आहे. चिंचेच्या 20 वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टर्फले वेगळी केली तर सुमारे 500 किलो चिंच मिळते. चिंचेचे खत व्यवस्थापन करताना पूर्ण वाढलेल्या झाडास 5 वर्षांनंतर 50 किलो शेणखत व 250 ग्रॅम नत्र, स्फुरत व पालाश प्रति झाड द्यावे. पाणी व्यवस्थापन करताना हे पीक कमी पाण्यामध्येही घेता येते. रोपवाटिकेत रोपे तयार करताना नियमित पाणी द्यावे. त्यानंतर जमीन व पाण्याची उपलब्धता यानुसार पाण्याचे नियोजन करावे. काढणी आणि उत्पन्न याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. अंदाजे 7 ते 8 वर्षांनंतर बीज प्रसारित झाडे फळ देण्यास सुरुवात करतात. कलम केलेल्या झाडांना 4 ते 5 वर्षांनी फळे येऊ लागतात. जानेवारी ते एप्रिल या काळात फळांची काढणी केली जाते. मातीचा प्रकार, हवामान, प्रसार तंत्र आणि व्यवस्थापन पद्धती या सर्वांचा परिणाम उत्पन्नावर होतो. एक व्यवस्थापित झाड 300 ते 500 किलो परिपक्व शेंगा तयार करू शकते. रोग नियंत्रण करताना चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी रासायनिक पर्यायांपेक्षा कडुलिंबापासून बनवलेली चांगली औषधे वापरावीत. खोड अळीच्या नियंत्रणासाठी खोडावरील छिद्रांमध्ये पेट्रोलने भिजवलेल्या कापसाचा बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करावेत. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात. चिंचेचे उत्पादन घेताना सर्वसाधारणपणे चिंचेच्या 10 वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टर्फले वेगळी केलेली 100 ते 150 किलो चिंच मिळते. झाडांचा विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या 20 वर्षाच्या झाडापासून 500 किलोपर्यंत चिंच मिळते. टर्फले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळवलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.
1: बहुगुणी चिंच याविषयीची संकलित माहिती आताच आपण ऐकली. वाचक स्वर होता शिवाई शेळके यांचा. भरतर मंडळी, याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. गावकरी मंडळ. गावकरी मंडळ हा आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रसिकोह, रात्रीचे 8 वाजलेले आहेत.
2: मानसिक आजार

0: आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 9372707100.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: त्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली सोलापूर.
2: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
3: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
2: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
3: अय्या खरं?
2: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्रीनंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
4: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 98 22 79 85 38.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
6: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
8: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
8: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
10: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
11: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
12: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
13: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
14: मोबाईल 77-19-92-22-55.
15: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
16: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्ग उपचार केंद्र अकोलेकाटी, इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94-218-760-55.
17: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्ष

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणींमुळे सीयूईटी यूजी परीक्षेला विलंब. सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी डी के शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या सीयूईटी यूजी मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं एनटीएनं सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या टीसीएस आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल एनटीएला सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा सीएनजी आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनौ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचं आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या

0: मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. एआयएडीएमकेच्या चार आमदारांना आमिष दाखवून टीव्हीकेनं पक्षात घेतल्याचा आरोप एआयएडीएमकेनं केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री एस एस कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या चार आमदारांनी पक्षादेश न मानता टीव्हीके पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळ इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यॅनिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रीवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे सीयूईटी यूजी परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी डी के शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.4 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. रात्रीचे 8 वाजलेले आहेत.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख

0: उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी, सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484 86 1900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
3: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
8: आता मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुन्हा प्रसारण. सहभाग: यल्ला पगाडेकर, मृणाल निपुणगे आणि अभिराम सराफ यांचा. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. मंथन

0: मीरा, ए मीरा,
1: काय हो, चहा हवाय का?
0: होय, चहा तर हवाच आहे, पण आज हवा काय आहे?
1: गेल्या 4-5 दिवसांपासून हवा बदलली आहो. अधून मधून शिडकावा पण येतोय पावसाचा.
2: शिडकावा कसला म्हणताय मीरा बहिणी? चांगला सडाका पडतोय, बघा जरा बाहेर.
1: अरे चा राम भाऊजी, तुम्ही चक्क भिजलायत की
2: काय करणार?
0: असल्या कडक उन्हाळ्यात डोक्यावर पाणी मारून फिरणारे अनेक जण पाहिले, पण कपडे भिजवून बाहेर पडणारा तू पहिलाच.
2: नाही रे मोहन, आमच्या भागामध्ये चक्क जोरदार पाऊस झालाय.
0: सांगतोस,
1: अवकाळी पाऊस म्हणायचा हा?
0: काही भागात असतो, काही भागात नुसतीच हुलकावणी.
2: हो, पण आपल्याकडे नवतपाचा कहर होणार असं दिसतंय खरं.
1: आता हा नवतपा काय प्रकार आहे?
0: नवतपा म्हणजे मान्सून पूर्वीच्या 9 दिवसातील कडक ऊन.
2: हो, या 9 दिवसात रोज अधिक अधिक कडक होत जात ऊन.
1: पण मागच्या वर्षी असं काही झाल्याचं आठवत नाही मला.
2: मागच्या वर्षी मान्सून लवकर आला होता ना, तो आला की हा जातो
1: असं. मग कधी येणार आहे तो?
0: अंदमानात तर पोहोचलाय.
2: हो ना,
0: अजून मुंबईत धडकायचंय.
1: मध्येच ही नवतापाची भानगड आली यंदा.
2: भानगड वगैरे काही नाही या मीराबाईनी. सूर्यानं रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला की सुरू होतो नवतपा.
1: का बरं?
0: या 9 दिवसात पृथ्वी आणि सूर्याचं अंतर जवळ असतं, त्यामुळे वातावरण तप्त होतं.
1: पण मी तर ऐकलं की जेवढा उन्हाळा कडक तेवढा पाऊस जास्त.
2: बरोबर आहे, कधी कधी हे खरंही ठरतं. म्हणजे

0: बोला फुलाची गाठ पडावी तसं ना.
1: बोला फुलाची गाठ निसर्गातही असं असतं का?
2: फुलं कुठं असणार मीरा, निसर्गातच ना.
1: काय तुमचा विनोद,
2: मग तर काय.
1: यापुढे भाऊजींचा पीजे ही बरा म्हणायचा.
0: बहिणी पण मी अजून पीजे मारलाय कुठं?
1: नाही, मी आपलं जनरल सांगितलं. हो
0: बर,
1: फुलं निसर्गात असतात असं सांगताय ते.
2: मीरा होते गडबड कधी कधी, इतकं काय त्याच.
1: तसं काही नाही, जेव्हाच तेव्हा हिशोब चुकता केलेला बरा.
0: छान छान, तुम्ही जुने हिशेब चुकते करताय का?
2: हिशेब नवा असो की जुना, किंवा काही नसलं तरी हिशेब करते बर काही.
1: उगीच काही सांगू नका, कर्माची फळं असतात ती.
0: काय सांगता
2: बघ राम, हे असायचं. पण मीरा, आपल्याला मेरा कर्मा तू तेरा कर्मामय असंच म्हणावं लागणार आहे.
0: हा मात्र भयंकर पीजे बर का तुझा.
1: कर्म माझं, दुसरं काय.
2: दुसरं कशाला, आधी हे पहिलं निसरूया.
0: मोहन, आज वादविवादाच्या मूड मध्ये दिसतोयस तू.
1: दिसतायत ते काहीच नाही.
0: मग
1: वाद घालायला लागले ना की त्यांना काहीच दिसत नाही.
2: शब्द छल, नुसतं शब्दांची फिरवा फिरव करते बघी.
1: विनायक दामोदर सावरकरांची जयंती झाली ना परवा, त्यामुळे शब्दांचं महत्व सांगतीये जरा.
0: हो, विनायक दामोदर सावरकर म्हणजे मोठे साहित्यिक कवी, त्यांची आठवण केली हे खूप झालं बरं का.
2: त्याचं काय आहे, क्षण हा क्षणात गेला सखी हातचा सुटून, अशी एक ओळ सुचायलाही भाग्य लागतं राम.
0: शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या, या मधल्या ओळी येते ना त्या.
2: होय
1: होय, शब्दांची कसली जादू केलीये ना त्यांनी.
0: हो,
1: शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या.
0: हो खरं तर हे त्यांनाच सुचू शकतं बरं.
2: हो ना, मराठीवरचं त्यांचं प्रभुत्व तर आहेच, पण विज्ञाननिष्ठ राहा असा संदेश त्यांनी दिलाय.
1: तेच तर सांगते मी अहो, त्यांचं साहित्य वाचणं हेच एक साहित्य संमेलन आहे.
0: खरं,
2: आता गावोगाव साहित्य संमेलन सुरू झाली आहेत, कुठं गाव पातळीवरची तर कुठं तालुका स्तरावरची.
0: हो ना, सोशल मीडियावर तर रोजच साहित्य संमेलन असतं बाबा.
1: अहो प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, त्यामुळं साहित्य संमेलनाला तोटा नाही.
2: पण असल्या संमेलनातून मिळणार काय.
0: बहिणी म्हणाले तसंच, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना सगळ्यांना.
1: व्यक्त व्हायची संधी मिळते हेही खूप आहे ना, त्यातूनच एखादा चांगला कवी समजेल.
2: या संमेलनातल्या कविता ऐक म्हणजे समजेल तुला.
0: कवींवरती तुझा राग आहे का रे.
1: हो ना, कवींनी काय घोडं मारलंय हो तुमचं.
0: मग काय तर.
2: तसं काही नाही बरं का, उगीच र ला ट लावून कविता करतात झालं.
0: अरे बाबा, मराठी साहित्य प्रांतात कविता अशी रटरटली तर बिघडलं कुठं.
1: पण भाऊजी, कविता रटरटली काय म्हणताय भाऊजी.
0: का
1: रटरटायला, ती काय बकरीची मेजवानी आहे का.
2: वा मीरा, बकरी ईदची मेजवानी काय भारी असते ना. झाली ती परवाच.
0: हो, आमच्या गल्लीत तर बोकडांचे कळप घेऊन फिरत होते अनेक.
2: सांगतोय,
1: कपाळावर चांद असलेल्या बोकडाला लाखो रुपयांची किंमत मिळाली म्हणे. हो
2: तेच तर म्हणतोय मी.
0: पण मला आधी हे सांग की कवितेबद्दल तुझी नाराजी का.
2: राम, वाईट कवितेबद्दल नाराजी नाहीये माझी, बिलकुल नाहीये.
1: अहो, चांगले कवी सुद्धा बऱ्याचदा वाईट कविता लिहितात बरं का.
0: हो हो हो, शेकडो कवितांमधून एखादीच चांगली कविता असते त्यांची.
2: खरंय तुझं, बोकड दाढी वाढलेल्या एका कवीला आचार्य अत्र्यांनी एकदा विचारलं.
1: सुरू झाली यांचे किस्से.
0: हो दे मोहन, सांग बरं तू काय म्हणालंय, म्हणजे आत्रे काय म्हणत होते.
2: त्यांनी कवीला विचारलं, रोज एक कविता लिहिता का.
0: बर,
1: मग काय म्हणाले कवी.
2: हो म्हणाले.
0: बर,
2: महिन्याला 30 कविता लिहितो असं उत्तर दिलं त्यांनी.
0: मग आत्रे काय म्हणाले.
2: आत्रे काय म्हणतात, रोज कविता लिहिता तशी रोज आंघोळ करायचा म्हणाले.
0: वा,
1: आत्र्यांच्या नावावर खपवलेला हा पीजे बर का रामभाऊजी.
0: त्याचं काय आहे, काव्य गुण नसताना कविता लिहिणाऱ्यांबद्दल म्हणाले ते तसं. बरोबर आहे ना रे.
2: हो ना, सगळीकडे सुमारांची गर्दी आहे म्हणून आठवला तो किस्सा.
0: हो ना.
1: अहो तसं सगळ्या क्षेत्रातच डावं उजवं असतंच ना. हो,
0: उडदा माझी काळे गोरे अशी म्हणच आहे ना.
2: पण असा भेदभाव न करणाऱ्या राजकर्त्या होत्या आपल्या देशात.
1: कोण हो.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
0: हो, उद्या त्यांची जयंती आहे ना.
1: हो हो, अहिल्यादेवी किती मोठ्या मनाच्या निर्गवी राज्यकर्त्या होत्या तुम्हाला माहीत असेलच.
0: हो, मी तर असं ऐकलं की त्यांची स्तुती कवनातून करणाऱ्या एका मोठ्या कवीला त्यांनी झापलं.
2: म्हणजे
0: त्यांना भर दरबारात त्यांनी सुनावलं.
2: बर,
0: कवनातून देवांची स्तुती करा, माझी नको. मी राज्यकर्ती नाही, जनतेची सेवक आहे.
1: आणि म्हणूनच

0: साहिल्याबाईंना देवी म्हणतात ते यामुळंच.
1: अलीकडं साध्या दारवानालाही स्वतःची स्तुती ऐकाविषयी वाटते.
2: तर परवा एका हॉटेलचं दार उघडणाऱ्या दरवानानं दार नीट उघडल्याबद्दल आभार न मानणाऱ्या ग्राहकाला अपशब्द वापरलेत म्हणे.
0: पण तुम्हाला काय ठाऊक,
2: अहो बातमी चालली होती तशी.
1: हो ना, मीही ती बातमी वाचली आहे.
2: मग काय,
1: फाईव्ह स्टार हॉटेलच्या दारवानाने दार उघडल्याचं कौतुक न केल्याबद्दल ग्राहकाला सुनावल्याची बातमी होती ती.
2: बघा,
0: काहीही अहिल्यादेवी महाराणी असूनही निर्गवी होत्या.
2: त्यांची दूरदृष्टी किती होती पहा. गावोगावी त्यांनी पाणवठे बांधले, विहिरी बांधल्या,
1: आणि फक्त स्वतःच्या राज्यातच नव्हे तर भारतभरात त्यांनी असं मोठं काम केलंय राम.
0: त्याचबरोबर भाविकांसाठी धर्मशाळा, नद्यांना घाट, असं अनेक प्रकारचं काम त्यांनी करून ठेवलंय.
2: हो, त्यांनी बांधलेल्या विहिरींची तोंड किती बंदिस्त होती पाहिलीत का तुम्ही?
1: नाही, विहिरींचं तोंड तर उघडं असतं ना.
2: अरे मोहन, आपला प्रदेश उष्ण आहे, पाण्याचं बाष्पीभवन होईल हे जाणून त्यांनी बंद तोंडाच्या विहिरी बांधल्या. तिच्यामध्ये राहाट आणि पोहरा जाईल एवढीच व्यवस्था ठेवली.
0: आणि त्यामुळे कचरा किंवा घाणही विहिरीत जाऊ शकत नाही ना.
2: हो बरोबर आहे.
1: इतका बारीक सारीक विचार कोण करेल हो.
2: तेच म्हणतो मी, दूरदृष्टी म्हणतात ती यालाच. अहिल्यादेवी हे चालतं बोलतं विद्यापीठच होतं.
0: म्हणूनच आपल्या सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलंय ना.
1: अगदी योग्य आहे ते.
2: हो ना,
1: त्यांनी घालून दिलेली घडी नीट राखली तरी आपली पिढी तरुण जाईल.
2: मुद्दा तोच आहे, नव्या पिढीला आपल्या मार्गानं जायचं आहे.
0: म्हणजे
2: गोव्याचा मार्ग.
1: राम, तुला म्हणायचं तरी काय?
2: अरे काही नाही, आज गोवा राज्य दिन आहे.
0: हो मग त्याचं काय?
2: अहो, या छोट्या राज्यानं स्वतःची अर्थव्यवस्था पर्यटनातून कशी वाढवली हे पाहिलेत ना तुम्ही.
0: मग तरुणाईचं काय?
1: तरुणांनी तसं स्वतःच्या पायावर उभं राहावं असं त्याला म्हणायचं. असं
0: बर, ते समोर आहेत ना, सांगतीलच की काय. हो रामभाऊजी,
2: मलाही तेच म्हणायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासारखं सुख नाही.
1: आणि आता सगळ्या क्षेत्रात संधी आहेत, क्रिकेट पासून फुटबॉल पर्यंत आणि आयटी पासून औषधांपर्यंत.
2: मग काय,
0: तरुणांनी बेरोजगार राहायचं ठरवलं तरी त्यांना ते शक्य नाही बर का.
2: असं कसं म्हणता तुम्ही?
0: पडल्या रील्स जरी केले मोबाईलवर आणि ते त्याला लाखो लाईक्स मिळाले तर घर बसल्या पैसे मिळतात. अहो
1: पण त्याला कल्पकता हवी.
0: तेवढे कल्पक आहेत बर का आजकालचे तरुण.
2: हो, आणि तसंही त्या रील्सचा दर्जा पाहिला तर तेवढी गुणवत्ता निश्चित आहे आपल्या पोरांकडं.
1: आणि मोठ्या मनाचे दिलदार लोकही आहेत जेवणावळी घालणारे.
0: आता हे काय भलतच?
1: भलतच नाही, परवा एका हरिनाम सप्ताहात 25,000 पुरणपोळ्या आणि 7 टन आंब्याच्या रसांचं जेवण होतं भक्तांना.
0: बाप रे.
2: हो तरीच भक्तांची संख्या वाढलीय बर का अलीकडे.
0: काय म्हणताय भाऊजी?
2: अहो नाहीये, म्हणजे लोक भक्तिभावानं नाम सप्ताह करतायत, हजारो भाविक प्रसाद घेतायत, हे चांगलंच आहे असं म्हणायचंय मला.
1: मग हरकत नाही,
0: वेळच्या वेळी खुलासा केलेला बरा.
2: हो ना, देवाची भक्ती करायला माझा विरोध असायचं कारणच काय.
1: हे कसं बोललास बरं?
0: तुमच्या वाणीतून बरसणाऱ्या भक्तिरसाची सांगता आपण आमरसानेच करूया का मग?
2: म्हणजे
0: अहो, कालच केशर आंबा आणलाय.
2: अरे वा,
0: त्याचा रस घेऊया आपण.
1: मीरा, तू म्हणजे सुग्रण नंबर 1 आहेस.
0: हो, तुम्ही खुश तर आम्ही खुश.
2: आणि आमरसानं आम्ही पण खुश.
1: हा राजी खुशीचा मामला आपण आमरसाच्या प्याल्यात बुडूया.
2: चालेल चालेल, आणा लगेच.
3: मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुन्हा प्रसारण आताच आपण ऐकलं. यामध्ये सहभाग होता यल्लप्पा गाडेकर, मृणाल निपुणगे आणि अभिराम सराफ यांचा. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. मंथन

0: स्वच्छता जपा. चैतन्य केमिकलची साफ सफूत पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
3: आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत. सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी हे गीत गायलंय.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन्

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आताच आपण ऐकलं. सगळीकडे बोंबा बोंब चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी. आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं आता आपण ऐकूया.
1: श्रोते हो, 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. पण त्याच्या आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या बरं कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांची अद्भुत अशी प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण होता हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
2: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात एकापेक्षा एक या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर आणि सहकार्यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं.

0: एकापेक्षा एक या चित्रपटासाठी अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आताच आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरात. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: तंत्रशिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
2: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
1: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
2: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105.
0: श्रोते हो, रात्रीचे 8:45 होत आहेत. थोड्याच वेळात समाचार संध्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
3: से समाचार संध्या के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार. कर्नाटक में DK शिव कुमार को कांग्रेस विधायक दल का नेता चुना गया. बुधवार को मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. उर्वरकों

0: दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 86 19 00 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
4: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
6: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जाव यास चांदीचा दीप, विष्णू रूपी जाव याला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
3: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
7: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
8: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
9: लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
10: श्रोते हो, आता ऐकूयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि इतर राज्यांचे सर्वसमावेशक धोरण याविषयी प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद. निर्मिती सहाय्य शाहजोया सुभेदार यांचं. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: नमस्कार श्रोतेहो, आपल्याला माहीतच आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही चरित्र कथनमाला सध्या आम्ही प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, या आधीच्या भागात आपण अहिल्याबाईंचं महिला सक्षमीकरणाचं कार्य आणि पर्यावरण विषयकचं धोरण जाणून घेतलं होतं. आज या चरित्र कथनमालेत आपण राजनीती निपुण अहिल्याबाई होळकर हा विषय समजून घेणार आहोत. यासाठी आपण आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक डॉ चंद्रकांत चव्हाण यांना आमंत्रित केलेलं आहे. वालचंद महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी ते इतिहास विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे. 28 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव सरांना मिळालेला आहे. नमस्कार सर, मी अश्विनी वाघमोडे या चरित्र कथनमालेत आपलं मनपूर्वक स्वागत करते.
1: नमस्कार
0: सर. आपल्याकडून हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की विशाल अशा माळवा प्रांताच्या राणी म्हणून आपल्या राज्यकारभारास जेव्हा अहिल्यादेवींनी प्रत्यक्ष सुरुवात केली त्यावेळी त्यांनी एकंदरीतच भारतातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास नक्कीच केला असणार आहे. तर 18व्या शतकातील

0: भारताची एकूणच राजकीय स्थिती कशी होती?
1: खरं तर 18वं शतक असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला शिवाजी महाराज आणि त्यांचा जो काही कालखंड आहे स्वातंत्र्ययुद्धाचा त्यांच्यानंतरचा तो समाप्त होतोय आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची दोन शकलं पडतायत. साताऱ्याला छत्रपती शाहू महाराजांची थोरली गादी स्थानापन्न होते आहे. दुसऱ्या बाजूला कोल्हापूरला महाराणी ताराबाईंचं राज्य निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर याच दरम्यानच्या कालखंडामध्ये मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन्ही बाजूंनी आक्रमणं केलेली आहेत आणि आपल्या राज्याचं साम्राज्यामध्ये रुपांतर केलेलं आहे. त्यामध्ये शिंदे आहे, होळकर, भोसले, दाभाडे, गायकवाड, पवार अशी अनेक मराठी घराणी ज्यांनी प्रचंड योगदान मराठी राज्याचं साम्राज्यामध्ये रुपांतर करण्याकरता दिलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच औरंगजेबाचं

0: होत आहे. आणि त्याचबरोबर याच दरम्यानच्या कालखंडामध्ये मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन्ही बाजूंनी आक्रमणं केलेली आहेत आणि आपल्या राज्याचं साम्राज्यामध्ये रुपांतर केलेलं आहे. त्यामध्ये शिंदे आहे, होळकर, भोसले, दाभाडे, गायकवाड, पवार अशी अनेक मराठी घराणी ज्यांनी प्रचंड योगदान मराठी राज्याचं साम्राज्यामध्ये रुपांतर करण्याकरता दिलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच औरंगजेबाचं निधन झाल्यानंतर 1707 नंतरचा कालखंड जेव्हा आपण बघतो त्यावेळेला औरंगजेबाचे जे उत्तराधिकारी आहेत ते काही सामर्थ्यवान निघाले नाहीत आणि मोगलांची सत्ता दिवसेंदिवस खिळखिळी होत गेली आणि मोगलांची विविध प्रांताचे जे काही सुभेदार होते हे स्वतंत्र होऊन राज्यकर्ते असल्यासारखे वागायला लागले. दक्षिणेकडे आपण बघितलं तर हैदर अली आहेत, त्यानंतर त्याचा पुत्र टिपू सुलतान आहे आणि दुसरा एक आणखी महत्वाचा भाग म्हणजे इंग्रजांचा भारतीय राजकारणामध्ये या कालखंडामध्ये झालेला प्रवेश हा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग हा 18व्या शतकाच्या राजकीय जीवनाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल.
1: सर, आत्ताच आपल्या बोलण्यामध्ये मराठा राज्याचं साम्राज्यात रुपांतर झालं असा उल्लेख आला, तर एकंदरीतच मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये होळकर कुटुंबियांचं स्थान किती महत्वाचं होतं?
0: खरं तर मराठ्यांनी माळवा जिंकल्यानंतर शाहू महाराजांनी इंदूरची जहागीर जी आहे ती मल्हारराव होळकरांना, बाळाजी विश्वनाथाच्या काळामध्येच मल्हाररावांचा लष्करामध्ये समावेश होतो आणि बाळाजी विश्वनाथानंतर त्यांचे पुत्र बाजीराव पेशवे ज्यांना थोरले बाजीराव म्हणून देखील आपण ओळखतो, या बाजीराव पेशव्यांच्या बरोबर मल्हाररावांचा अतिशय स्नेह होता. दोघांचे अत्यंत चांगले संबंध होते, घरोब्याचे संबंध होते असं आपण म्हटलं तरी काही फारसं वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळे एकतर या कालखंडामध्ये छत्रपतींकडे असलेले अधिकार हे पेशव्यांच्याकडे हस्तांतरित होताना आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे पेशव्याच्या मर्जीतील सरदार म्हणून मल्हारराव ते स्वतः अत्यंत कर्तृत्ववान होते, पराक्रमी होते आणि त्यामुळे उत्तरेमध्ये मराठी राज्याचा विस्तार करण्यामध्ये मल्हारराव होळकरांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका निभावलेली आहे. मराठ्यांचा जो काही साम्राज्य विस्तार उत्तरेकडे झाला त्याच्यामध्ये मल्हाररावांनी दिलेलं योगदान हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे. म्हणजे राघोबादादा पेशव्यांच्या बरोबर मल्हारराव अटकेपार झेंडे फडकविण्यामध्ये राघोबादादांच्या बरोबर मल्हारराव होते याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की उत्तरेतील जे काही राजकारण त्या कालखंडामध्ये चालत होतं त्याच्यामध्ये मल्हारराव हे अत्यंत महत्वपूर्ण असे व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे होळकरांना अत्यंत महत्वाचं स्थान मराठ्यांच्या एकूण राजकारणामध्ये राहिलेलं आपल्याला दिसून येतं.
1: सर, 18व्या शतकातली एकूणच राजकीय परिस्थिती जी होती ती आत्ताच आपण सांगितली. या एकूणच राजकीय वातावरणामध्ये अनाहूतपणे इंग्रज आणि फ्रेंचांचा प्रवेश झालेला होता.
0: खरंय.
1: तर मग या संदर्भात अहिल्यादेवींचे इंग्रज यांच्याशी राजकीय संबंध जे होते ते कसे होते?
0: अहिल्यादेवी केवळ पुण्यश्लोक या पदवीसच पात्र किंवा त्या पदवीसाठीच योग्य होत्या अशातला भाग नाही. त्या अतिशय उत्तम राजकारणी होत्या, कणखर बाणा स्त्री असून देखील. खरं तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे स्त्रीला दुय्यमत्व देत आलेलं आहोत, परंतु तो काळ जर बघितला मराठ्यांच्या राजकारणाचा एकूण जर आपण तर आपल्या लक्षात येईल राजमाता जिजाऊ असतील, त्यानंतर महाराणी ताराबाई असतील, नंतरच्या पेशवे घराण्यामध्येही काही स्त्रियांनी अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे. तर हे सगळं जर आपण बघितलं तर अहिल्यादेवी या दूरदर्शी राज्यकर्त्या होत्या. त्यांना भविष्यामध्ये इंग्रज हे प्रमुख शत्रू आहेत या गोष्टीची जाणीव झालेली होती. त्यांनी सन 1772 मध्ये पेशव्यांना लिहिलेलं पत्र आहे. या पत्रामध्ये ते पेशव्यांना असा इशारा देतात की इंग्रजांशी हात मिळवणी करू नका, इंग्रजांना कवटाळणे हे अस्वलाला कवटाळण्यासारखं आहे. वाघासारखे इतर प्राणी हे शक्तीने वा युक्तीने मारता येतात, परंतु अस्वलाला मारणे फार कठीण असते. सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यानंतरच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीमध्ये सापडल्यानंतर ते आपल्या शिकारीला गुदगुल्या करून ठार मारते, असाच इंग्रजांचा मार्ग आहे. आणि हे बघता त्यांच्यावर मात करणे कठीण असल्या कारणामुळे इंग्रजांच्या बरोबर संबंध ठेवू नयेत असं अहिल्यादेवी पेशव्यांना सांगतायत. इतकंच नाही तर ज्यावेळेला इंग्रज वसई घेतात त्यावेळेला देखील वसई इंग्रजांच्या ताब्यात असणं हे अत्यंत धोक्याचं आहे हे अहिल्याबाई ओळखतात आणि काहीही करून वसई होऊन इंग्रजांना हाकलून दिलं पाहिजे. त्याकरता पेशव्यांनी इतर सर्व मराठा सरदारांना एकत्रित करावं, एकत्रित घ्यावं आणि इंग्रजांची वसईहून हकालपट्टी करावी, वसईला इंग्रज

0: असणं म्हणजे पुण्याला धोका आहे आणि म्हणून अहिल्यादेवी वसईवरून इंग्रजांना हाकलण्याकरता म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात, पेशव्यांना सांगतात, मराठी सरदारांचं एकत्रीकरण करावं असंही म्हणतात. परंतु आपलं दुर्दैव असं की अहिल्यादेवींचा सल्ला पेशव्यांनीही मानला नाही आणि इंग्रजांचं हे संकट इतकं महाभयंकर पुढे होईल असं त्यापैकी कोणालाही वाटलं नाही. हा जो काही दूरदर्शीपणा अहिल्यादेवींच्या मध्ये आहे, तत्कालीन मराठा सरदारांकडे इतरांकडेही असला असता तर आपल्याला पुढे इतिहासामध्ये इंग्रजांचं स्थान कदाचित दिसून आलं असतं. पहिलं इंग्रज मराठा युद्ध ज्या वेळेला सुरू झालं त्याही वेळेला अहिल्यादेवींनी तुकोजी होळकरांना आणि महाजी शिंद्यांना तातडीने पेशव्यांच्या मत्तीला जायला सांगितलं. पुणे हे मूळ स्थान आहे आणि ते राखलं गेलं पाहिजे, तातडीने तुम्ही तिकडे जावं असं ते सांगताय. नाना फडणवीस आला 12 जुलै 1780 साली अहिल्यादेवीने एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये देखील नाना फडणवीसांना ते असं म्हणतात की नवाब भोसले सारे जमा होऊन इंग्रजांचे पारिपत्य करावे असं अहिल्यादेवी सांग.
1: सर, पत्रातला हा मजकूर आपल्याकडून ऐकल्यानंतर अहिल्यादेवी या कणखर होत्या, दूरदर्शी होत्या हे लक्षात येतं आणि म्हणूनच त्यांनी महादजी शिंद्यांना सुद्धा खूप महत्वाचा सल्ला दिला होता. सर, आताच आपण इंग्रजांबरोबरचे अहिल्यादेवींचे राजकीय संबंध याबद्दल विस्ताराने सांगितलं, तर मग या संदर्भात फ्रेंचांशी त्यांचा राजकीय संबंध कसा होता?
0: खरं तर अहिल्यादेवींचा फ्रेंचांशी फारसा संबंध आला नाही, परंतु इंग्रजांबरोबर ज्या वेळेला वसईचं युद्ध सुरू होतं त्यावेळेला अहिल्यादेवी या पेशव्यांना सांगतात की फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये व्यापारासाठी म्हणून मक्तेदारीसाठी व्यापारी मक्तेदारी कोणाची राहावी यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये संघर्ष सुरू होतो आणि त्यामुळे फ्रेंचांचा इंग्रज विरोधी असणारा जो काही दृष्टिकोन आहे त्याचा वापर आपण इंग्रजांच्या विरुद्ध करावा. म्हणजे वसईचं जे ठाणं इंग्रजांनी घेतलेलं आहे ते तिथून उठवायचं असेल तर आपल्याला आरमारी शक्तीची गरज आहे आणि त्यामध्ये फ्रेंचांकडे असलेलं आरमारी कौशल्यही आपल्याला पाहता येईल आणि इंग्रजांना तिथून हाकलून देणं आपल्याला शक्य होईल. 1777 मध्ये फ्रेंच वकील सेंट ल्युबिन नावाचा तो नाना फडणवीसांकडे आलेला होता आणि त्याने फडणवीसांच्या पुढे मैत्रीचा प्रस्ताव देखील ठेवलेला होता, परंतु नानांनी त्यांच्याशी मैत्री वाढवणं याऐवजी आपण फ्रेंचांची मैत्री करायला चाललेलो आहोत असं दाखवून इंग्रजांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न, म्हणजे फ्रेंचांचा वापर याच्या पलीकडे त्यांनी केला नाही. जर त्यावेळेला नानांनी दूरदर्शीपणे फ्रेंचांच्या बरोबर मैत्री केली असती तर मराठे आणि फ्रेंच या मैत्रीचा आपोआपच इंग्रजांवर विपरीत परिणाम झाला असता आणि भारताचा इतिहास कदाचित बदलला गेला.
1: त्या पत्रातील मजकुरावरून अहिल्यादेवी या खूप कणखर बाण्याच्या होत्या, तसेच त्या दूरदर्शी होत्या हे अगदी स्पष्टपणे कळतं. मग स्वप्रांताच्या रक्षणासाठी सुद्धा अहिल्याबाईंनी नक्कीच तजवीज केलेली असणार आहे. अशा प्रकारची कुठली कवायती फौज अहिल्यादेवींनी तयार केली होती का? अशा पद्धतीची फौज त्यांनी जर तयार केली असेल तर मग इतर संस्थानिकांपेक्षा सुद्धा त्यांनी या फौजांच्या संदर्भातला आपला दृष्टिकोन कसा ठेवला होता?
0: पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच हे जे परकीय भारतामध्ये येत आहेत आणि त्यांच्या फौजा या कवायती फौजा म्हणजे प्रशिक्षित नवीन पद्धतीने प्रशिक्षण मिळालेल्या अशा प्रकारच्या फौजा होत्या आणि एतद्देशीय राज्यकर्त्यांकडे असणारं सैन्य हे परंपरागत पद्धतीने लढणारं अशा प्रकारचं होतं आणि या कवायती फौजा इतर संस्थानिकांनी राजे रजवाड्यांनीही त्या काळामध्ये स्वीकारले, म्हणजे अनेक इंग्रज सेना अधिकाऱ्यांना आपल्या सैन्यामध्ये ठेवून आपलं सैन्य प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला, कारण इंग्रजांनी प्लासीच्या युद्धामध्ये असेल, बक्सारच्या युद्धामध्ये असेल, एतद्देशीय सत्तांचा ज्या पद्धतीने बंगालचा नवाब, मोगल बादशहा या सगळ्यांचा, ज्या पद्धतीने अवधचा नवाब यांचा जो पराभव केलेला होता बक्सारच्या युद्धामध्ये, यामध्ये कवायती फौजेचं महत्व त्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि त्यामुळे अहिल्यादेवींच्या सुद्धा ते लक्षात आलं आणि अहिल्यादेवींनी अमेरिकन सेनापती कर्नल बॉईड नावाचा होता, जेपी बॉईड म्हणून, या अमेरिकन सेनापतीची मदत घेतली आणि अमेरिकन सेनापतीची मदत घेऊन त्यांनी कवायती फौज राज्यामध्ये तयार केलेला होता. आता तुम्ही जसं म्हणालात की मग इतरांनीही केलं होतं तसंच अहिल्यादेवींनीही केलं, दोघांमध्ये काय फरक? धोरणात्मक दृष्ट्या जर आपण बघितलं तर इतर संस्थानिकांनी राजे रजवाड्यांनी कवायती फौज तयार करत असताना इंग्रजी अधिकाऱ्यांची मदत घेतली आणि त्यांनी एतद्देशीय सेना तयार करत असताना जे करार मदार या संस्थानिकांबरोबर राजे रजवाड्यांबरोबर केले त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं तत्व किंवा कराराचं एक कलम हे असायचं की आम्ही एतद्देशीय म्हणजे इंग्रज आम्ही एतद्देशीय सत्ताधीशांच्या बरोबर कधीही लढणार नाही, म्हणजे यांनी कवायती

0: फौजा जरी तयार केलेल्या असल्या तरी त्या कवायती फौजांचा उपयोग फक्त स्थानिक राजकारणासाठी म्हणजे भारतातील राजे रजवाड्यांबरोबरच्या युद्धासाठी संस्थानिकांबरोबरच्या युद्धासाठी होईल आणि या सगळ्या सेनापतींना येथील राज्यकर्त्यांना संस्थानिकांना त्यांनी करत असलेल्या कार्याबद्दल म्हणजे फौजेला प्रशिक्षित ते करतायत त्याबद्दल जहागीर तोडून द्यावी लागत असे. म्हणजे खरे तर एका अर्थाने ही क्षिद्र आहेत वेगवेगळी सत्तेची वेगवेगळ्या संस्थानांमध्ये इंग्रजांची निर्माण झाली. ही छोटी सत्ता केंद्रच आहे. अहिल्यादेवींचा दृष्टिकोन असा त्या राष्ट्रवादी विचारांच्या आहेत. बघा त्यांनी इंग्रज व्यक्तीशी कधीही जवळीक साधली नाही. इंग्रजांच्या बरोबर कधीही जवळीक साधली नाही. कवायती फौज तयार करण्यासाठी अमेरिकन व्यक्तीची मदत घेतली. त्याला कुठल्याही प्रकारची जहागीर दिली नाही. त्या पलीकडे त्याने सैन्य जे प्रशिक्षित केलं त्याच्यामध्ये असं कुठंही त्याच्याबरोबर करार केला नाही की इंग्रजांबरोबर युद्ध करण्यासाठी याचा वापर होणार नाही वगैरे. म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. तुकोजी होळकरांनी देखील ड्युडरनेक नावाचा एक सेनापती ठेवलेला होता. त्याच्याकडून कवायती फौज तयार करून घेतलेली होती. परंतु तुकोजीच्या मृत्यूनंतर त्यांनी या ड्युडरनेकला आणि कवायती फौजेला दोघांनाही सांभाळलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काळाबरोबर चालणं शत्रू कुठल्या पद्धतीचा आहे त्याच्याकडे कुठल्या पद्धतीचं शस्त्र आहे तर त्याच पद्धतीची सगळी व्यवस्था आपल्या लष्करामध्ये देखील असली पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे हा अत्यंत महत्वपूर्ण दृष्टिकोन अहिल्यादेवींच्याकडे आपल्याला इथे बघायला मिळतो.
1: बरोबर आहे सर. एकंदरीतच अहिल्याबाई अतिशय राजनीती निपुण असल्या कारणानंच त्यांनी इंग्रजांशी आणि फ्रेंचांशी सुद्धा अगदी त्या पद्धतीनं राजकीय संबंध ठेवले होते. मग उत्तरेमध्ये इतर जे संस्थानिक होते त्यांच्याशी अहिल्यादेवींचे राजकीय संबंध कसे होते?
0: खरं तर अहिल्यादेवींचे संबंध भारतातील उत्तरेकडील असतील किंवा दक्षिणेकडील असतील सर्वच राज्यकर्त्यांच्या बरोबर सलोख्याचे राहिलेले आपल्याला दिसून येत. परंतु अहिल्यादेवींच्या विषयी इतका विश्वास उत्तरेकडील राज्यकर्त्यांच्या मनामध्ये होता. त्यांच्या न्यायप्रियतेच्या विषयीचा त्यांचा जो काही विश्वास होता त्यामुळे अनेक छोटी संस्थानं होती. पण उदयपूरचं संस्थान आहे, जयपूरचं आहे, जोधपूरचं आहे, देवासचं आहे, धारचं आहे, बडवानी आहे, चरकारी आहे, झाबू आहे, अशी जी अनेक संस्थानं आहेत ही छोटी छोटी संस्थानं त्यांच्यामध्ये अनेक वेळेला उत्तराधिकाऱ्यांवरून भांडणं होत असत, सीमांच्या वरून भांडणं होत असत. तर अशा भांडणांच्या वेळेला हे सगळे छोटे छोटे राजे रजवाडे संस्थानिक हे अहिल्यादेवींकडे येत असत आणि आपली भांडणं ही अहिल्यादेवींकडे येऊन ते सोडवत असत. म्हणजे अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराविषयी आणि त्यांच्या न्यायदानाच्या विषयीचा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये होता. एक उदाहरण याच्यामध्ये मला आपल्याला सांगायला आवडेल की महादजी शिंदे यांनी गोहजवाल्या राण्यांच्या बरोबर एकदा काय केलं की त्यांच्या बरोबर संबंध प्रस्थापित केले, त्यांची मदत घेतली आणि त्यांची मदत घेऊन इंग्रजांचा पराभव केला.
1: बरं.
0: आणि इंग्रजांचा पराभव केल्यानंतर त्यांची मदत घेऊन इंग्रजांच्या विरोधामध्ये या सगळ्या गोष्टी करताना त्यांनी बेल भंडारा उचलून वगैरे शपथा वगैरे आणा भाका घेतलेल्या होत्या आणि असं असून महादजी शिंदे त्यांच्या पाठीशी लागले. तेव्हा गोहजवाल्या राण्यांनी, राणा म्हणजे राजाने, अहिल्यादेवींच्याकडे याविषयीची तक्रार. आणि जेव्हा अहिल्याबाईंकडे हे प्रकरण आलं त्यावेळेला अहिल्यादेवी महादजी शिंद्यांना पत्र लिहून सांगतात, सर्वांशी आपण वाईट झाल्याने पुढे कोणी आपल्याला आपल्या बेलभंडाऱ्यास पातेजून हिंदुस्थान हस्तगत कसे होईल, यास्तव त्यांच्याशी प्रस्तुत सुलक राखून पुढील कामे करा असा सल्ला त्यांनी महादजीला दिलेला आहे. म्हणजे महादजी मोठा सेनापती असेल परंतु तुम्ही सगळ्यांच्या बरोबरच वाईट सलूक करायला लागलात तर भविष्यात संपूर्ण हिंदुस्थान आपल्याला जो जिंकायचा आहे ते होणार नाही. आणि त्या पलीकडे तुम्ही जेव्हा बेलभंडारा उचलून एखाद्याला अभय देता, एखाद्याला विश्वास देता आणि तो जर तुम्ही तोडलात तर भविष्यात तुमच्या मत्तीला कोणी येणार नाही हे अहिल्यादेवी सांगतात. कारण पानिपताच्या युद्धाच्या वेळेला मराठ्यांच्या मत्तीला उत्तरेतील हे सत्ताधीश आले नाहीत आणि तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये हे अहिल्यादेवी महाजींना सांगताना आपल्याला दिसत आहे.
1: सर, एकंदरीतच अहिल्यादेवी या राजनीती निपुण, आदर्श न्यायदान करणाऱ्या आणि लोकाभिमुख राज्यकारभार करणाऱ्या अशा होत्या.
0: खरंय.
1: हिंदुस्थानामध्ये मराठ्यांचं साम्राज्य निर्माण व्हावं हे त्यांचं अंतिम ध्येय होतं. फक्त आपल्याच प्रांताचा विकास असा काही त्यांचा उद्देश कुठेही आपल्याला दिसत नाही. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर अहिल्याबाई होळकर यांनी

0: मुघल म्हणा, हैदराबादचे निजाम, टिपू सुलतान यांच्याशी कशा प्रकारचे राजकीय संबंध ठेवले होते आणि या संबंधांचा त्यांच्या राजकारणावरती कोणता परिणाम झाला होता?
1: खरं तर अहिल्यादेवींनी, मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की सर्वच राज्यकर्त्यांबरोबर त्यांचे संबंध अतिशय चांगले होते, सलोख्याचे होते. त्यांचे वकील अयोध्या, उदयपूर, कोटा, ग्वाल्हेर, जयपूर, डुंगरपूर, दिल्ली, देवळे प्रतापगड, नागपूर, पुणे, भोपाळ, लखनौ, हैदराबाद या सगळ्या राज्यांच्या किंवा नवाबांच्या पदरी त्यांच्या दरबारामध्ये अहिल्या देवींचे वकील होते आणि या सगळ्या सत्ताधीशांचे वकील अहिल्या देवींच्या दरबारामध्ये आणि या माध्यमातून या सर्वच सत्ताधीशांच्या बरोबर अतिशय चांगले संबंध त्यांनी ठेवलेले होते. मग हे संबंध हैदराबादच्या निजामाबरोबरही त्यांचे अतिशय चांगले होते. हैदर अली आणि टिपू सुलतानच्या बरोबर देखील त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. आपण जर बघितलं की निजामाच्या राज्यामध्ये असणाऱ्या वेरूळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा अहिल्यादेवींनी केलेला, म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांनी त्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आणि त्यानंतर तो पुन्हा अहिल्यादेवींनी केलेला. इतकंच नाही तर आपल्या सोलापूरला अतिशय जवळ असणारं नळदुर्ग हे ठिकाण आहे. नळदुर्गच्या किल्ल्यामध्ये तिथे खंडोबाचं मंदिर होतं, त्या मंदिराचा जीर्णोद्धार देखील अहिल्यादेवींनी केलेला. म्हणजे निजामाच्या राज्यामध्ये असलेल्या या मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी करतात आणि निजाम हा परधर्मीय असूनही त्यांना अडकाटी आणत नाही. टिपू सुलतानच्या राज्यामध्ये म्हैसूरच्या प्रांतामध्ये देखील अहिल्यादेवींनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे, नद्यांना घाट बांधलेले आहेत आणि या धर्मकार्याला, टिपूला आपण धर्मद्वेष्टा, हिंदू धर्माचा द्वेष्टा असं म्हणतो, तरी टिपू सुलतानने अहिल्यादेवींच्या या धर्मकार्याला कुठेही अडकाटी आणलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. उत्तर भारतामध्ये देखील अनेक मुस्लिम राज्यकर्त्यांच्या राज्यामध्ये अहिल्यादेवींनी अशा प्रकारची कामं ही केलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता मोगलांच्या बाबतीमध्ये जर आपण बघायला गेलं तर एक प्रसंग मला आठवतो, खूप सुंदर प्रसंग आहे, अहिल्यादेवींचा स्वाभिमान काय होता हे दर्शविणार आहे. अहिल्यादेवींच्याकडे दिल्लीच्या बादशहाचा एक जासूद फरमान घेऊन आलेला होता. त्यावेळेला मोगल बादशहा ज्या वेळेला एखाद्याकडे फरमान पाठवत असते, एखाद्या राज्यकर्त्याकडे, एखाद्या नवाबाकडे, त्यांच्या सुभेदाराकडे, तर हा फरमान स्वीकारण्याचा एक स्वतंत्र कार्यक्रम व्हायचा, त्याला फरमानवाडीचा कार्यक्रम असं म्हणायचं. आणि मग ज्याला ते फरमान पाठवलेलं आहे ते फरमान त्या व्यक्तीने चालत पुढे जाऊन स्वीकारायचं अशी एक ती पद्धती होती. मग तो जासूद अहिल्यादेवींनी पुढे येऊन चालत जाऊन पुढे जाऊन ते फरमान स्वीकारावं असं म्हणतो. त्यावेळेला अहिल्यादेवी असं म्हणतात, मराठ्यांच्या मेहरबानीवरच दिल्लीश्वर तख्तावर आहे आणि असं असताना पत्रास त्याची राखायची आहे असं म्हणून अहिल्यादेवी त्याला नकार देतात आणि त्या पेशव्यांना सुद्धा सांगतात की तुम्ही ते फरमानबाडी घेण्यासाठी म्हणून त्या कार्यक्रमामध्ये चालत जाणं हे बरोबर नाही. एक अत्यंत स्वाभिमानी कणखर अशा प्रकारची राज्यकर्ती स्त्री ही आपल्याला अहिल्यादेवींच्या मध्ये पाहायला मिळते. आता त्याबरोबरच आणखी जर आपण बघितलं की निजामाच्या बरोबर अहिल्यादेवींचे चांगले संबंध आहेत, टिपू सुलतान बरोबर चांगले संबंध आहेत, परंतु असं जरी असलं तरी टिपू बरोबर मराठे जेव्हा लढत आहेत त्यावेळेला तुकोजी होळकरांना पेशव्यांच्या बरोबर टिपू सुलतानाशी लढण्यासाठी त्यांनी पाठवलेलं आहे. ते राजकारणामध्ये शत्रू बरोबर लढण्याची वेळ आली त्यावेळेला त्यांनी आपल्या सेनापतीला तिथे पाठवलेलं आहे. 1795 मध्ये खरड्याच्या लढाईमध्ये ज्या वेळेला निजामाचा पराभव मराठी सैन्याने केला त्यावेळेला अहिल्यादेवींना अत्यंत आनंद झालेला आपल्याला बघायला मिळतो. असं एकूण राजकारण आणि संबंध हे या राज्यकर्त्यांबरोबर अहिल्यादेवींचे राहिलेले आपल्याला दिसून येतात.
0: सर, अशा या स्वाभिमानी अहिल्यादेवींच्या संदर्भातला घृष्णेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा एक दुर्मिळ असा संदर्भ आपण आपल्या उत्तरामध्ये श्रोत्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे. आपलं सगळं काम हे महेश्वरार्पण मस्तू असं म्हणून करणाऱ्या अहिल्याबाई ह्या खूप धार्मिक वृत्तीच्या होत्या. अहिल्याबाईंची राज्यकर्त्या म्हणून मग एकूणच धर्मविषयकची भूमिका नेमकी काय होती? सर,
1: आपण कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे, तो एक चांगला राज्यकर्ता हा आपल्या धर्माचं अनुसरण करत असताना आपल्या प्रजेतील परधर्मीयांच्या प्रती सहिष्णू भाव बाळगतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या प्रजाकल्याणकारी धोरणांचा अवलंब नंतरच्या कालखंडामध्ये जर कोणी केलेला जर असेल तर त्याचं सर्वप्रथम नाव आपल्याला अहिल्यादेवींचं घ्यावं लागतं. म्हणजे त्या धर्माभिमानी होत्या, हिंदू धर्माच्या करता त्यांनी केलेलं जे काम आहे त्याची बरोबर

0: बरोबरी करू शकेल असा राज्यकर्ता शोधणं देखील अवघड जाईल इतकं मोठं काम अहिल्यादेवींनी केलेलं आहे. त्यांच्या दातृत्वाचा ओघ हा हिंदूंपुरता मर्यादित राहिला नाही आणि म्हणून अहिल्यादेवींच्या विषयी मुस्लिम देखील मशिदीमध्ये प्रार्थना करत असत असं आपल्याला दिसून येत. अहिल्यादेवींच्या राज्यामध्ये शरीफ भाई हे त्यांचे एक अत्यंत विश्वासू अशा प्रकारचे सेनापती असलेले आपल्याला दिसून येत. त्यावेळेला या शरीफ भाईंना त्यांनी लढण्याकरता पाठवलेलं होतं सैन्य देऊन आणि या शरीफ भाईंनी रामपुऱ्याच्या चंद्रावंतांचा पराभव करून दाखविला आणि त्याबद्दल अहिल्यादेवींनी या शरीफ भाईंचा मोठा सन्मान नंतर केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा एक प्रसंग मला इथे आपल्याला सांगणं खूप आवश्यक वाटतं. हैदराबादच्या निजामाच्या दरबारामध्ये अहिल्यादेवींचा जो वकील होता महादेव लक्ष्मण नावाचा याने अहिल्यादेवींच्याकडे एक मागणी केली. वाद्यांचा गजर करण्याकरता ही पैशाची मागणी त्यांनी केलेली होती आणि हे ज्यावेळेला त्यांच्या लक्षामध्ये आलं त्यावेळेला अहिल्यादेवी काय म्हणतात की मुस्लिमांना वाद्यांचा गजर पसंत नसतो, त्यांच्या भावना दुखवू नयेत, फक्त मंजूळ अशा प्रकारची वाजंत्री लावावी. आणि अहिल्यादेवींचं मोठेपण आपल्याला याच्यात दिसून येईल की टिपू सुलतान अहिल्यादेवींना तत्वज्ञ महाराणी असं म्हणतो.
1: वा सर, आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी या चरित्र कथन मालेमध्ये राजनीती निपुण अहिल्यादेवी या विषयावरती अतिशय संपृक्त अशी माहिती आपल्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली. अतिशय दुर्मिळ असे संदर्भ आपण आपल्या बोलण्यामध्ये श्रोत्यांसमोर आणले. एकूणच धार्मिक आणि लोकाभिमुख अशा या राणीची दूरदर्शी, स्वाभिमानी आणि न्यायनिपुण अशी एक बाजू श्रोत्यांसमोर आपण अधोरेखित केलेली आहे. त्यासाठी आकाशवाणी सोलापूर केंद्राकडून मी आपले मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि इतर राज्यांचे सर्वसमावेशक धोरण याविषयी प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण यांच्याशी अश्विनी वाघमोडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकला. निर्मिती सहाय्य होतं शहाजोया सुभेदार यांचं. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. हा संवाद आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
3: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
3: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
4: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
3: मोबाईल 7083069496.
4: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
3: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
4: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
3: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
4: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, तंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
3: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
5: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
6: दागिन्यातील कलाकुसर विविध

0: ता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी
1: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
2: प्रवेश प्रवेश प्रवेश.
4: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू.
5: DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी.
2: मराठी इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू.
4: ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरणं सुरू.
2: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय अक्कलकोट रोड MIDC सोलापूर.
4: मोबाईल 860-58-33-499 किंवा 72-190-63-953.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: VR पवार साठी गल्ली सोलापूर.
9: श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं. पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर. हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आकाशवाणी सोलापूर, रात्रीचे 9:33:40 झाली आहेत. श्रोतेहो, आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊया.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. रात्रीचे 9:58 झाली आहेत. आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन आपण ऐकूयात.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
3: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. सोलापूरची नाट्यगाथा.
0: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर. आकाशवाणी सोलापूर, हवा हवासा सकारात्मक सूर. रसिको, रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग.
3: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. लावण्य रंग
4: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, लावण्य रंग कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेला आहे. विशेषतः ग्रामीण भागातून आम्हाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद आहे.

की या लावण्य रंग कार्यक्रमातून अतिशय दुर्मिळ आणि छान छान लावण्या आम्हाला ऐकायला मिळतात. खरोखरच आपल्या सर्वांचे मनापासून आभार. चला वळूया आजच्या कार्यक्रमाकडे. पारंपरिक तमाशातील बतावणी किंवा रंगबाजी या कार्यक्रमाला फार लोकप्रियता लाभली होती. बतावणी किंवा फार्समध्ये दाखवलेल्या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारचा कार्यकारण संबंध आपल्याला दिसत नाही. अशा अद्भूत चित्रणामुळे कथेला विमुक्त स्वरूप प्राप्त होतं. तात्या या चतुर व्यक्तीच्या भोवती सगळ्या घटना आपल्याला घडताना दिसतात आणि त्याच्या चतुरपणामुळे प्रसंगाला रंगत आलेली दिसते आणि विमुक्त स्वरूप जे असतं ते त्या प्रसंगाला प्राप्त झालेलं असतं. कथानक, प्रसंग किंवा घटना कोणत्याही काळातल्या असो तिला वर्तमान काळातले संदर्भ देऊन त्या व्यक्ती, समाज आणि संस्था यांच्यातील उणीदुणी, व्यंग्य किंवा विसंगतीवर नकळत यामध्ये भाष्य केलं जायचं. हा तात्या म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो तमाशातला सोंगाड्याच असतो. सोंगाड्या हे बतावणी आणि रंगबाजीमधलं महत्वाचं पात्र असतं. या सोंगाड्याबद्दलच आपण अधिक बोलणार आहोत एका गाण्यानंतर. सुरुवातीला आपण ऐकूया आंधळा मारतो डोळा या चित्रपटातली दादा कोंडके यांची एक रचना, गायिका उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी.

अंधळा मारतो डोळा चित्रपटातलं गाणं आता आपण ऐकलं. सध्या आपण बोलतोय तमाशातील सोंगाड्या या पात्राबद्दल. सोंगाड्याचा सहभाग यात अत्यंत महत्वाचा असतो. खुमासदार संवादातून विनोद निर्माण करून रसिकांना हसवण्याचं कार्य तो करत असतो. तमाशातला सोंगाड्या उत्स्फूर्तपणे, चाणाक्षपणे, धूर्तपणे, आपल्या हजर जबाबी स्वभावाप्रमाणे संवादाची निर्मिती करून बतावणी आणि रंगबाजीमध्ये रंगत निर्माण करतो. तमाशातला सोंगाड्या जितका तल्लखडोक्याचा तरतरीत बुद्धीचा

तमाशातला सोंगाड्या जितका तल्लखडोक्याचा, तरतरीत बुद्धीचा आणि उत्तम दर्जाची विनोदबुद्धी असलेला तितका बतावणी किंवा रंगबाजीचा कार्यक्रम अतिशय उत्तम दर्जाचा आणि भरपूर रंजक आणि मनोरंजक असायचा। बतावणी आणि रंगबाजी या तमाशाच्या अंगामध्ये सोंगाड्याला आपल्या उपजत विनोदबुद्धीचा आणि उत्स्फूर्त अभिनयाचा परिचय करून देण्याला भरपूर वाव असतो। या भागातच सोंगाड्या प्रेक्षकांच्या टाळ्या आणि हशा मिळवून त्यांचं प्रेम संपादन करतो। चला आपण ऐकूया आणखीन एक लावणी।

0: थापाडे चित्रपटातली ढंगदार अशी लावणी आत्ता आपण ऐकली. पारंपरिक तमाशातील गण गवळण बतावणी किंवा रंगबाजी या घटकांचा आतापर्यंत आपण विचार केला. वग हा तमाशातला तसा शेवटचा आणि नाट्यमय असा पण महत्वाचा घटक आहे. तो जवळजवळ नाटकाप्रमाणेच सादर केला जातो बरं का, त्यामुळं तो अत्यंत लोकप्रिय असा मानला जातो. कारण वग कोणता आहे यावरतीच रसिकांची गर्दी अवलंबून असते. महाराष्ट्रातील अनेक लोकनाट्य यामध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असत. पूर्वरंगामध्ये देवदेवतांच्या स्तुतीपर गाणी सादर केली जात होती आणि उत्तररंगामध्ये एखादं कथानक वजा आख्यान लावलं जात होतं. ज्याप्रमाणे गोंधळ किंवा जागरणामध्ये पौराणिक कथांवर आधारित आख्यानपर गीतं सादर केली जात असत, त्याचप्रमाणे तमाशामध्ये देखील प्रारंभीच्या काळात पौराणिक कथांवर आधारित नाट्यमय शैलीत वग सादर केला जात होता. पेशवेकालीन तमाशात वग हा घटक अंतर्भूत झाला होता असं प्रमाण काही सापडलेलं नाहीये. मात्र त्या काळात होऊन गेलेल्या काही प्रसिद्ध शाहिरांनी कथानक वजा नाट्यपूर्ण असलेल्या वगसदृश्य लावण्या लिहिलेल्या आपल्याला आढळतात. या वगाविषयी आणखीन आपण बोलणार आहोत आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती सोंगाड्या चित्रपटातली दादा कोंडके यांची लावणी आहे. उषा चव्हाण यांच्यावरती चित्रित करण्यात आलेली ही लावणी उषा मंगेशकर यांनी गायली आहे, ऐकूया.
1: बिब्ब घ्या बिब्ब.

शाहीर सगन भाऊ यांचा कस्तुरीचा सुगंध हा बघ अत्यंत गाजला होता. शाहीर परशुराम यांनी लिहिलेला पतिव्रतेची खूण हा एक वग होता. हा तसा दीर्घ कथात्मक वग होता असं म्हणायला हरकत नाही, कारण तो अत्यंत नाट्यमय पद्धतीनं 3-4 तास चालेल असा होता. त्या काळामध्ये मोठे मोठे वग कसे सादर केले जात असत याविषयी डॉ विश्वनाथ शिंदे यांनी लिहिलेले की पेशवे काळामध्ये नाट्यगुणांनी समृद्ध असं कथानक असणाऱ्या अनेक लावण्या लिहिलेल्या दिसतात. या लावण्यांचं प्रयोगरूप कसं असेल याचा पुरावा आज सापडत नसला तरी सरदार हा सोंगाड्यांसह त्यामध्ये साभिनय सादर केला जात असणारा हा वग असल्यामुळं आपण खात्रीनं असं म्हणू शकतो की तो निश्चितच रंगत असेल. याशिवाय 1850 ते 1860 या दरम्यान होऊन गेलेल्या सांगली जिल्ह्यातल्या सावळदच्या उमाबाबू या शाहिरानं मोहना बटाव हा वग लिहिलेला आढळतो.

नामदेव भटकरांनी म्हटलंय की मोहना बटाव ही एक कथानकात्मक दीर्घ लावणीच आहे. दीड दोन तास नाट्यपूर्ण कार्यक्रम होऊ शकेल अशी सामग्री या लावणीमध्ये आहे. परंतु ती संवादमय पद्धतीनं नाटकाच्या स्वरूपात सादर केली जात होती की नाही याविषयी निश्चितच कुणाला माहिती नाहीये. यावरून असं दिसतं की गण गवळण आणि बतावणीनंतर केला जाणारा तमाशातला बग हा पूर्णत्वानं प्रथम सुरू केला तो इंग्रजी आमदानीमध्येच. शाहीर अर्जुनराव वाघोलीकर अशा काही तमाशगीरांनी नाट्यगुणांनी समृद्ध असा हा बग तमाशामध्ये आणला आणि तमाशा कलेला लोकप्रियता मिळवून दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चला ऐकूया आणखीन एक लावणी.

वग हा शब्द ओघ या शब्दाचं खेडवळ रूप आहे असं म्हटलं जातं. कारण बोलणं ओघा ओघानं आलं असा शब्दप्रयोग केला जातो. म्हणून अशी ओघा ओघानं आलेली एक गोष्ट म्हणजे कथानक, ज्याला वग असंच म्हटलं जातं असं नामदेव भटकरांनी म्हटलं आहे. डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी म्हटलंय की वग या शब्दाची उत्पत्ती अर्थदृष्ट्या तमाशातील वगाशी सुसंगत वाटत नाही, त्यामुळे वग या शब्दाची व्युत्पत्ती प्राकृत भाषेत आपल्याला शोधावी लागेल आणि त्यासाठी ते गाथा सप्तशती या ग्रंथाचा आधार देऊन त्यामधल्या एका गाथेतील वग या शब्दाचा अर्थ सजातीय समूह असा सिद्ध करतात. त्यांनी म्हटले की या गाथेमध्ये वग हा शब्दसमूह या अर्थानं शब्द आलेला आहे आणि हा अर्थ तमाशाच्या सादरीकरणाच्या वैशिष्ट्याशी सुसंगत असा आहे. तमासगिरांना वगाची केवळ कथा ठाऊक असते, पात्र आपापल्या मगदुराप्रमाणे संवाद म्हणत असतात. तमाशाचा सरदार संवादामध्ये अनुसंधान

राखून कथेची संपादनी करत असतो आणि कथेला अशा रीतीनं वगाचं स्वरूप देत असतो ज्यामुळं रसिकांचं मनोरंजन होईल आणि या अर्थानंच ती सामूहिक निर्मिती असते. या वगाविषयी बोलूया एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता आपण ऐकणार आहोत वारणेचा वाघ या चित्रपटातली एक रचना उषा मंगेशकर, पुष्पा बागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. जगदीश खेबुडकर यांचे शब्द आहेत, राम कदम यांचं संगीत आहे. विशेष म्हणजे वारणेचा वाघ हा चित्रपट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवरून घेण्यात आलेला आहे, आपल्याला माहितीये. आणि या लावणीतूनही अशा प्रकारचं कथानक मांडण्यात आलेलं आहे. आपण ऐकूया.

वग ही सामूहिक निर्मिती आहे हे सिद्ध करण्यासाठी मेंढराच्या कळपाला धनगर लोक बग्गा असं म्हणतात. ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी मेंढर कोंडली जातात त्या जाळीला वगार किंवा बगारी असंही नाव आहे. गाथा सप्तशतीमधील समूह अर्थाचा वग्ग हा शब्द या ग्राम जीवनामध्ये जपलाय आणि त्यातूनच तो तमाशामध्ये सादर होणाऱ्या कलेला वापरला गेलेला आहे. त्यामुळे वग याचा अर्थ तमाशामध्ये समूहानं सादर केली जाणारी कृती असं म्हटलं जातं. गाथा सप्तशती ग्रंथापेक्षाही प्राचीन असलेल्या धम्मपद या पाली भाषेतील ग्रंथातही सजातीय समूह या अर्थानं

अवग्ग या शब्दाचा उपयोग केलेला आपल्याला आढळतो. जसं यमकवग्ग, फुफ्फवग्ग, पापवग्ग, दंडवग्ग असे विभाग त्यामध्ये पाडलेले आहेत. वग्ग या शब्दाची व्युत्पत्ती स्वीकारताना समूह निर्मिती या अर्थानं ती संपूर्ण तमाशा कलेलाच लागू पडते. कारण गण गवळण यापासून वगापर्यंत ही समूह निर्मितीच असते. मग ती एकट्या वग या भागालाच का लावली जावी हाही प्रश्न पडतो. त्यामुळं नामदेव भटकर यांनी म्हटलंय की ओघा ओघानं सांगितलेली गोष्ट किंवा कथानक म्हणजेच वग. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी वग म्हणजे तमाशातील उत्तर रंगातील कथानाट्य अशी या शब्दाची माहिती नमूद केलेली आहे. वग हा तमाशाच्या शेवटी केला जाणारा नाटकासारखा भाग असतो असंही त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. सद्यस्थितीत तरी वग या शब्दाची यापेक्षा वेगळी व्युत्पत्ती आपल्याला मांडणं शक्य नाहीये. त्यामुळं हाच अर्थ सध्या आपण गृहीत धरूया आणि ऐकूया आणखीन एक लावणी.

0: करू
1: तुमच्या साठी लाल कौल खंडेरायाला
0: अस
1: आता कसं होईल काय होईल
0: काय झालं
1: जीव थोडा थोडा झाला
0: अरे अरे अरे
1: घडलं मला

वारण्याचा बाग या चित्रपटातलीच लावणी आता आपण ऐकली. श्रोतेहो, लावण्य रंग कार्यक्रमात सध्या आपण वग याबद्दल बोलत आहोत. पारंपरिक तमाशामध्ये गण गवळण लावण्या असे घटक होते. त्याचं स्वरूप ढोबळ मानानं नृत्य गीत आणि संगीतमय असंच होतं. यामध्ये अभिनय करण्यासाठी

फारसा वाव नव्हता. थोडक्यात त्यात नाट्यमयता नव्हती. वगाची तमाशाच्या शेवटी योजना करून तमाशगिरांनी आपल्या खेळामध्ये नाटकाची रंगत आणली. वगामध्ये एखाद्या कथानकावर आधारित नाटक सादर केले जातं. सरदार हा कथानकाची निवड करून पात्र योजना करतो. ती कथा कलाकारांना सांगितली जाते. त्या कथेच्या आधारानं त्यातली पात्र आपापली भाषणं स्वयंस्फूर्तीनं रंगमंचावर सादर करून वग उभा करतात. तमाशाचा सूत्रधार म्हणजे सरदार हा कथानकातले दुवे सांधून कथेचं सूत्र अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कथा रटाळ किंवा कंटाळवाणी न होता हा कथाभाग सोंगाड्या आपल्या उत्स्फूर्त संवादानी आणि विनोदबुद्धीनं खुलवून त्यामध्ये रंग भरत असतो. या वगातली सगळी पात्र जी असतात ती आपापले संवाद उत्स्फूर्तपणे म्हणत असल्यामुळे त्यात एक प्रकारचा स्वाभाविकपणा येतो. आता आपण ऐकणार आहोत वैजयंता या चित्रपटातले सवाल जवाब. गायले आहेत आशा भोसले आणि शाहीर अमर शेख यांनी. गदिमा अडगुळकरांची रचना, वसंत पवार यांचं संगीत.

0: ಮಾದರೀತಿ ಬೋಲ ಬಸಪುಡೆ ಘಡ ಘಡ
1: ಅಗತ್ತೂತ ಸಾಂಗ.

अग अज्ञानाने नपोस बोलू आभाळाची सुताधारा गती कशाची सूर्या भोवती फिरेणार ती गरा गरा पुरुषासाठी नार जन्मते पुरुष

0: पसातला खुळ्या परी हार जीतीची हौसच खोटी तुझी न माझी बरोबरी.
1: वगाची सुरुवात शिलकारानं होते. ज्या कथानकावर हा वग सादर केला जाणार आहे त्या कथानकाचं आकर्षक सार एका लावणीमध्ये गुंफून ती लावणी प्रथम गायली जाते आणि अशा लावणीला किंवा कवनाला शिलकार असं म्हणतात. अशा प्रकारच्या लावणीला टाकणीची लावणी असंही म्हटलं जातं आणि अशा लावणीच्या गाण्याची ढबही

विशिष्ट प्रकारची असते. सुरुवातीला तमाशा मध्ये जो सरदार असतो तो गातो आणि त्याच्या मागे उभे असलेले सुरते त्याला जी जी र जी जी र जी किंवा अरदाजी र तू र दाजी असं उंच स्वरात गाऊन साथ करत असतात. या सुरत्यांच्या झिलीमध्ये इतक्या प्रकारचं वैविध्य असतं की काही वेळेला त्यांच्या ढंगदार सुरावटीतल्या हरकती ऐकून पब्लिक जोरजोरात टाळ्या वाजवतं. हा शिलकार कसा सादर केला जातो ते जाणून घेऊया एका लावणीनंतर.

वग सादर करताना शिलकार जो असतो तो शाहीर पठ्ठेबापूराव यांनी त्यांच्या मिठा राणी या वगामध्ये लिहिलेला आहे. तो असा आहे, ऐका हो ऐका मिठा राणी कन्या राजाची, उगवली कळी जशी चंद्राची, जशी काय परी राजा इंद्राची, ज्वानी तिची 14-15ची, प्रश्न करील शास्त्राचा धडा, जो तिच्या प्रश्नाचं उत्तर देईल धडा धडा, तोच होईल लग्नाचा जोडा. अशा वगाच्या कथेचा थोडक्यात आशय सांगून वगामध्ये मांडल्या जाणाऱ्या कथानकाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणं हे शिलकाराचं उद्दिष्ट असतं. ही शिलकाराची लावणी म्हणून झाल्यानंतर तमाशातली पात्र संवाद रूपामध्ये किंवा नाट्य रूपामध्ये या वगाचं सादरीकरण करतात.

मग नाटकासारखा दोन तीन अंकात किंवा दोन तीन प्रवेशात विभागलेला नसतो. वगात घडणाऱ्या घटना एका पाठोपाठ एक याप्रमाणे दाखवण्यात येतात. मात्र अशा प्रकारच्या घटनांची कडी टाकणीच्या लावणीने जोडलेली असते. घटनाक्रम आणि वातावरण निर्मितीसाठी अशा लावण्यांचा कौशल्यानं उपयोग केलेला असतो. टाकणीची लावणी दोन वेगवेगळ्या घटना संगीतमय पद्धतीनं जोडण्याचं काम करते, म्हणूनच तिला कडी असंही म्हटलं जातं, किंवा तिला तोडा टाकणं किंवा कटाव टाकणं असंही म्हटलं जातं. ही कडीची लावणी स्थल, काल, वातावरण इत्यादी नेपथ्यविषयक आवश्यकतेची पूर्ती करायला मदत करते. ही कडीची लावणी कशी असते हे जाणून घेण्यापूर्वी आणखीन एक ढंगदार अशी लावणी.

0: बरे दर्शोते हो याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग. लावण्यरंग
2: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग आताच आपण ऐकला. निर्मिती सहाय्य होतं अभिराम सराफ यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजतात. थोड्याच वेळात सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.